काल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोत्र ऐकूयात. मधुराष्टकम हे स्तोत्र वैभव शेटे आणि सहकार्याने सादर केलेलं मधुराष्टकम हे स्तोत्र.

श्रोतात आपण वैभवी शेटे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं मधुराष्टकम आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात या अंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील रवींद्र भट यांची भूपाळी, संगीत आहे सुधीर फडके यांचं.

शतत आपण आशा भोसले यांच्या सुरातील रवींद्र भट यांची उपाळी आपण ऐकलीत. संगीत निर्माण होतं सुधीर फडके यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात श्रीधर फडके यांच्या स्वरात सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. संगीत नियोजन आहे श्रीधर फडके यांचं.

शतमंगल प्रभाच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत तुकाराम महाराजांचा अभंग लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत नियोजन आहे श्रीनिवास खळे यांचं.

अक्षत अथतापन सुधीर फडके यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत निर्मात मधुकर गोळवलकर यांचं मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत नियोजन आहे कमलाकर भागवत यांचं.

आपण सुमन कल्याणपूर यांच्या सुरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात. संगीत नियोजन होतं कमलाकर भागवत यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचना.

क्षेत्रात आपण समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात.

0: कृषिवनीय दैनंदिन सूचनापत्राच्या या कार्यक्रमात फळे भाज्यांसाठी पॅकेजिंग याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती.
1: शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात फळे भाज्यांसाठी पॅकेजिंग तंत्रज्ञान याविषयी आपण जाणून घेऊयात. भाजीपाला हा नाजूक आणि लवकर खराब होणाऱ्या गटामध्ये मोडतो, त्यामुळं बाजारात पाठवताना आणि पुढं ग्राहकापर्यंत पोहोचताना योग्य पद्धतीने पाठवला गेला पाहिजे. त्यासाठी काढणीपश्चात सर्व प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडल्यानंतर पॅकेजिंग आणि कुशनिंग याकडे लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा चांगलं उत्पादन घेऊनही बाजारात भाजीपाला खराब पोहोचल्यामुळं चांगला दर मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. कोबी, सध्या कोबी वाहतुकीसाठी गोंडपाट किंवा साधे क्रेट्स यांचा प्रामुख्याने वापर होतो, मात्र त्यात बाह्य आघात, धक्के व हाताळणीमध्ये इजा होऊ शकते. अशा वेळी पॅकेजिंगसाठी व्हेंटिलेटेड क्रेट्स हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हवा खेळती राहिल्याने कोबी लवकर खराब होत नाही. कोबीच्या आवरणासाठी बायोडिग्रेडेबल प्लास्टिक फिल्म वापरल्यास धूळ आणि इतर बाह्य घटकांपासून सुरक्षित राहते. कोबीची ताजी पाने आणि घट्टपणा टिकून राहतो. मेथी, मेथीच्या पॅकेजिंगसाठी पालकाप्रमाणेच छिद्र असलेले पुनर्वापरायोग्य रिसायकल प्लास्टिकचे कंटेनर किंवा बायोडिग्रेडेबल पिशव्या वापरल्या जाऊ शकतात. यामुळे मेथीची पानं ताजी राहतात आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान टळतं. क्लॅमशेल कंटेनर मेथीला व्यवस्थित आकारात ठेवण्यास मदत करतो. कोथिंबीर आणि पुदिना, कोथिंबीरीचा ताजेपणा व हिरवा रंग टिकण्यासाठी छिद्र असलेले रिसायकल केलेले प्लास्टिकचे क्लॅमशेल कंटेनर किंवा बायोडिग्रेडेबल पिशव्या उपयुक्त आहेत. या पॅकेजिंगमुळे कोथिंबीर पुदिना सुकण्यापासून वाचतात आणि त्यांचा नैसर्गिक सुगंध टिकून राहतो. क्लॅमशेल कंटेनर या भाज्या व्यवस्थित आकारात ठेवू शकतात. अशा पॅकेजिंगमुळे कोथिंबीर ग्राहकांपर्यंत आकर्षकपणे पोहोचू शकते. बटाटा, बटाट्यासाठी पारंपरिक गोंडपाटाऐवजी व्हेंटिलेशन असलेले पेपर सॅक किंवा ओलावा व्यवस्थापनासाठी लाइनिंग असलेले सुधारित ज्यूटचे पोते वापरणे अधिक चांगले. यामुळे बटाटे जास्त काळ कोरडे राहतात, त्यांना पाणी सुटल्यासारखं होत नाही, त्यामुळं त्यांची गुणवत्ता टिकून राहते. पेपर सॅक हलके आणि हाताळण्यास सोपे असतात, तर सुधारित ज्यूटचे पोते अधिक टिकाऊ असते. हवा खेळती राहिल्याने बटाट्यांना मोड फुटण्याची समस्या देखील कमी होते. कांदा, कांद्याच्या साठवणूक आणि वाहतुकीसाठी जाळीदार पोत्याचा वापर केला जातो. कांद्यासाठी जाळीदार पोत्याऐवजी हवा खेळती राहणाऱ्या पेपरमेश सॅक किंवा प्लास्टिक क्रेट्सचा वापर करणे शक्य आहे. पेपरमेश सॅक कांद्याला हवा खेळती ठेवतो आणि प्लास्टिक क्रेट्स त्यांना दाब आणि इतर नुकसानीपासून वाचवतो. कांद्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढवतो. क्रेट्स एकावर एक ठेवणेही सोपे पडते. वाहतूक आणि साठवणूक अधिक कार्यक्षम होते. काकडी, पारंपरिकरित्या सुटी किंवा ज्यूटच्या पिशव्यांमध्ये काकडीची वाहतूक केली जाई. आता सुधारित पॅकेजिंगमध्ये व्हेंटिलेटेड प्लास्टिक ट्रे किंवा श्रिंक फिल्म रॅप केलेले ट्रे वापरले जाऊ लागले आहेत. अशा पॅकेजिंगमुळे काकडीतील ओलावा टिकून राहतो. वाहतुकीदरम्यानचे भौतिक नुकसान कमी होते. साध्या प्लास्टिक पिशव्यांऐवजी बायोडिग्रेडेबल प्लास्टिक फिल्मचा वापर पर्यावरणपूरक ठरू शकतो. ट्रेमध्ये काकड्या एकावर एक व्यवस्थित रचता येतात. गुणवत्ता टिकून राहण्यासोबतच बाजारात आकर्षक सादरीकरण शक्य होते. फुलकोबी, फुलकोबीची देठाकडील पानं पूर्णपणे न काढता पॅकेजिंग केल्यास नैसर्गिक संरक्षण मिळते. भारतात फुलकोबी शक्यतो कोणत्याही पॅकेजिंग शिवाय बाजारात पाठवला जातो. सुधारित पद्धतीमध्ये व्हेंटिलेटेड क्रेट्स उपयोगी ठरू शकतात. या व्यतिरिक्त हलक्या बायोडिग्रेडेबल जाळीदार पिशव्यांचा वापर करता येईल. यामुळे ग्राहकांसाठी आकर्षकता वाढेल. भेंडी पॅकेजिंगसाठी उत्तम वायुविजन असलेल्या प्लास्टिक पिशव्या किंवा क्रेट्स उपयुक्त आहेत. हवा खेळती राहून ओलावा जमा होत नाही, यामुळे भेंडी जास्त काळ ताजी राहते आणि हिरवा रंग टिकून राहतो. त्यातही लहान कप्पे असलेले क्रेट्स अधिक फायदेशीर ठरतात. त्यात भेंडी एकमेकांवर दबली जात नाही. आल्याच्या पॅकेजिंगसाठी हवा खेळती राहणारं प्लास्टिक ट्रे किंवा विभाजन असलेले पेपरबोर्ड बॉक्सेस वापरणं फायदेशीर आहे.
0: श्रोत्यांनो, आपण कृषीवाणी या सदरामध्ये फळे भाज्यांसाठी पॅकेजिंग याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. याबरोबर आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. श्रोत्यांनो, सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूयात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.
2: पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेली

0: असलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण या भागात अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती करून घेऊयात. सामान्यतः गर्भधारणेचा कालावधी हा 37 ते 42 आठवड्यांचा असतो. तर 37 आठवड्यांच्या आधी जन्मलेल्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणजेच अकाली जन्मलेले बाळ असं म्हणतो. वेळेच्या आधी जन्मल्यामुळे त्याच्या शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसते. त्याचे अवयव, पचन संस्था, श्वसन संस्था, त्याची रोग प्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. इतर बाळांप्रमाणेच प्रीमॅच्युअर बेबीजनाही आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असते. आईच्या पहिल्या दुधाला चीक दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. आईच्या दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक असतात. त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास, मेंदूचा विकास होण्यास आणि पचन संस्था सुधारण्यास मदत होते. प्रीमॅच्युअर बेबीचे वजन आणि ताकद कमी असल्यामुळे थेट स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फीडिंग आई बाळाला करू शकत नाही. अशा वेळी आईने काय करावे? तर आईने दूध काढून स्वच्छ पद्धतीने वाटी चमच्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध बाळाला द्यावे. बाळाचे वजन वाढल्यानंतर शक्य तितक्या लवकर आईने थेट बाळाला अंगावर दूध पाजावे. स्वच्छ भांड्यात काढलेले दूध रूम टेम्परेचरवर 6 तास चांगले राहते तर फ्रीजमध्ये 24 तास चांगले राहू शकते. साठलेले दूध थेट गॅसवर गरम न करता गरम पाण्याच्या भांड्यात दुधाचे भांडे थोडा वेळ ठेवून थोडं दूध कोमट झाल्यावर ते बाळाला स्वच्छ पद्धतीने पाजावे. दर 2 ते 3 तासांनी दूध पाजावे. पाजल्यानंतर बाळाची पाठ थोपटून त्याचे ढेकर काढावी. नंतरच बाळाला झोपवावे. जर बाळ 24 तासात 7 ते 8 वेळा लघवी करत असेल तर बाळाला दूध पुरेसे असं समजावं. बाळाचे वजन नियमित तपासणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं आणि लसीकरण वेळेवर करणे ही तितकेच महत्वाचे. प्रीमॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. बाळाला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. बाळाला स्वच्छ धुतलेले आणि पूर्ण वाळवलेले कपडे घालावेत. बाळाला स्वच्छ वातावरण, आईचा उबदार स्पर्श आणि शक्य असल्यास कांगारू मदर केअर दिल्यास बाळाच्या वाढीसही मदत होते आणि बाळाचे आईचे बॉन्डिंगही छान तयार होते. आईने स्वतःच्या आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे. संतुलित आहार, पुरेसे पाणी, दूध, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने, आनंदी राहिल्याने दूध जास्त प्रमाणात तयार होण्यास मदत होते. आईने स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रिय श्रोते हो, जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. तर या वर्षीचे 2026 थीम आहे की स्तनपानाला प्राधान्य द्या, शाश्वत समर्थन प्रणाली तयार करा. अकाली जन्मलेले बाळ नाजूक असले तरी योग्य पोषण, आईचे दूध, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते. आईचे दूध हे बाळासाठी पहिले लसीकरण असून अमूल्य वरदान आहे. चला तर मग आईच्या दुधाचे महत्व जाणून घेऊया आणि प्रत्येक अकाली जन्मलेल्या बाळाला निरोगी आयुष्याची सुरुवात देण्यासाठी हातभार लावूयात. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रुतिहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतिहो आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. लेखक आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. आज ऐकूया या माहितीचा पहिला भाग. श्रुतिहो, पावसाचे पहिले थेंब पडले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भटक्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. सह्याद्री हिरवागार होतो, धबधबे कोसळू लागतात, ओढे नाले भरून वाहू लागतात, गड किल्ल्यांच्या तटबंद्या धुक्याच्या चादरीत हरवून जातात. निसर्गाचं हे रूप खरोखरच मोहक असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो पावसाळ्यात आव्हानात्मकही आहे. गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सोशल मीडियावर एखादा धबधबा प्रसिद्ध झाला की हजारो लोक तिथे पोहोचतात. एखाद्या किल्ल्याचं रील व्हायरल झालं की त्याच आठवड्यात त्या किल्ल्यावरती गर्दी उसळते. परंतु निसर्ग हा काही मनोरंजन उद्यान नाही, त्याचे स्वतःचे काही नियम असतात. पावसाळ्यात वाटा निसरड्या होतात, दाट धुकं पडतं, वाढलेल्या गवतामुळे मूळ वाट दिसेनाशी होते. एखादा छोटासा ओढा काही मिनिटात बघता बघता दुथडी भरून वाहू लागतो. ढगफुटीसारखा पाऊस पडला तर परिस्थिती अक्षरशः क्षणात बदलू शकते. म्हणूनच भटकंतीला निघण्यापूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे. सर्वप्रथम एक लक्षात ठेवायला हवं की कधीही आपण एकट्यानी भ्रमंती करू नये. आपण कितीही अनुभवी असलो तरी एखादी अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते. गटामध्ये असणं हेच आपल्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच असतं. दुसरी गोष्ट म्हणजे या भ्रमंतीसाठी लागणारं अगदी काटेकोर नियोजन. आपण कुठे जाणार आहोत, कोणत्या मार्गाने जाणार आहोत, आपल्याला किती वेळ लागेल, हवामानाचा अंदाज काय सांगतोय याची माहिती आपण घ्यायला हवी. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांना आणि मित्रांना आपल्या या भ्रमंतीविषयी माहिती द्यायला हवी. यानंतर आपल्या स्वतःसंबंधी काही काटेकोर नियोजन करायला हवं, म्हणजे योग्य बूट घालणं, रेनकोट घालणं, पाण्याची बाटली, प्राथमिक उपचार साहित्य आणि चार्ज केलेला मोबाईल आपल्या सोबत ठेवणं. पावसाळी भटकंती म्हणजे केवळ फोटो काढणं नाही, ती निसर्गाशी जबाबदारीने संवाद साधण्याची संधी आहे हे लक्षात ठेवायला हवं. सह्याद्री आपल्याला भरभरून देतो, पण त्याच्या सौंदर्याचा आनंद घेताना आपणही त्याचा आदर केला पाहिजे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं, याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे. आणि त्याचा नंबर आहे 7620230231. श्रोते हो, आपण ही सगळी काळजी घेतली तरीही सह्याद्रीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी दुर्दैवी अपघात घडल्याचं कानावर येतं. हे अपघात नेमके कसे घडतात आणि त्यामागची सर्वात मोठी कारणं कोणती आहेत हे आपण आपल्या या माहितीच्या पुढच्या भागात जाणून घेऊया. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा पहिला भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. काही क्षणातच ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते सगळ्याचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या या कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
3: पीएम जय, अब गरीबों के

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्रोतो, ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेत ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम, ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:23 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:40 लोकसंघाचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू लोकधारा, ठीक 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 10 वाजता हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर 10:30 प्रासंगिक या मालिकेअंतर्गत क्रांती दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी बलबीर महाविद्यालय बीड येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉ लता कदम यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूशकाल। सादरकर्ते असतील योगीराज बच्चे। सकाळी ठीक 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 11:45 मिश्र सेनेचा कार्यक्रम, दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू, सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 7:15 विधिमंडळाच्या आजच्या कामकाज समालोचन अर्थात आजचं विधिमंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, रात्री 8:15 संसद समीक्षा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, 8:45 समाचार संध्या ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू, रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरील कामकाजाचं ध्वनिमुद्रण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, आणि त्यानंतर विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू, रात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र। श्रोता, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः

शिकृत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत. शेतो ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोते नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आवश्यक. पीएचडीसाठी मिळणार फेलोशिप अर्ज करण्याचं आवाहन. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार अनुदान. आणि शासकीय रुग्णालयांना दिला जाणार स्टार रेटिंग. आता घडामोडी विस्तारानं. श्रोते, महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातील 50,000 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे. मात्र अद्याप 47,114 शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण बाकी असून त्यांनी फार्मर आयडी काढून ही प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक यांनी केलं आहे. श्रोते, अण्णाभाऊ साठे संशोधक आणि प्रशिक्षण संस्था अर्थात आरटी मुंबईमार्फत अनुसूचित जातीतील मातंग आणि त्यातील तत्सम जातीच्या पात्र विद्यार्थ्यांसाठी 2023-2024 आणि 2025 या कालावधीमध्ये पीएचडी करिता अधिछात्रवृत्ती अर्थात फेलोशिप देण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन आरटीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केलं आहे. कनिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्तीकरिता 37,000 तर वरिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी 42,000 रुपये प्रतिमहा अधिछात्रवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेचा सविस्तर तपशील, कालावधी, निवड, पात्रता निकष, मार्गदर्शक सूचना आणि वेळापत्रक आदीबाबतच्या माहितीकरिता आरटी संस्थेच्या www.rt.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन आरटीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केलं आहे. श्रोते, राज्य शासनाने सन 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 206,50,00,000 रुपये निधी कृषी आयुक्तालयांकडे वर्ग केला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील 4,675 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांना अनुदान वाटप करताना शासनाद्वारे वेळोवेळी विहित केल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यात यावा आणि या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड महा डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात यावी. तसंच लाभार्थ्यांना अनुदानाचं वाटप आधार संलग्न बँक खात्यांवर जमा करावा अशा सूचना महाराष्ट्राचे उपसचिव यांनी दिल्या आहेत. श्रोते, राज्यभरातील जिल्हा शासकीय रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि रुग्णांना दर्जेदार आणि पारदर्शक वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष पुढाकार घेतला आहे. आता ग्रामीण रुग्णालयापासून ते थेट जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंतच्या सर्व वैद्यकीय संस्थांचं मूल्यांकन करून त्यांना 5 पैकी स्टार रेटिंग दिलं जाणार आहे. या उपक्रमामुळे रुग्णालयांच्या कामगिरीमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. रुग्णसेवा आणि उपचार दर्जा, औषधांची उपलब्धता, स्वच्छता आणि स्वच्छतागृहांची स्थिती, वैद्यकीय उपकरणांची कार्यक्षमता, डॉक्टर्स कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आपत्कालीन सेवा, प्रसूती बालसंगोपन सुविधा, रुग्णांच्या तक्रार निवारणाची व्यवस्था, इन्फेक्शन कंट्रोल, रुग्णांचा प्रतिसाद आणि अभिप्राय या 10 निकषांवर रुग्णालयांचं मूल्यांकन केलं जाणार आहे. आणि आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोते, आज 5 ऑगस्ट 1930 रोजी चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्म झाला. श्रोते, या माहितीबरोबरच आजचा नमस्कार बीड या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य शिरीष शिंदे आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

श्रोतोत्तोदपन नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.

ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM बँड 102.9 दशांश मेगाहर्ट्ज वर ऐकत

0: 9.5 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी केंद्र।
1: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे। यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

0: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पाहा.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. या विधेयकानुसार 1 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात विशिष्ट सेवांवर मंजूर रकमेपेक्षा झालेल्या अतिरिक्त खर्चाच्या पूर्ततेसाठी भारताच्या एकत्रित निधीतून रक्कम काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी सरकारनं 54,000 कोटी रुपयांहून अधिक निधीची मागणी केली असून हा निधी प्रामुख्यानं कर्ज परतफेडीसाठी वापरण्यात येणार आहे. डेटा सेंटरना करात सवलत देणारं विधेयकही सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं. राज्यसभेनं काल जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक 2026 मंजूर केल्यानंतर संसदेची या विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. हे विधेयक यापूर्वीच लोकसभेत मंजूर झालं होतं. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं. जन्म आणि मृत्यूच्या घटनांची वेळेवर नोंदणी करण्यास प्रोत्साहन देणं तसंच उशिरा होणाऱ्या नोंदणीसंदर्भातल्या तरतुदी अधिक प्रभावी आणि कडक करणं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2026 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं. अन्नधान्याचं वाटप सुनिश्चित करणं, लाभांच्या बाबतीत समानता आणणं आणि कुटुंबाधारित प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या तफावती दूर करणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा गुन्ह्यांमधून लुबाडलेल्या रकमेच्या व्यवहारांकरता सायबर गुन्हेगार जी बँक खाती वापरतात त्यांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 1 महिन्याच्या आत एक प्रमाण कार्यपद्धती तयार करावी असे आदेश सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. अशा फसवणुकीला बळी पडलेल्यांच्या तक्रारींचं निवारण आणि पैसे परत मिळवून देण्यासाठीची कार्यपद्धती वेगानं राबवावी, सायबर फसवणुकीच्या तक्रारींचं निवारण करावं, याचा राज्यनिहाय अहवाल सादर करावा असे निर्देशही पीठानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली असून आता या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तसंच नांदेड जिल्ह्यात किनवट इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आणि वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय तसंच बीड जिल्ह्यात केज इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्तांची 3 नवीन पदं आणि या पदांसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं निर्माण करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. सध्या सुरू असलेल्या मतदार सखोल पुनरीक्षण मोहिमेत बीएलओंच्या गृहभेटींना येत्या 17 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय काल जारी करण्यात आला. या सखोल पुनरीक्षणानंतर 24 ऑगस्टला अंतरिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती सादर करता येणार असून 22 ऑक्टोबरपर्यंत या दाव्यांचं निराकरण होणार आहे. 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालता येणं शक्य नाही, परंतु टप्प्याटप्प्यानं त्या बंद करू असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्याची परवानगीही राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे मागितली आहे. यासंदर्भात पीओपी मूर्ती बनवणाऱ्या काही कारखानदारांनीही याचिका दाखल केली असून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून निकाल देणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: माजी राज्यपाल शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ DY पाटील यांचं काल कोल्हापूर इथं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलेले DY पाटील यांनी प्रारंभीच्या काळात कोल्हापूरचं महापौर पद भूषवलं. विधानसभेत पन्हाळा

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विनियोजन विधेयक 2026 लोकसभेत पारित, तर जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्ष मुदतवाढ. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. आणि जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 93%, गोदावरी नदीपात्रात 19,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू. आता सविस्तर बातम्या.

0: मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं। त्रिपुरा तसंच बिहारचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळलेले पाटील यांनी काही काळ पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला। डीवाय पाटील यांच्या डीवाय पाटील ग्रुप अंतर्गत कोल्हापूर, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये 3 अधिक अभिमत विद्यापीठं, 6 खासगी विद्यापीठं आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत। शिक्षण आणि सामाजिक कार्यातल्या अतुलनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारनं 1991 मध्ये त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं होतं। पाटील यांच्या पार्थिव देहावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। डीवाय पाटील यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी दुःख व्यक्त केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात एक दूरदर्शी व्यक्तिमत्व हरवलं या शब्दात पाटील यांना श्रद्धांजली वाहिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राजकीय क्षेत्रातून डीवाय पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। काल मुंबईत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला। भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा, तसंच प्रस्तावित मार्गातील साखर कारखान्याची जागा वगळून पर्यायी मार्गाचा विचार करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखी पादुकांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं आगमन झालं। परतवारीच्या प्रवासात शहरात आलेल्या पालखीचं भाविकांनी सहर्ष स्वागत केलं। आरती प्रसाद वितरण झाल्यानंतर पालखी सदस्यांचा सत्कार करण्यात आला। श्री क्षेत्र शेगावकडे प्रस्थान केलेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा काल बीड तालुक्यातल्या श्री क्षेत्र कपिलधार मार्गे पाली इथं मुक्कामी दाखल झाला। आज ही पालखी बीड शहरात दाखल होणार आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन आयएमएच्या लातूर शाखेनं बीएचएमएस सीसीएमपी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात आज 24 तास वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे। शासनानं हा निर्णय मागे न घेतल्यास बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आयएमएनं दिला आहे। आरोग्य क्षेत्रात आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते। शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आणि नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात ही समिती महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून 19,026 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग कालपासून सुरू करण्यात आला आहे। यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जायकवाडी नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे। सध्या धरणात सुमारे 45,440 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणी पातळी 93% वर पोहोचली आहे। धरणाच्या उजव्या कालव्यातून 1,000 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे। हवामान। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। विनियोजन विधेयक 2026 लोकसभेत पारित, तर जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी। सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून देशव्यापी मार्गदर्शक सूचना जारी। आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्ष मुदतवाढ। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावर बोलत आहोत। सदर सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत। ऐकूयात काय जाहिरात संदेश।
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: ओ मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
3: कॉलेज कॅम्पस
4: सलाई गँगच वेगळी होती, कट्टा गँग।
3: कॉलेज अख्ख कॅम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीड च्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी, करिअरच्या दिशा, करिअरच्या संधी, सध्याची आव्हानं, नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी, अशा सगळ्या विषयांवर गप्पा, चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात। तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून।

0: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब। सुमधुर संगीताचा सुरेल केवडा।
1: केतकी गुलाब जुही चंपक बन फूले।
0: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा।
1: केतकी गुलाब जुही
0: अशी ही सदा फुली आकाशवाणी।
1: केतकी केतकी
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत। श्रोते सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।

0: कामगार हित नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या विषयावरील आपल्या विशेष संवादाचा आजचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण कामगार कल्याणासाठी शासनाची भूमिका, नवीन कामगार नियमावलीचं स्वरूप आणि त्यामागील लोकसहभागी दृष्टिकोन समजून घेतला. आजच्या भागात आपण कामगारांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित अशा काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण, वेतन प्रक्रियेतील पारदर्शकता, औद्योगिक संबंधातील सुसंवाद आणि किमान वेतन निर्धारण यासारख्या बाबी केवळ कामगारांच्या हक्काशी निगडीत नाहीत तर राज्याच्या औद्योगिक संस्कृतीलाही दिशा देणारे आहेत. या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ऍडव्होकेट आकाश पुणकर सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
2: निश्चित, बांधकामा या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होतो. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केला ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन.
1: याचा अनुषंगाने आरोग्याविषयी काही वेगळ्या तरतुदी, म्हणजे त्यांचं नियमित आरोग्याविषयीची चाचणी करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे याविषयीचा काही सुसंवाद आपण करणार आहोत का?
2: निश्चित, यामध्ये आपण त्यांच्या म्हणजे वर्षातून एकदा त्यांची तपासणी झाली पाहिजे. त्यांना जर काही आजार असतील तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून दिलं पाहिजे. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनांचा लाभ त्यांना मिळवतो मिळून देता आला पाहिजे. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून आम्ही त्यांना प्रोत्साहन करणार.
1: साहेब, आता बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क करण्यात आलेली आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय?
2: आपण पाहतो जेव्हा सरकार कोणतीही लाभ देते त्यासाठी गरीब लाभार्थ्यांकडनं पैसे घेणं हे कुठेतरी मला तरी योग्य वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात आपण जर आपण दुर्गम भागातल्या लोकांना पाहिलं, त्यांना साधा फॉर्म भरायचा आहे, त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यायला लागतं आणि हे सर्व करत असताना त्यांना या गोष्टींचं ज्ञान नसतं. मग तिथे दलालांचा सुळसुळाट होतो, दलाल लोक त्यांना बऱ्याच अंशी पैशांनी लुबाडतात. ह्या कुठल्याही गोष्टींनी त्यांची लुबाडणूक होऊ नये, कारण शेवटी लाभार्थी त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर कोणी त्यांची पिळवणूक करत असेल हेही चुकीचं आहे. म्हणून आपण ही नोंदणी निशुल्क केली, ही नोंदणी ऑनलाईन केली आणि जे जे डॉक्युमेंट त्यांना लागतात ते डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढणे, ते ऑफिसपर्यंत पोहोचवणे, ह्याही गोष्टी त्याच्यात त्रासदायक नको म्हणून ही पूर्ण नोंदणी ऑनलाईन आपण केली, त्यामुळे सर्व कामगारांचा त्रास वाचला.
1: आता बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये गिग वर्कर्स किंवा ऑनलाईन पद्धतीने कामगार जे काम करतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय योजना राबवण्यात आहेत? हे ग्राहकाच्या दृष्टीने छान असतं, 15 मिनिटात हे आलं घरी, 5 मिनिटात हे घरी आलं, पण त्यासाठी ज्या पद्धतीने ते येतात किंवा ट्राफिक इकडे तिकडे करून खूप आपल्या जीवाची पर्वा न करता सुसाट ठेवतात, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी नियमामध्ये हवी आहेत.
2: खरं पाहिलं आपण तर गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स जे आहेत हे कामगारांच्या व्याख्येत बसत, ज्या काही कंपन्या असतात त्यांना पार्टनर म्हणून ते ट्रीट करतात. जितकं काम ते करतील तेवढ्यांचा मोबदला त्यांना मिळत असतो. पण आपल्या महाराष्ट्र शासनाने आता असं ठरवलं आहे की आपण यांना कामगारांच्या व्याख्येत बसवलं पाहिजे. यांची संख्या खूप मोठी आहे, स्वतःच्या परिवाराचा विचार न करता दिवस रात्र लोकांना सेवा देण्यासाठी ते झटत असतात. म्हणून यापुढे आता या कामगारांसाठी एक कल्याणकारी महामंडळाची स्थापना आपण करणार आहे आणि जो काही ज्या कंपनीजमध्ये ते काम करतात त्यांच्याकडनं एक सेस जमा करून त्या सेसच्या माध्यमातून यांच्यासाठी कल्याणकारी योजना भविष्यात राबवण्यात येतील. मग त्यांचा त्यामध्ये अपघाती विमा असेल, त्यामध्ये त्यांच्या परिवाराचे काही आरोग्याच्या स्कीम्स असतील, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कीम्स असतील, नंतर अजूनही अशा बऱ्याच स्कीम, त्याच्या जर महिला वर्कर आहेत तर त्याच्यासाठी मॅटर्निटी बेनिफिट्स असतील, अशा अनेक योजना त्यांच्यासाठी आता आपण करतोय जेणेकरून त्यांना सुरक्षेचं एक कवच महाराष्ट्र

0: राज्यात आपण देणे.
1: मग असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न?
0: महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहित आहे फेरीवाले, ठेल्यावाले, वीटभट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगार. घरेलू कामगारांचा तर कोणीच विचार करत नाही, पण या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतोय, ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, CSR फंड अशा अनेक बाबींमधनं फंड तयार करण्यात येईल. आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल. आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण आणणार.
1: आणि मग पाथाडी कामगार आहेत त्यांच्या कायद्यामध्ये काही बदल करण्यासाठी किंवा सुधारणा करणार?
0: नक्कीच. आपण पाहिलं असेल माथाडी कायदा हा एक खूप सुंदर कायदा आहे आणि महाराष्ट्र या कायद्याचं जनक. देशात आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा कायदा आपल्या महाराष्ट्राला दिला आणि या माध्यमातून जे माथाडी कामगार आहे यांचं सुरक्षा ही पाहिल्या जाते. पण मी थोडा आता या मताचा आहे, म्हणजे बाकी कोणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही माहित, पण माथाडी कायद्याचा सुद्धा आता जुना होत चालला, त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट्स आहेत अशा की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. कारण आता इंडस्ट्रीलायझेशन वाढते आहे, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात, या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे. या मी मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केले पाहिजे, सोबतच जिथे कंपनीमध्ये ते काम करतात कामगार बरेचदा त्यांचं शोषण होते तर तिथे बायोमेट्रिक लागले पाहिजे, त्यांचे एवढं काम करतात त्यासाठी QR कोड दिले पाहिजे, त्यांचं वेतन वेळेवर निश्चित झालं पाहिजे, लेवी वेळेवर जमा झाली पाहिजे. कारण माथाडी कायद्याचा गैरफायदा घेणारे हे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढायला लागले. बोगस संघटना, बोगस माथाडी कामगार या माथाडी कायद्याच्या नावावर एक्स्टॉर्शन करायला लागेल. तर यापासनं या कायद्याची सुटका व्हावी आणि जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी बऱ्याच गोष्टींचा आम्ही विचार करतोय. आणि आता सर्व संघटना, सर्व माथाडी क्षेत्रात काम करणारे विचारवंत आहे, यांच्याशी बोलून आम्ही पुढे त्या हळूहळू त्या सर्व सुधारणा करणार.
1: तुम्ही ऍडव्होकेट पण आहात, या खात्याचे मंत्री पण आहात, आपला आर्थिक प्रगतीचा पाया मजबूत करायचा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण व्यवसायाकडे पण अधिक लक्ष दिलं पाहिजे, पण यासाठी परवाने इतके अवघड बसलेले आहेत की परवाना मिळवणे आणि मग कारखाना सुरू करणे याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो, तर ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपण काय नेमकी पावलं?
0: नाही, आम्ही ऑलरेडी याच्यात पावलं उचललेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जर उद्योग राज्यात येतील तर हजारो तरुणांना काम मिळेल, कामगारांना काम मिळेल, रोजगार मिळेल. त्यामुळे उद्योग आपल्या राज्यात अधिकाधिक आले पाहिजे. आणि हे येत असताना जेव्हा आम्ही रिव्ह्यू केला तेव्हा असं लक्षात आलं की बरेचसे कंप्लायन्सेस करावे लागतात, बरेच कागदपत्र लागतात आणि यांची यादी फार मोठी होती. आता जवळपास 150 प्रकारचे कंप्लायन्सेस कागदपत्र त्यांना जमा करावं लागायचे, तर ती आता आम्ही कट करून 50 आणली आहे. सोबतच जो परवाना त्यांना 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी असा होता, आम्ही 10 वर्षांपर्यंतचा परवाना आता देतोय. म्हणजे 5 वर्षासाठी जो मिळाला तो 10 वर्षासाठी देतो, जेणेकरून उद्योग स्थिर झाला पाहिजे. नाहीतर आपण पाहतो बरेच उद्योग काही वर्ष काम करतात नंतर दुसऱ्या राज्यात जायला बघतात. तर इथे हा उद्योग स्थिरावला पाहिजे, कामगारांना त्यांनी सामावून घेतलं पाहिजे, अधिकाधिक रोजगार झाला पाहिजे. आणि आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी त्यांचे नकाशे मंजूर करणे हे आहे ते, या सगळ्या प्रणाल्या आपण ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आता उद्योगांना कोणत्याही प्रकारचा त्रास आता राहिलेला नाही.
1: केंद्र शासनाचं जे EODB धोरण आहे ते नेमकं काय आहे?
0: तेच इज ऑफ डुईंग बिझनेस.
1: अच्छा,
0: तेच धोरण मी सांगतोय की ज्यामध्ये जितके काही कंप्लायन्स होते, जितक्या काही सेवा आहेत राज्य सरकारच्या, या अधिक सुलभ व्हाव्या, कमी वेळात व्हाव्या आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या मिळाव्या यासाठीच आम्ही हे काम करतोय. जसं मी सांगितलं की आपण त्या कंप्लायन्सेसची संख्या कमी केली आहे, सर्व सर्व्हिसेस आपण ऑनलाईन देतोय आणि त्यामुळे आता अधिक सुलभता या सगळ्या गोष्टींमध्ये आहे.
1: साहेब, कशा आपण महिला कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल केलं, जे रात्रपाळीमध्ये सुद्धा काम करतात आता याच्यामध्ये

0: तीन टप्पे, शासन, मालक आणि कामगार, हे सगळे जे नियम किंवा ही नियमावली आहे ह्याच्यामध्ये झालेले बदल आहे, हे यांच्यापर्यंत पोचणं आणि त्याच्यातून त्यांची जनजागृती होणं हे फार महत्वाचं असतं. यासाठी काय करायचंय मग आता, म्हणजे ह्यासाठीचा जो सुसंवाद आहे तो कसा करणार?
1: नाही आता सध्या सर्व आपल्याला माहिती आहे की आम्ही पब्लिक डोमेन मध्ये सजेशन ऑब्जेक्शन मागितले आहे आणि या सर्व कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही सर्व ज्या ट्रेड युनियन आहेत, ज्या सर्व संघटना आहेत आणि जेवढे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, उद्योजक आहेत, या सर्वांशी आम्ही चर्चा करतोय. सर्वांशी चर्चा करून त्यांच्यामध्ये याच्या अवेअरनेससाठी आम्ही काम करतोय. सोबतच हे कायदे सर्वांना समजले पाहिजे यासाठी आता आम्ही आमच्या कामगार विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण घेतो. कारण जोपर्यंत हे कायदे सर्वांना समजणार नाही तोपर्यंत याच्याबद्दल समज गैरसमज खूप राहणार. त्यामुळे आम्ही आमच्या कामगार विभागातल्याच अधिकाऱ्यांना आता ट्रेन करतो. हे लोक सर्व रोज लोकांमध्ये असतात, हे उद्योगांशी संपर्कात असतात, हे कामगारांच्या संपर्कात असतात आणि या माध्यमातून यांचं प्रबोधन आम्ही करून सर्व लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवतो.
2: श्रोते हो, दिलखुलासच्या आजच्या दुसऱ्या भागात आपण प्रस्तावित नियमावलीमुळे कामगारांची सुरक्षितता, आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या क्षेत्रात अपेक्षित बदल, औद्योगिक संबंध अधिक सुसंवादी करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी, वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आणि किमान वेतन निर्धारण अधिक परिणामकारक करण्यासाठीची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्याकरता उद्योग विश्वासालाही स्थैर्य आणि विश्वास देणारी भूमिका राज्य शासन घेत आहे, हे या चर्चेतून अधिरेखित झाले. माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर सर, या उपयुक्त माहितीसाठी आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात आपण बांधकाम कामगारांचं कल्याण, गिग वर्कर्सचं संरक्षण, दुकानं, आस्थापना अधिनियमातील सुधारणा, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे सामाजिक सुरक्षा कवच आणि उद्योगस्नेही वातावरणासोबत कामगार हिताचा समतोल या विषयावर चर्चा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सपन ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एका मागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल,
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 7:40 झाली आहेत. आता आस्वाद घेऊया भावतरंग या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हे छानसं गाणं.
4: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांच्या सुरातील कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना.

0: हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

श्रोत्याचा आपण सेजर फडके यांच्या स्वरातील सुरेश भट यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होता श्रीधर फडके यांचंच. श्रोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात मिलिंद इंगळे यांच्या स्वरातील कवी सौमित्र यांची गीतरचना

श्रोतात आपण मिलिंद इंगळे यांच्या स्वरातील कवी सौमित्र यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माण होतं मिलिंद इंगळे यांचंच. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. संरक्षित करत आहोत समाचार प्रभात 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तर श्रोतो, सुरू असा ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. आता सविस्तर बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026ही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि अन्य कायदे सुधारणा विधेयकही लोकसभेत सादर केलं. दरम्यान विविध

या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. आज सकाळी 11 वाजता सभागृहांचं कामकाज सुरू होणार आहे. ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत साधणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढील 2 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच कॉपीराईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशाचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि संस्कृतीच्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं या भारताच्या कटिबद्धतेचं प्रतिबिंब या बैठकीत उमटतं असं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. दरम्यान ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. या बैठकीत बालपणातील संगोपन आणि शिक्षण बळकट करणं, कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देणं आदी विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीत सहभागी होणार आहेत. वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीनं आजपासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठीचं समुपदेशन अर्थात नीट यूजी काउन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया आजपासून 12 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्थांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवावी लागेल असं या समितीनं कळवलं आहे. समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयानं उमेदवारांना एमसीसी पोर्टलवरील नोंदणी, पसंतीक्रम नोंदवणं आणि जागा वाटप या प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत करणारे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ जारी केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जारी करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी 10 वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत पतधोरण आढाव्यातील व्याजदरासह अन्य निर्णय जाहीर करतील. बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक सोमवारी सुरू झाली होती. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची कठोर धोरणात्मक भूमिका या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक मुख्य रेपो दर 5.25% कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. 6 सदस्यांची पतधोरण समिती आपली तटस्थ भूमिकाही कायम ठेवेल असाही अंदाज आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुका हा एक देखावा असून अशा पोकळ उपक्रमातून वास्तव लपवता येणार नाही असं म्हटलं आहे. प्रत्यक्षात तिथं जनतेचं आंदोलन आणि पाकिस्तानी दलांकडून अनियंत्रित हत्या सुरू आहेत. यावर्षी जूनपासून सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारवाईत किमान 90 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं. मानवी हक्कांबद्दल पाकिस्तान करत असलेल्या ढोंगी उपदेशाचं सत्य जगानं ओळखलं पाहिजे असंही ते म्हणाले. दरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आउटरीच सत्राला उपस्थित राहण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे निमंत्रण दिलं आहे असंही यावेळी जयस्वाल यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत लोक इथं भेट देऊ शकतील. या कालावधीत उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुलं राहील. प्रवेशाची अंतिम वेळ संध्याकाळी 5 वाजता असेल. देखभालीच्या कामासाठी हे उद्यान दर सोमवारी बंद राहील. या उद्यानातील प्रवेश विनामूल्य असेल. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना आणि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष प्रवेश दिला जाईल. तसंच राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी करता येईल असं राष्ट्रपती भवनाच्या एका निवेदनात म्हटलं आहे. इथेनॉल हे कृषी

क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. मात्र त्यासाठी इथेनॉलचं धोरण शेतकरी केंद्रित असणं आणि पिकाचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं मत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं. त्यांनी शेतकरी नेत्यांच्या सर्व सूचना ऐकू घेतल्या आणि इथेनॉल बाबतच्या त्यांच्या मतांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी ग्वाही दिली. इथेनॉलमुळे देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल. शेतकरी संघटना धोरण निर्मितीतील भागीदार आहेत असं प्रतिपादनही चौहान यांनी केलं. या बैठकीदरम्यान शेतकरी नेत्यांनी इथेनॉलला पाठिंबा दर्शवला. इथेनॉलमुळे शेतातील उत्पादनं केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता ती पेट्रोल पंप आणि ऊर्जा बाजारपेठेपर्यंत पोहोचतील. मका किंवा ऊस कोणत्याही पिकाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असंही शेतकऱ्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तर प्रदेश सरकार 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना धार्मिक सामाजिक कौटुंबिक तसंच आरोग्यविषयक गरजांसाठी प्रवास करणं शक्य होईल असं सरकारनं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सरकारनं महिला कल्याण विभागासाठी अतिरिक्त 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे महिला आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित महत्वाच्या योजना अधिक बळकट होतील असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे. येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात काल भारतीय ध्वज असलेल्या MSV फैज नुरे ओलिया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. सौदी अरेबियातून तेल घेऊन निघालेलं हे जहाज या हल्ल्यामुळे समुद्रात बुडालं. मात्र या जहाजावरील सर्व 13 भारतीय नागरिकांसह 14 जणांना वाचवण्यात आलं आहे. रियादमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले चिंताजनक असून व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत आणि या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून होणारी मुक्त आणि विना अडथळा वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे असंही परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. दक्षिण कोरियात आजपासून कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. तैपेई खुल्या महिला एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवणारी तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांच्यासह आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताकडून या स्पर्धेत पुरुष एकेरी महिला एकेरी पुरुष दुहेरी महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारात 33 क्रीडापटू आपलं कसब आजमावणार आहेत. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं तर शिक्षणमंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. श्रोत्या प्रसारिकेतात लोकधारा हा लोकसंगीत कार्यक्रम कार्यक्रमात श्रोत्याला ऐकूयात मधुकर पाठक यांच्या संगीत निर्णयात हरेंद्र जाधव यांची गीतरचना संगीत आहे मधुकर पाठक यांचं तर स्वर रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांचा.

श्रोत्यांनी शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हरीश रणपिसे यांची गीतरचना ऐकलीत. लोकधारा हा संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतात. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पुन्हा एकदा रंजना शिंदे यांच्या स्वरातील गीतरचना.

लोकांची फळे आण फुले, मुंबईला बघून मन भुले, हो मुंबईला बघून मन भुले, जय महाराष्ट्र गर्जा।

0: संसारी वसंत, संसारी वसंत।
1: श्रोत्यात आपण शाहीर पिराजराव सरनाईक आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना ऐकलीत। लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। श्रोत्या कार्यक्रमात यानंतर शेवटी ऐकूयात शेख जैनू चांद आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भास्कर मुंगेकर यांची गीतरचना। संगीत नियोजन आहे शेख जैनू चांद यांचंच।

शकतो. आता आपण शेख जेनू चांद आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भास्कर मुणगेकर यांची गीतरचना ऐकलीत. संगीत निजे होतं शेख जेनू चांद यांचंच. या लोकगीत रचनेबरोबरच आजचा लोकदरा हा लोकसंघाचा कार्यक्रम संपला. लोकदरा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. शकतो सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सध्या सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट इजांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया तेरे नाम या चित्रपटातील गीतरचना.

श्रोतोत्तरपण अभिजित आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दिल ही दिल में या चित्रपटातील मेहबूब यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निर्देशन होतं ए आर रहमान यांचं. हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात राजेश रोशन यांच्या संगीत निर्देशनात दस्तक या चित्रपटातील जावेद अख्तर यांची गीतरचना. स्वर आहे उदित नारायण यांचं.

श्रोत्यात आपण लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दिल से या चित्रपटातील कवी गुलजार यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं ए आर रहमान यांचं. हिंदी चित्रपट इदांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: क्षेत्रातचा पण सुरेश वाडकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सत्या या चित्रपटातील कवी गुलजार यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजंत विशाल भारद्वाज यांचं. क्षेत्र या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम संपला. हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. श्रोतो, प्रसारित होत प्रासंगिक या मालिकेअंतर्गत क्रांतीदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी बलबीम महाविद्यालय बीड येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर लता कदम यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन सुप्रभा जोशी यांचं, तर सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात प्रासंगिक हा कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ऑगस्ट महिन्यामध्ये खूप सारे सणवार असतात. तसे दिनविशेष सुद्धा आहेत आणि याच महिन्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस. आणि याच अनुषंगाने आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात अभिजात विचार आणि क्रांतीची पाऊलवाट यामध्ये लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या थोर व्यक्तिमत्वांनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, त्यांचे विचार, त्यांचं साहित्य आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, घटना या सगळ्यांविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि याच अनुषंगाने आज डॉक्टर लता नामदेवराव कदम, इतिहास विभाग बलभीम महाविद्यालय बीड इथं सहाय्यक प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मॅम नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे.
2: नमस्कार मॅम, सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार.
1: माझा पहिला प्रश्न असा आहे मॅडम की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आजच्या काळातली प्रासंगिकता जर विचारात घ्यायची असेल तर काय सांगता येईल?
2: मॅडम, 1 ऑगस्ट 1920 रोजी भारतीय क्षितिजावरील एक तारा निखळला, तो म्हणजे केशव गंगाधर टिळक. आणि त्याच दिवशी सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव येथे गावकुसाबाहेर दलित वस्तीमध्ये एका साहित्यरत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे तुकाराम भाऊराव साठे. या दोन्ही महामानवास मी अगोदर विनम्र अभिवादन करते. हे दोन्हीही महापुरुष वेगवेगळ्या कालखंडामध्ये आणि कार्यक्षेत्रात वावरत असले तरी त्यांच्या विचाराचा गाभा मात्र आपल्याला एकच असल्याचा दिसून येतो, तो म्हणजे जनजागृती आणि आत्मसन्मान. लोकमान्य टिळकांच्या विचारांचा विचार करताना असे लक्षात येते की त्यांनी सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर दिलेला आहे आणि

0: लोकशाहीकरणावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो.
1: बरं,
0: आजचे जे डिजिटल आणि जागतिकीकरणाचे युग आहे, जिथे माहितीचे नियंत्रण आणि वैचारिक ध्रुवीकरण आपल्याला झाल्याचे दिसून येते, तिथे टिळकांचे स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि जनतेला एकत्र आणण्याचे जे विचार आहेत ते अधिक प्रासंगिक वाटतात. आज मूलभूत हक्क मागताना कर्तव्याची जाणीवही ठेवली पाहिजे, हाच टिळकांचा विचार श्रेष्ठ ठरतो.

0: असं हे लोकमान्य टिळकांचं ओजस्वी, तेजस्वी, दृढनिश्चयी, देशभक्ती, क्रांतिकारी विचारांचं महान व्यक्तिमत्व. मॅम, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल काय सांगाल?
1: अण्णाबद्दल जर बोलायचं झालं, जनरली जे लोक असतात, शाहिरी करतात, त्यांना शाहीर ही उपाधी दिली जाते. परंतु अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर असं म्हटलं जायचं. त्याचं कारण काय होतं तर ते लोकांचे शाहीर होते. लोकांच्या हृदयातली दुःख, त्यांच्या भावना, शोषितांचे प्रश्न हे त्यांच्या विचाराच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून प्रखरपणे ते समाजासमोर मांडायचे. म्हणून त्यांना लोकशाहीर ही लोकांनीच दिलेली पदवी होती. जसं लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी लोकांनी म्हणजे जनतेने दिली होती, त्याप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक वास्तव त्यांच्या साहित्यातून दिसून येते.
0: बर,
1: ते स्वतःला क्रांतीच्या फकीराची गुट्टी पिलेला क्रांतिकारक म्हणायचे. त्यांच्या साहित्यातून बदलत्या काळातील कामगार, कष्टकरी आणि शोषितांचे जे जगणे मांडलेले आपल्याला दिसते, ते आजच्या कॉर्पोरेट आणि गिग इकॉनॉमी मधील कामगाराच्या शोषणाशी साधर्म्य असल्याचे दाखवते.

0: ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती दलिताच्या आणि कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे हे त्यांचे विधान अंधश्रद्धेला मुठमाती तर देतेच, पण आजच्या आर्थिक विषमतेच्या काळात ही तितकेच सत्य असल्याचे आढळते. अन्नाचं साहित्य मानवी मूल्याची जोपासना करायला आपल्याला शिकवते. तर अण्णाभाऊ साठे हे म्हणतात की संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती या चळवळीमध्ये त्यांनी लालबावटा पथक जे होतं ते स्थापन केलं होतं आणि ते असं म्हणत होते की गरुडाला त्याची पख, वाघाला त्याची नख, नागाला त्याचा फणा, हत्तीला त्याची सोंड आणि सिंहाला त्याची आयाळ जितकी प्रिय असते तितकीच आम्हाला आमची मुंबई प्रिय आहे. त्यामुळे ही मुंबई फक्त महाराष्ट्राची आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहणार.
1: तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा किती प्रखर होता हे लक्षात येतं आपल्या.
0: हो, तर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याविषयी बोलायचं म्हटलं तर माझी वाणीच अपुरी पडेल. कारण ज्या राष्ट्रीय स्तरावर 22 भाषांना देशी भाषा म्हणून दर्जा दिलेला गेला आहे, ह्या 22 भाषा तर सोडा, पण त्यांचं साहित्य अगदी जगातल्या 27 भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा, प्रवास वर्णनं, वग, छक्कड, लावण्या, पोवाडे असे विविध प्रकारचे कला साहित्य लिहिलेलं आहे आणि त्यांच्या फकीरा ह्या कादंबरीला तर महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यानंतर त्यांनी माकडीचा माळ, स्मशानामधलं सोनं, वैजंता, स्टॅलिनगार्डचा पोहाडा, तसेच सुलतान असे वेगवेगळे साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. मराठी भाषेला आणि साहित्याला समृद्ध करणारं, वैभव देणारं म्हणजे अण्णाचं साहित्य होय. इतकंच नाही तर त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांची समीक्षा सुद्धा केली बरं का. अगदी असं म्हटलं जातं की त्यांचं शिक्षण म्हणजे 1.5 दिवसाचं शिक्षण होतं. कारण एक दिवस ते शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी दुसऱ्या दिवशी त्यांना मारलं आणि तो होता अर्धाच दिवस. एक दिवस शाळेत गेलेले लेकरू दुसऱ्या दिवशी काय होमवर्क करणार, जिथं दुसऱ्यांचं म्हणजे 6 ते 14 वयोगटातल्या मुलांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होतं तिथं अण्णाभाऊ साठे यांचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं होतं. कारण पोटाची खळगी भरण्यासाठी ते वाटेगाववरून मुंबईला जाऊ लागले. त्यांची ऐपत एवढी नव्हती की ते कुठल्या वाहनाने प्रवास करतील, कारण वाहनाचा खर्च देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता. म्हणून मजल दर मजल करत त्यांनी मुंबई गाठली. मुंबईमध्ये गेल्यानंतर मग हाताला लागेल ते काम ते करू लागले. बूट पॉलिश करण्यापासून, हॉटेलचं काम करण्यापासून ते भिंती रंगवणे, चित्रपटाचे पोस्टर लावणे असा त्यांचा प्रवास सुरू झाला आणि यामधूनच त्यांची अक्षर ओळख व्हायला सुरुवात झाली. त्यांनी तिथून पुढे शिक्षण घेतलं आणि असा पुरावा सापडत नाही आहे की ते 1.5 दिवसाच्याच फक्त शाळेत गेले होते, पण त्यांच्या शिक्षणाची सुरुवात हे मुंबईमध्ये गेल्यानंतर झाली. त्यांचा संबंध कामगाराशी आला, कामगार चळवळीमध्ये ते काम करू लागले, कम्युनिस्ट पक्षाचं सुद्धा त्यांनी काम केलं.
1: आणि थांबून मला ही एक शायरी आठवते की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. त्यांचा प्रवास मुंबई पर्यंत आणि गावाकडे त्यांचं कुटुंब आणि या सगळ्यामध्ये त्यांची होणारी भावनिक जी अवस्था आहे त्यांच्या लेखणीतून ही अशी उमटली असं वाटतं.
0: हो हो, महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये पहाडी आवाजामध्ये आपल्याला गाताना दिसतं, पण या गीतामधून मात्र त्यांच्या हृदयाची भावना, त्यांच्या त्यांना सोसावे लागलेले जे काही गरिबीचे चटके आहेत आणि त्या गरिबीच्या चटक्यामुळे ते त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन नाही जाऊ शकले ह्या गोष्टीचं दुःख पहाडी प्रकार आहे तो, आणि त्याच्यामधून ते आपल्याला व्यक्त होताना दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की स्वाभिमान असावा तर अण्णासारखा. कारण जेव्हा त्यांनी स्टॅलिनचा पोवाडा गायला तेव्हा तो एका मासिकामध्ये प्रकाशित झाला आणि हे मासिक रशियापर्यंत पोहोचलं. रशियन भाषेमध्ये तो पोवाडा भाषांतरित झाला आणि अण्णा काय आहेत हे रशियाच्या लोकांना कळालं. पण जेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

0: हे रशियाला गेले होते तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुमचं ओपिनियन काय आहे अण्णाच्या संदर्भामध्ये. त्यावेळेस अण्णा कोण आहेत हे भारताच्या पंतप्रधान यांना सुद्धा माहीत नव्हतं. आणि मग त्यांनी परत आल्यानंतर त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहिलं आणि विचारलं की हा अण्णा कोण आहे. त्यावर मग त्यांनी माहिती काढली आणि शोधाशोध केल्यानंतर कळालं की अण्णाभाऊ साठे हे आहेत. आणि मग त्यांना असं सांगितलं की तुम्हाला देशाच्या पंतप्रधानांनी बोलवलंय मुंबईला भेटण्यासाठी, पण अण्णाभाऊ साठे यांनी उत्तर दिलं की देशाच्या पंतप्रधानाला मला भेटायचंय, मला त्यांना नाही भेटायचंय. त्यांना जर मला भेटायचंय तर माझ्या झोपडीमध्येच त्यांना यावं लागेल. हा त्यांच्या स्वभावामधला जो कणखरपणा आहे तो आपल्याला दिसून येतो. म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीपुढे नमले नाहीत. त्यांच्या लेखनीने मला असं आठवतंय की आमच्याकडे एक ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे म्हणून जे त्यांना मी ऐकलं तर ते म्हणतात की साहित्य काय करतं, तर साहित्य झोपलेल्यांना जागं करतं, जागे झालेल्यांना उभं करतं आणि उभे राहिलेल्यांना पळायला शिकवतं.
1: क्या बात आहे.
0: म्हणजे साहित्यामध्ये जगण्याला दिशा असते, प्रेरणा असते,
1: गती आहे,
0: गती असते आणि क्रांती करायला लावते. म्हणून आजचा आपला विषयच आहे की अभिजात विचार आणि क्रांतीची पाऊलवाट. तर हे अभिजात विचार जे असतात हे विचारच काय करतात, क्रांती करायला समाजाला भाग पाडतात आणि याच्यामधून क्रांती आणि उत्क्रांती होत असते. आता एक प्रसंग असा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं होतं मुंबईमध्ये तेव्हा प्रत्येकजण त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी शब्द सुमनांची तिथे म्हणजे व्यक्त होत होता. आणि त्यामध्ये आचार्य आत्रे होते, वामनदादा कर्डिक होते, हे प्रत्येकजण स्टेजवर जाऊन व्यक्त होत होतं आणि तिथंच अण्णाभाऊ साठे बसलेले होते. तेव्हा वामनदादा कर्डिक यांनी त्यांना विचारलं का रे अण्णा तुला नाही का काही बोलायचं. त्यावर अण्णा उठले, कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली. त्यांनी काय लिहिलं, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला ऐरावत, गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला ऐरावत, अंग झाडोनी निघ बाहेरी घालून बेनी वरती घाव, जग बदल घालूनी गाव, मज सांगून गेले भीमराव.
1: बात है, काय ती प्रेरणा, काय ते शब्द ज्याच्यातनं ते व्यक्त झाले.
0: म्हणजे त्यांचा जो मातंग समाज आहे, दलित समाज आहे, हा बलदंड आहे, बलशाली आहे, परंतु तो गुलामगिरीच्या विळख्यामध्ये रुतलेला आहे. ऐरावत हत्ती, ज्याला आपण इंद्राचा हत्ती ऐरावत, तो कसा आहे, बलशाली आहे. म्हणजे इथं त्यांनी उपमा दिलेली कशाची, ऐरावत हत्तीची. म्हणजे हा जो समाज आहे, दलित समाज, तो ऐरावत हत्ती प्रमाणे बलशाली आहे, परंतु झालंय काय, गुलामगिरीच्या दलदलमध्ये विळख्यात अडकलेला आहे, तर त्याला बाहेर निघण्याची प्रेरणा दिली पाहिजे असं कोण सांगतंय, तर भीमराव मला सांगून गेलेत असं ते म्हणतात. आणि त्यांची फकिरा ही कादंबरी सुद्धा त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना त्यांनी समर्पित केलेली आहे.
1: खरंच आहे, ही दोन व्यक्तिमत्व यांचं कार्य इतिहासामध्ये अगदी सुवर्ण अक्षरात लिहिल्या गेलेलंच आहे. पण त्यांचे विचार, त्यांचं साहित्य आजच्या पिढीलाही तितकंच प्रेरणादायी आहे. पुढे आता जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 1942 आंदोलनातील मराठवाड्याचं आणि त्यात बीड जिल्ह्याचं योगदान याबद्दल आपल्याला काय सांगता येईल, तुम्ही काय सांगाल.
0: हे जे आंदोलन होतं ना, हे भारतीय इतिहासातील एक अभूतपूर्व पर्व होतं. आणि मराठवाडा त्यावेळी दुहेरी लढा लढत होता. आता तो कसा, तर एकीकडे ब्रिटिशांची राजवट आणि दुसरीकडे जुलमी निजामाची राजवट होती. अशा कठीण काळातही बीड जिल्ह्याने दिलेले जे योगदान आहे ते खरोखरच

0: सुवर्ण अक्षराने लिहावे असेच होते. कारण बीड जिल्हा क्रांतिकारकाचे आणि भूमिगत चळवळीचे एक मोठे केंद्र बनला होता. चलेजावच्या आंदोलनाला प्रतिसाद देत तरुणांनी सरकारी मालमत्तेवर हल्ले चढवले होते, दळणवळणाची साधने नष्ट केली होती आणि विशेष म्हणजे निजामाची यंत्रणा खिळखिळी तर केलीच, पण निजामाचा जो काही अमानुष छळ होता त्याला न जुमानता कोणत्याही स्वतंत्र सैनिकांनी आणि जनतेने शरणागती मात्र पत्करली नाही.
1: हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मराठवाड्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम हा जो विषय आहे तो तितक्याच जिव्हाळ्याचा आहे आणि त्यामध्ये बलिदान देणाऱ्या सगळ्यांना आपण इथे थांबून एकदा नमन करूया. कारण आपल्या फक्त हे बीड जिल्ह्यापुरतं नाही तर मराठवाड्यातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही लढाई लढली गेली होती असं म्हणायला हरकत नाही.

0: पुढे जनता आणि तरुणांना एकत्र आणणारे स्थानिक घटक आणि माध्यम काय होती त्यावेळची असं तुम्हाला वाटतं?
1: हा बरोबर आहे मॅम, कारण त्या काळामध्ये मुद्रण स्वातंत्र्य नव्हतं, सेन्सॉरशिपवर कडक बंधनं लादण्यात आलेली होती. आणि मग आता जर प्रचार करायचा आहे या चळवळीचा तर काय करणार, पण संवादाची साधने मात्र प्रभावी होती बरं का.
0: बरं,
1: बीड जिल्ह्यामध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची आणि आर्य समाज या संघटनाची स्थापना झालेली होती. अनेक तरुणांना एकत्र करून प्रभात फेऱ्या काढल्या जात होत्या, राष्ट्रभक्तीपर गीतांची गायने गायली जात होती आणि हस्तलिखिते तयार करून म्हणजे हाताने लिहून संदेश पाठवले जात होते. कारण आपण पाहिलं की मुद्रण स्वातंत्र्यावर बंदी होती, लपून छपून साप्ताहिक बैठका घेतल्या जायच्या, बाजाराचे निमित्त करून क्रांतिकारकाने गुप्त खलिते एकमेकापर्यंत पाठवले जायचे आणि त्यामुळे सामान्य जनता सुद्धा काय झालेली या लढ्यामध्ये ओढली गेलेली आणि जोडली गेलेली आपल्याला दिसून येते.
0: अगदीच आहे. आज जेव्हा आपल्याकडे प्रसार माध्यमांची जाळे पाहतो आणि इतकी प्रसार माध्यमं झालेली आहेत, तर त्या काळी हे माध्यम नसताना हा स्वातंत्र्य संग्रामाचा लढा कसा लढला गेला असेल, तुमच्या या माहितीवरनं आमच्या डोळ्यासमोर ते उमटतंय. खरंच खूप प्रेरणादायी आहे. मॅम, ब्रिटिश राजवटी विरुद्ध निजामशाही असा दुहेरी लढा आपल्याला लढावा लागलेला आहे, तर या लढ्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
1: हो, खरं आहे, कारण मराठवाड्याचा लढा इतर भागापेक्षा वेगळाच होता. इतर भागामध्ये फक्त ब्रिटिशांच्या विरोधात लढा लढला जायचा, आम्ही मात्र दुहेरी गुलामगिरीमध्ये होतो. निजाम ब्रिटिशांचा मांडलिक होता, त्यामुळे ब्रिटिशांना विरोध म्हणजे डायरेक्ट निजामाला आव्हान देणे असेच होते. निजामाचे क्रूर पोलीस आणि रझाकार नावाची जी काही त्यांची संघटना होती ती स्थानिक जनतेवर आणि स्वातंत्र्य सैनिकांवर भयंकर अत्याचार करत होती. या चळवळीमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जे होते यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. इंग्रजी काळामध्ये यांनी आपल्या संस्थानामध्ये प्रतिसरकार स्थापन केलं होतं आणि इंग्रजांना जेरीस आणलं होतं. प्रतिसरकार म्हणजे काय, तर स्वतःचे कर स्वतः निश्चित करणे, स्वतःचा राज्यकारभार स्वतः चालवणे, म्हणजे इंग्रजांना ते तिकडे फिरकून सुद्धा देत नव्हते. आणि जर एखादा इंग्रज अधिकारी तिकडे गेला तर मग त्याची खैर नसायची. आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये पुढे चालून क्रांतिसिंह नाना पाटील यांना विचारण्यात आलं, म्हणजे तेव्हा असा गदारोळ उठला होता की मुंबई जी आहे ती गुजरातला जोडण्यात यावी. कारण गुजरातला जे काही व्यापारी आहेत, जड जवाहीर सोने चांदी कपडा उद्योग जो काही असेल, हे सगळे व्यापारी गुजरातचे आहेत आणि त्यामुळे मुंबईला काय झालेलं आहे, सदनता आलेली आहे आणि त्याच्यामुळे ही मुंबई जी आहे ती गुजरातला जोडली जावी. तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ठणकावून सांगितले की एखाद्या कंपनीचं जर ग्राईप वॉटर असेल आणि ते जर बाळाला पाजलं आणि बाळ जर गुटगुटीत झालं तर ते बाळ कंपनीच्या मालकीचं होत नाही, तर ते आईच्याच मालकीचं असतं. आणि ही जी मुंबई आहे तिला जरी बाळसं आलेलं असलं, ही सधन झालेली असली, तरी ती महाराष्ट्राचीच आहे आणि ती महाराष्ट्राचीच राहणार. देश स्वतंत्र होत असतानाही

0: मराठवाड्याला मात्र स्वातंत्र्य मिळत नव्हते आणि 9 ऑगस्ट 1942 आंदोलनाने जी काही वैचारिक पार्श्वभूमी तयार केली आणि ऊर्जा दिली या क्रांतीला काय झालेलं बळ मिळालं आणि तिचीच परिणिती म्हणून पुढे 1948 हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये झाली. म्हणजे चले जाव आंदोलन हे आमच्यासाठी मुक्ती संग्रामाची पायाभरणी आणि नांदी ठरली. हैदराबाद मुक्ती संग्रामाचा एक किस्सा इथे मला आवर्जून सांगावा वाटतो मॅम. घटना गुंजोटीची आहे.
1: बर.
0: दासप्पा शिव बसप्पा हरके उर्फ वेद प्रकाश आर्य हा 20 वर्षाचा तरुण आर्य समाजी कार्यकर्ता म्हणून काम करत होता. त्या दिवशीची घटना अशी, आर्य समाजाचे मुख्य असणारे जे काही मंत्री होते बन्सीलाल हे गुंजोटीला येणार होते आणि त्यांना घेण्यासाठी हा सकाळीच बसस्टँडवर जाऊन बसला होता, पण ते काही आले नाहीत. इकडे गुंजोटीमध्ये पठाणाने हैदोस घालून गावाची नासधूस केली होती आणि गावामध्ये स्मशान करून ठेवलं होतं. गावात नीरव शांतता पसरली होती. वेदप्रकाश घरी आला, 4 घास खाऊन धरणीवर अंग टाकणार तेवढ्यात वैदिक धर्म की जय अशी घोषणा त्याच्या कानावर पडली. त्याला वाटले दारात बन्सीलाल आले की काय म्हणून तो पाहण्यास गेला. तेव्हा पाहतो तर काय, समोर 200 पठाणांनी त्याला घेरले, त्याचे डोके धडा वेगळे करत रक्ताच्या थारोळ्यात टाकले. आर्य समाजी नेत्यात संतापाची लाट उसळली. आजही गुंजोटीला माहेरी येणाऱ्या लेकी जेव्हा भुलईचा फेरा घालतात ना, तेव्हा वेद प्रकाशाच्या बलिदानाचे गीत गातात. ते असं, वेद प्रकाश मारियला हे ग कळलं कळलं कळलं शहरात सिर आर्याच आर्याच गवंड्याच्या गदारात भुई वर पडले ग रक्ताच्या थारोळ्यात पयलाच वीर वेद निजामी संस्थानात.
1: क्या बात है. आता तुम्ही सांगताय तरुण 20 वर्षाचा मुलगा, त्याचं हे बलिदान, त्याला अशा या रक्ताच्या थारोळ्यात पाहून काय वाटलं असेल त्या आईला, तर अंगावर काटा येतोय.
0: आणि या बहिणींच्या हृदयातलं दुःख व्यक्त करताना त्या पुढे असं म्हणतात, नाही कळल कळल देवा नाही कळल कळल देवा द्रुपदी म्हणते हाती सुदर्शन घ्यावा. म्हणजे ज्या पद्धतीने सुदर्शन चक्र घेऊन दुष्टांचा संहार केला श्रीकृष्णाने भगवंताने, तसा या निजामशाहीचा संहार करण्यासाठी आम्ही रणरागिणी तयार आहोत. वेदप्रकाशचं हे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचं नाही अशी शपथ सर्वांनी घेतली. त्यात महिलाही मागे राहिल्या नाहीत बरं का.
1: बरं.
0: काशीबाई किर्लोस्कर, आशाबाई वाघमारे, ताराबाई परांजपे, करुणा चौधरी या महिलांनी मोर्चे काढले, निदर्शने केली, गावोगावी जाऊन महिला मेळावे घेतले, जनजागृती केली. आणि त्यामुळे झालं असं की ज्या सामान्य महिला होत्या त्यांनी आपल्या पतीला मुलांना या लढ्यामध्ये साथ दिली. भूमिगत सैनिकांना आश्रय देणे, त्यांना अन्न शिजवून खायला देणे, पोलिसांची नजर चुकवून गुप्त खली ते पोहोचवणे अशी कामगिरी या महिलांनी केलेली आपल्याला दिसून येते. रजाकाराच्या अमानुष छळाला न घाबरता प्रसंगी जेलही भोगावा लागला तरी ह्या महिला मात्र मागे हटलेल्या नाहीत. पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी या चळवळीमध्ये सहभाग घेतला.
1: अगदीच आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात तरुण म्हणा, वृद्ध म्हणा, महिला म्हणा, या प्रत्येकाचं योगदान राहिलेलं आहे. आणि जसं आता महिलांचं कर्तृत्व तुम्ही सांगितलेलं आहे यामध्ये की महिला कुठेच मागे नाही, जरी त्या रणांगणावर पुढच्या टप्प्यात जरी नसल्या किंवा फ्रंटला नसल्या तरी त्यांनी मागे राहून जी काही आखणी करायची असते त्यासाठी त्यांचा संपूर्ण पाठिंबा त्या द्यायच्या यावरनं हे लक्षात येतं. आता आपण जेव्हा इतिहासाच्या या सगळ्या गोष्टींना उजाळा देत आहोत तर आजच्या तरुण पिढीसाठी संदेश, मूल्य या इतिहासाच्या अनुषंगाने काय सांगता येतील.
0: मला असं वाटतं मॅम की आजच्या तरुणाने अन्यायाविरुद्ध बोललं पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढा देण्याचं धाडस केलं पाहिजे आणि तसेच त्यांना सामाजिक भान असलं पाहिजे. आज आपल्याला शस्त्र घेऊन लढण्याची गरज नाही कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत, तर वैचारिक पातळीवर सक्षम होण्याची गरज आहे. टिळकांचा राष्ट्रवाद आणि अण्णांची सामाजिक समतेची

0: दृष्टी जी आहे ती आचरणात आणावी असं मला वाटतं. शिक्षण तंत्रज्ञानाबरोबरच कौशल्याचा वापर करून स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाचंही आपण देणं लागतो या भावनेतून समाज घटकांच्या विकासासाठी कार्य करावं. ज्या हुतात्म्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी या मातीत रक्त सांडले त्या मातीत आजच्या तरुणाने गोवा, गुटखा, मावा, तंबाखू खाऊन ही जमीन लाल करू नये, त्यांचा अपमान करू नये असं मला वाटतं. आजच्या तरुणाने निर्व्यसनी असावं.
1: अभिजात विचार आणि क्रांतीची पाऊल वाट यामध्ये लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि 9 ऑगस्ट क्रांती दिवस हे दिनविशेष औचित्य साधून खूप छान अशी माहिती सांगितली, इतिहासातल्या गोष्टींना उजाळा दिला. त्याबद्दल डॉक्टर प्राध्यापिका लता कदम मॅम, तुमचे आकाशवाणीतर्फे मनापासून आभार, धन्यवाद.
2: श्रोत्यांना आपण प्रासंगिक या मालिकेअंतर्गत क्रांती दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी बलबीम महाविद्यालय बीड येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर लता कदम यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. निवेदन होतं सुप्रभा जोशी यांचं, तर सादरकर्ते होते योगीराज बच्चे. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
3: माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना, आकाशवाणी बीड केंद्र. FM बँड 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र बीड आकाशवाणी.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शुद्ध सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिली या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतो, मराठी साहित्यामध्ये निसर्ग कविता मोठ्या प्रमाणामध्ये लिहिली गेली, आजही लिहिली जाते म्हणा. अर्थात निसर्गातील घटकांचा निव्वळ उल्लेख कवितेमध्ये आला म्हणजे निसर्ग कविता झाली असं नव्हे, तर निसर्गातील चेतना तत्व जिवंतपणे ज्या कवितेमध्ये उतरलेलं असतं ती खरी निसर्ग कविता. आणि शोधो, हे चेतना तत्व म्हणजेच अशा विशुद्ध कवितेची खून ती लोभसपणे कविवर्य रानकवी नादो महानुरांच्या कवितांमध्ये आपल्याला कायम पाहायला मिळत आली. त्यामुळंच कविवर्य नादो महानोर यांची कविता अनेक दशकं झळळत होती आणि पुढेही ती आपल्याला प्रेरणा देत राहील. अशा काव्यरचना कविवर्य नादो महानोरांनी असंख्य लिहिल्या. त्यांच्या काही गीतपंक्ती, काव्यरचना, गीतरचना अनेक चित्रपटांमध्ये अगदी अलगच जाऊन बसल्या. पळसखेडसारख्या जन्मगाव लहानपण बालपणामध्ये पडणारी कानावर पडणारी सगळी लोकगीतं, अजिंठ्यासारख्या अद्भुत वास्तू परिसरातील त्यांचा वावर, माथ्यावर आणि भोवती सदैव खुला निसर्ग, निसर्गाच्या निमित्तानं काळ्या आईची

त्यांचं आतड्याचं नातं आणि तरल संवेदनशील भाववृत्ती यातून कविवर्य नादो महानोर यांच्या ओंदळीमध्ये निसर्गाचं चेतना तत्व अगदी अलगत पडलं. आणि श्रोतेहो, महानोरांच्या शब्दवेल्लाळ बोलीस जन्मताच लाभली होती ती गेयता नादमयता. पंडित रघुनाथ मंगेशकर अर्थात बाळासाहेब आणि आनंद मोडक यासारख्या जाणत्या संगीतकारांनी या गुणांचं भान राखत त्यांच्या कवितांना संगीताचं कोंदण दिलं आणि ती गाणी म्हणजेच आनंद ठेवाच होता. श्रोतो, कविवर्य नादो महानोरांनी शेतीचे अनुभव, नापिकी, दुष्काळाचा दाह जसा सोसला ना अगदी तसाच अजिंठ्याचा हिरवागार फुललेला निसर्गही अनुभवलेला आहे. तिथली माणसं, तिथली माती या साऱ्यांशी त्यांचं असलेलं ऋणानुबंध अत्यंत सहजतेने त्यांच्या कलाकृतीमध्ये उतरत गेलं, प्रतिबिंबित होत गेलं. आणि या निसर्ग कवीनं, रानकवीनं मराठी साहित्यावर आपला स्वतःचा एक वेगळा अवीट ठसा उमटवला, तो अस्सल अनुभूतींच्या जोरावर. त्याने जसं साहित्यामध्ये प्रयोग केले तसे शेतीतही प्रयोग केले बरं का. आणि हे प्रयोग करत असताना सुद्धा त्यांना त्यांची कविता सुचत गेली, फुलत गेली, बहरत गेली. कोरडवाऊ जमिनीमध्ये फळबाग लागवडीचा त्यांचा प्रयोग तर महाराष्ट्रासह इतर राज्यात सुद्धा प्रेरणादायी ठरला. असे हे आपले नामदेव धोंडो महानोर, महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत कवी. नुकताच त्यांचा स्मृतिदिन झाला. नामदेव धोंडो महानोर, जन्म 16 सप्टेंबर 1942 आणि मृत्यू 3 ऑगस्ट 2023. या काळात या रानकवीनं महाराष्ट्राला विपुल अशी शब्दसंपत्ती, शब्दसाठा, काव्यसंपत्ती, काव्यसंग्रह दिले आणि त्यामुळंच महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत कवी, गीतकार महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये नामनिर्देशित सदस्यही होऊन गेला. 1991 महानोर यांना भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी भारताचा 4था सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री सन्मान देऊन सन्मानित केलं. शतो, आपल्या भूमीविषयीचं उत्कट ममत्व आणि कृषी जीवनाविषयीचा जिव्हाळा आपल्या बोलीभाषेमध्ये, आपल्या शब्दामध्ये व्यक्त करणारा हा निसर्ग कवीवर का. नामदेव धोंडो महानोर आपल्या काव्यरसिकांना मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला निघाले होते. आपल्या शब्दात आपल्या भावना मांडणारे महानोर नवचैतन्याच्या सतत धास घेत राहे. कृषी संस्कृतीशी त्यांचं थेट नातं जोडणारी त्यांची कविता आपल्याला कधी आपलंसं करते हेही कळत नाही.

1977 साली महालक्ष्मी चित्र यांचा जैत्र जैत हा चित्रपट आला. स्वतः मंगेशकरांचं दूरदर्शन आकाशवाणीवर सर्वत्र जोरदार जैत्र जैत या चित्रपटाची चर्चा झाली आणि या चित्रपटातील गाणी बेहद इतिहास निर्माण करणारी होती. अजरामर अशी गाणी कविवर्य नादो महानोरने लिहिली. पंडित रघुनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि लता दिदी, आशाबाई, रवींद्र साठे, उषाबाई, चंद्रकांत काळे असे त्या काळचे तरुण गायक आणि गीतकार होते आणि या सर्वांमध्ये गीतकार होते आपले निसर्गकवी रानकवी ना दो महानोर. स्मिता पाटील या अभिनेत्रीवर चित्रित झालेल्या जैत्र जैत या चित्रपटातील गाण्यांनी महानोर रसिकांच्या थेट काळजावर विराजमान झाले.

0: अस्सल मातीचा रंग आणि गंध होता नादो मानोर यांच्या साहित्य प्रतिभेला. निसर्गाची लय चालणारा मातीतला कवी म्हणजे नादो मानोर. ज्यांच्या कवींच्या कवितांच्या वाटा धरून रानावनामध्ये निसर्गात अगदी अलगत फिरता येत होतं असे नामदेव धोंडो म्हणजेच नादो मानोर. बालकवी बहिणाबाई बाबू बोरकर यांच्या कुळातली मात्र स्वतंत्र अंतरंगाची कविता होती ती नादो मानोरांची. कित्येक चित्रपटातील गाणी ही केवळ गाणी नाहीत तर ती उत्तमोत्तम गाणी नादो मानोर यांनी लिहिली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिलारखिंड या कादंबरीवर आधारलेला सर्जा हा चित्रपट. रमेश देव यांनी चित्रपट करायचं ठरवलं. सर्जा या लोकगीताच्या बाजावर आधारित चित्रपटामध्ये गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुंजी घालणारी गाणी आहेत. शेतीवर निसर्गाशी एकरूप होऊन कवितेबरोबरच शेती करणारे रानकवी नादो मानोर यांनी या चित्रपटातील गाणी अफलातूनच आहेत. ऐकूयात सर्जा या चित्रपटातील गीतरचना.
1: चल हट

श्रुतीव, आपल्या शब्दात आपल्या भावना मांडणारे कविवरे नादो महानोर नवचैतन्याचा ध्यास सतत घेतलेले नादो महानोर आणि कृषी संस्कृती थेट नादं जोडणारी कविता लिहिणारे नादो महानोर.

0: ಕಾಲೇಜ್ ಕ್ಯಾಂಪಸ್
1: ಸಲಹೆ ಗ್ಯಾಂಗ್ ಚುವೆಗಳಿವೆ ಕಟ್ಟ ಗ್ಯಾಂಗ್
0: ಕಾಲೇಜ್ ಅಖ ಕ್ಯಾಂಪಸ್ ತರುಣಾಯಿ ಸಹಿತ ತ್ಯಾಂಚಾ ಜಲ್ಲೋಷಾಸಹ ಆಕಾಶವಾಣಿ ಬೀಡ್ ಚಾ ಕಾಲೇಜ್ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ तरुणाईच्या आवडी निवडी करिअरच्या दिशा करिअरच्या संधी
2: नाउ यू कैन डू इट लाइक दिस टेक इट टू द लेफ्ट यू कैन डू इट लाइक दैट शेक इट टू द राइट
0: सध्याची आव्हाने नंतर येणारी आव्हाने आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात
3: फील द हीट फील द किक फील द पॉवर फील द पंच
0: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

श्रोत्या गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. डॉक्टर जब्बार पटेल यांचा सामाजिक चित्रपट बनवण्यामध्ये हातखंडा होता. डॉक्टर जब्बार पटेल यांनी एक होता विदूषक हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यांनी मराठीमधील अतिशय नामांकित आणि सामाजिक पटांची भूमिका असलेले चित्रपट तयार केले आणि दिग्दर्शित केले. पटकथा आणि संवाद एक होता विदूषक या चित्रपटाचे होते पु ल देशपांडे यांचे. 2 तास चित्रपटाची कथा नादो मनोहरांनी समजून घेतली आणि मग काय, नादो मनोहरांनी गाण्याची यादीच तयार केली. लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर, मधु कांबीकर, मोहन आगाशे, निळू फुले अशी तगडी स्टारकास्ट मंडळी एक होता विदूषक या चित्रपटामध्ये होती. आणि श्रोतेहो यातील नादो मनोहरांच्या गीतांना संगीत देण्याचं काम आनंद मुळक यांनी खूप छान पद्धतीनं केलं. ऐकूयात एक होता विदूषक या चित्रपटातील आशाबाईंनी गायलेली गीतरचना.

0: जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणीही आणते.
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी.
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

श्रुतयो आपल्या तरल काव्यांसाठी ओळखले जाणारे आणि मातीचा गंध गीतातून देणारे कविवरे नादो महानोर, त्यांनी आपल्या वेगवेगळ्या बाजांचं गद्यलेखन केलं. श्रुतयो, चांगली लयबद्ध कविता, गाणं, गीत, काव्य माणसाच्या आयुष्याला मनाला भुरळ पाडून उठावर रुंजी घालत असतं. अत्यंत आनंदाच्या क्षणी आणि अत्यंत विकल मनाच्या अवस्थेमध्ये, दुःखाच्या कोलाहलामध्ये सुद्धा चांगली कविता तिच्या अर्थासहित आपल्याला आनंद देत असते, आयुष्याला नवी उभारी देत असते, तजेला देत असते. लहानपणापासून लोकगीतं, लोकसंगीत आणि लोकसंस्कृतीच्या गीतांनी, कवितांनी, संत कवींच्या कवितांनी नादो मानोर यांच्या कविमनाला घडवलं. असा रानकवी, निसर्गकवी नादो महानोर यांनी मुक्ता हा चित्रपट तयार केला. मुक्ता या चित्रपटामध्ये, या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा डॉक्टर जब्बार पटेल सरांनी केलं. नादो महानोर यांनी आपल्या साहित्यामध्ये काही वेळा बोलीभाषेचा वापर केला. शतो 60 वर्षांहूनही अधिक काळ साहित्यामध्ये कार्यरत असलेले नादो महानोर यांना मराठी काव्य विश्वामध्ये निसर्ग कवी म्हणून महानोरांना ओळखलं गेलं. महानोरांनी बालकवी ठोंबरे आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्धरित्या चालवला गेला. श्रोतो, महानोरांच्या कविता इतक्या बोलक्या होत्या ना की त्या निसर्गाशी संवाद साधत असत आणि त्याच कागदावर उमटत आहेत असा भास होत होता. इतकी ताकद निसर्ग कवी नादो महानोरांच्या काव्यसंपदेमध्ये होती, लेखणीमध्ये होती. डॉक्टर जब्बार पटेल यांनी 2 भेटीतच मुक्ता या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. महाराष्ट्रातला, भारतातला कुठलाही माणूस जगातल्या कोणत्याही देशामध्ये गेला असला तरीही त्याची इथल्या आपल्या भूमीशी सदैव ओढ असते. हा भावबंध नादो महानोरांनी आपल्या मुक्ता या चित्रपटातील या गीताच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. या गीतामध्ये शब्द, भावना आणि साधी संत लय नादो महानोरांनी बांधली गेली आहे. आनंदमूढक यांनी या गीताच्या संगीत उभं करताना, तयार करताना देशीपण अधिक विदेशीपणातलं तिकडचं संगीत अशी छान गुंफण करूनच ठेवलेली आहे. ऐकूयात मुक्ता या चित्रपटातील गीतरचना.

श्रोतो, नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कलात्मक कलाकौशल्यानं अजिंठा हा चित्रपट खूप छान जमला बरं का. अजिंठा या काव्यसंग्रहामध्ये सुरुवातीलाच एक कविता होती, डोळ्यांना डसले पहाड इथले या गोंधल्या चांदण्या, कोण्या रंग बिल्लोर गौरस्मृतींच्या ओल्या इथं पापण्या. भगवान गौतम बुद्धांची कथा, बारादरीचा प्रचंड धबधबा, पुढे इथं संत वाहणारी वाघुरा नदी आणि विलक्षण गर्दींची घनदाट झाडी, पशु पक्षी हे मुक्त कवितेमधून लिहिताना अधिक प्रभावी झाले आहेत. खेड्यांचं रंगरूप तशाच वेगवेगळ्या गीतांच्या नव्या बांधणीनं हे गीत कविवर्य नाद व महानुरांनी बांधलं गेलं आहे आणि कौशल इनामदारांनी खूप मेहनत घेऊन या चित्रपटाला नवं संगीत दिलं आहे. श्रोतो, अजिंठा हा चित्रपट ज्यांनी आणला असे दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आणि या चित्रपटातील महाकाव्याचे जनक कविवर्य निसर्गकवी नाद व महानोर हे दोघंही आज आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या कलाकृती अजिंठा या चित्रपटाच्या या चित्रपट कलाकृतीच्या रूपानं अजरामर राहतील हे मात्र नक्की. अजिंठ्याच्या भूमीमध्ये ज्यांच्या कथा दंतकथा घुमत त्यांचाही झंकार कविवर्य नाद व महानोर यांच्या कलाकृतीमध्ये झंकारला. अजिंठा या दीर्घकाव्यामध्ये रॉबर्ट आणि पारो

अव्यक्त प्रेम कहाणी त्यामुळे सातार समुद्रापार पोहोचली, नंतर ती मोठ्या पडद्यावरही आली बरं का? ऐकव्यात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या शेवटी अजिंठा या चित्रपटातील गीतरचना.

श्रोतो, आता आपण रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अजिंठा या चित्रपटातील नाद व महानोर यांची गीतरचना आपण ऐकली. बरं, श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. शेतो प्रसारित होत मिश्र सेनेचा कार्यक्रम. पंतोत्पूर्वी जाहिरात संदेश.

श्रोतांत अपन लता मंगेशकर यांच्या स्वरात कवी ग्रेस यांची गीतरचना ऐकलीत. संगीत निजन होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा. मिश्र संहिता कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: ಕಾಲೇಜ್ ಕ್ಯಾಂಪಸ್
1: ಸಲಹೆ ಗ್ಯಾಂಗ್ ಚಳಿಗಳಿವು ಕಟ್ಟಾಗಿ
0: ಕಾಲೇಜ್ ಅಖ ಕ್ಯಾಂಪಸ್ ತರುಣಾಯಿ ಸಹಿತ ತಂಚಾ ಜಲ್ಲೋಷಾಸ ಆಕಾಶವಾಣಿ ಬೀಡ್ ಚಾ ಕಾಲೇಜ್ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ तरुणाईच्या आवडी निवडी करिअरच्या दिशा करिअरच्या संधी
2: Now you can do it like this take it to the left you can do it like that shake it to the right
0: सध्याची आव्हाने नंतर येणारी आव्हाने आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात
3: Feel the heat Feel the kick Feel the power Feel the punch
0: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून

0: मैत्रिणींनो, आजचा संपूर्ण कार्यक्रम नटला आहे, सजला आहे एक सुंदर कथा, काही सुंदर अशा कविता आणि ललित बंधानी, आणि या सगळ्यांबरोबरच अवीट गोडीची अशी गाणी देखील. कार्यक्रमाची सुरुवात करूया स्नेहल बाकरे यांच्या कस्तुरी या कथेनी.
1: नमस्कार, मी स्नेहल बाकरे. कथेचं नाव आहे कस्तुरी. कस्तुरी, कम इन माय कॅबिन राईट नाव. येस सर. मी आय. ती आपलं वाक्य संपवणार इतक्यातच तिचा बॉस शंतनू, यू नो दॅट यू डोंट नीड परमिशन टू एंटर इन माय कॅबिन. येस सर. कस्तुरी जरा बिचकतच समोरच्या खुर्चीत बसते. कस्तुरी, हे काय आहे सगळं? हा काय मेल पाठवलायस? आणि तुला काय वाटतं, मी हे सगळं ऍक्सेप्ट करेल? आय नो, मी आधी तुझ्याशी बोलायला हवं होतं. अगं कस्तुरी, यू आर अन ॲसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस, आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेयस? हवं तर एक काम कर, आठवड्याभरासाठी सुट्टी घे, कुठेतरी मस्त फिरून ये, तुझं माइंड तेवढंच रिलॅक्स होईल. हवं तर मी तिकीट्स बुक करतो. प्लीज काम डाऊन शंतनू, त्याची खरंच काही गरज नाही. तू उगाच ओव्हर रिॲक्ट होतोयस. आणि तसं बघायला गेलं तर या कंपनीत अजूनही इतर सक्षम लोक आहेत. आय थिंक नचिकेत ऑल्सो डिझर्व दिस पोस्ट. ओ, नाव आय गेट इट. तर नचिकेतनं तुला रिझाईन करायला प्रेशराइज केलं आहे तर? तसं अजिबात नाहीये. तुझा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. कस्तुरी, मी तुला आणि नचिकेतला चांगलंच ओळखतो. आय एम सॉरी टू से दिस, बट तू जेव्हापासून त्याची बॉस बनली आहेस ना, तेव्हापासून तुझ्या नवऱ्याचा पुरुषी अहंकार दुखावलाय. आता तू रागाच्या भरात उगाच काहीही बोलतोयस शंतनू? अगं मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू किती जिद्दी आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे. बट स्टील आय रिक्वेस्ट यू, प्लीज यावेळी तरी स्वतःचा विचार कर. नेहमीप्रमाणे दुसऱ्यासाठी स्वतःचं सुख, स्वतःचं यश सॅक्रिफाईस करू नकोस. तुला वाटतंय ना तसं खरंच काही नाही. अरे रिहानानं मेडिकलची एंट्रन्स एक्झाम क्लिअर केली आहे. काही महिन्यातच ग्रॅज्युएशनसाठी तिला US जावं लागेल, आणि शिक्षण पूर्ण झालं तर ती कदाचित तिथेच कायमची सेटल होईल ना. मग आता मला तिला वेळ द्यायचा आहे, आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. रिहानाचं कारण पुढे करून ती कसंबसं शंतनूला तिचा राजीनामा स्वीकारायला भाग पाडते. आठवड्याभरात ती काम करत असणारे उर्वरित सगळे प्रोजेक्ट्स नचिकेतला हँडओव्हर करून ती कंपनीचा निरोप घेते. रिहाना अमेरिकेत जाईपर्यंतच तिची थोडीफार साथ आपल्याला मिळेल, पण त्यानंतर मात्र आपण पूर्णतः एकटे पडू, हे तिला चांगलंच माहिती असतं. याकरता ती आता करिअर काउन्सलर म्हणून काम करायचं ठरवते. कस्तुरी सोडून गेल्यानंतर तिला मिळणारी सीईओची पोझिशन आता नचिकेतला मिळते. त्याला आता स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाल्याने या संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी तो दिवस रात्र मेहनत करू लागला. जसजसा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू लागला तसतशा नचिकेतच्या परदेशी फेऱ्या वाढू लागल्या. कधी कधी तर 2-3 महिन्यांनीच तो घरी परतायचा. कस्तुरीला देखील आता निरनिराळ्या कॉलेजमधून, कंपन्यांमधून मार्गदर्शनासाठी बोलावलं जाऊ लागलं. तिच्या इतक्या वर्षांचा अनुभवांचा हजारो तरुणांना फायदा होऊ लागला. एक दिवस तिला तिने ज्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं ना, तिथे बोलावण्यात आलं. ती अगदी उत्साहाने तिथे पोहोचली. आज ती तासभर आधीच तिथे आली. कॉलेजच्या आवारात पाऊल टाकताच तिथल्या अनेक आठवणी तिच्या मनात झरझर पाझरू लागल्या. तिथल्या मैत्रिणींच्या घोळक्यात ती स्वतःला शोधू लागली. कॉरिडॉरमधून फिरता फिरता तिने सहजच खिडकीतून एका वर्गात डोकावलं. कोणीतरी ओळखीचा चेहरा तिच्या नजरेस पडल्याचा भास झाला. खात्री करण्यासाठी ती त्या वर्गात शिरली. तेव्हा एक व्यक्ती पाठमोरी उभी राहून काहीतरी बोलत असते. व्हॉट इज इन द नेम दॅट विच वी कॉल अ रोज बाय एनी अदर. अरे थांबा थांबा जरा, यात नेम नंतर पॉज पाहिजे, नंतर टोनही चेंज व्हायला हवा ना. तुम्ही नुसतं शब्द

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सविता जेरेचा सप्रेम नमस्कार.

तो उच्चारल्यासारखं डायलॉग बोलू नकात ह. फिलिंग्स फिलिंग्स हवे आहेत. आपण ती ग्रेट शेक्सपियरचं रोमिओ जुलियट बसवतोय. त्यांच्या प्रेमाची ताकद या शब्दांमधून व्यक्त व्हायला हवी, तरच आपण पुढल्या फेरीत जाऊ शकू. तो आवाज तिला ओळखीचा वाटला, म्हणून ती आणखी जवळ गेली. इतक्यात मागे वळलेल्या अगस्त्याला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या नजरेच्या एका कटाक्षानं तिनं बंद करून ठेवलेल्या मनाच्या कप्प्यावर जुन्या आठवणींनी हलकीशी दस्तक दिली. काळजात अनेक तरंग उठले, ओठावर हसू आणि डोळ्यात अनाहत भावनांची ओलसर छटा पसरली. काही क्षण अगस्त्याचीही तीच अवस्था होती, पण दुसऱ्या क्षणी चटकन तो स्वतःला सावरत कस्तुरीसोबत वर्गाबाहेर आला. ते दोघं कॅन्टीनमध्ये गेले. अगस्त्याने कस्तुरीला जशी आवडते ना तशी स्ट्रॉंग कॉफी आणली. त्यांना एकमेकांशी खूप काही बोलायचं होतं, पण कस्तुरीला तिच्या सेशनसाठी उशीर होत असल्यानं तिनं नाईलाजानं त्याचा निरोप घेतला. सेशन संपताच कस्तुरी घरी आली. तिनं लगबगीनं कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. कॉलेजच्या सगळ्या सर्टिफिकेटमधून एक फोटो काढून तो ती उराशी धरून मनसोक्त रडू लागली. तो फोटो म्हणजे तिच्याकडे असणारी अगस्त्याची शेवटची आठवण. कॉलेजमध्ये असताना त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं. पण तिच्या वडिलांना मात्र अगस्त्य अजिबात पसंत नव्हता. अगस्त्य त्रिपाठी, एका परराज्यातला मुलगा, तो आपल्या मुलीला कसं काय सुखी ठेवणार अशी त्यांना शंका वाटायची. पण हा, त्यांना हेही पक्क ठाऊक होतं की कस्तुरीचं आपल्यावर नितांत प्रेम आहे. ती आपल्या शब्दाबाहेर कधीही जाणार नाही. मग नचिकेत सारखा उच्च शिक्षित कस्तुरीला अनुरूप असणारा मुलगा पाहून त्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कस्तुरीने देखील वडिलांना दिलेला शब्द निकषाने पाळला. काळाच्या ओघात ती अगस्त्याला पार विसरून गेली. पण आता आज इतक्या वर्षांनी त्याला पाहून मनाच्या गाभाऱ्यात खोल रुतून बसलेल्या आठवणींनी तिनं पुन्हा एकदा वेढलं. खरं तर तिने ठरवलं होतं की अगस्त्याला पुन्हा कधीही भेटायचं नाही. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा फोन आल्यावर तिचा आत्मसंयम ढळला. किनाऱ्यानं साथ घालताच लाटा जशा उचळत त्याच्यापर्यंत पोहोचतात ना, तशाच काही ओढीनं कस्तुरी त्याला भेटायला निघाली. जवळच्या एका कॉफी शॉपमध्ये ते भेटले. दोघांची एकमेकांना पुन्हा नव्याने ओळख झाली. आणि मग काय, भूतकाळातलं प्रेम, वर्तमान काळातली मैत्री, भविष्यातल्या त्या अस्पष्ट नात्याकडे उगाच एक दिशाहीन आस लावून पाहत होतं. कस्तुरीप्रमाणेच अगस्त्यही आपल्या सुखी संसारात सिरावलेला होता, पण तरीही त्यांना एकमेकांबद्दल एक विलक्षण ओढ जाणवत होती. त्यांची भेट म्हणजे आयुष्याच्या एखाद्या शांत वळणावर पुन्हा नव्याने सुरू केलेला प्रवास, जिथे त्यांच्या नात्याला नावही नाही आणि कदाचित अस्तित्वही नाही. पुढच्या काही भेटीत अगस्त्य

0: एकमेकांबद्दल एक विलक्षण ओढ जाणवत होती. त्यांची भेट म्हणजे आयुष्याच्या एखाद्या शांत वळणावर पुन्हा नव्याने सुरू केलेला प्रवास, जिथे त्यांच्या नात्याला नावही नाही आणि कदाचित अस्तित्वही नाही. पुढच्या काही भेटीत अगस्त्य आपल्या मुलाचा म्हणजे राघवचा फोटो कस्तुरीला दाखवतो आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी तिला तो आपल्या घरी बोलावतो. पहिल्या भेटीतच राघवनी कस्तुरीची छान गट्टी होते, मग त्याच्या आग्रहखातर ती वरचेवर त्यांच्या घरी येऊ लागते. कस्तुरी आली की अगस्त्यच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची. तो विनाकारण तिच्या अवतीभोवती घुटमळत राहायचा, पण हे पाहून मात्र त्याची बायको म्हणजे मेघना फार अस्वस्थ व्हायची. मेघना तशी कस्तुरीच्या मानानं कमी शिकलेली, बाहेरच्या जगाचं फार काही ज्ञान नसणारी, साधं सुधं राहणीमान असणारी एक सामान्य गृहिणी. पण कस्तुरी मात्र उच्चशिक्षित, स्मार्ट, टापटीप राहणारी आणि अगस्त्याची एकेकाळची प्रेयसी सुद्धा. त्यामुळे कस्तुरी घरी आली ना की मेघनातली असुरक्षिततेची भावना स्पष्ट दिसून यायची. नचिकेतशी लग्न झाल्यानंतर कस्तुरीनं त्याला आपल्या कंपनीत रुजू करून घेतलं होतं. कित्येकदा त्याने केलेल्या चुकांची जबाबदारीही तिने स्वतःवर घेतली होती. ती नेहमीच त्याची प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यायची, पण तो मात्र तिला आपली स्पर्धक मानून स्वतःच्या मनातल्या असूयाच्या डागण्या देत राहायचा. या स्पर्धेतून स्वतःला मुक्त करून घेण्यासाठी आणि खरं तर त्याच्या सुखासाठीच तिनं स्वतःच्या यशावर, करिअरवर पाणी सोडलं होतं. ज्या आपुलकीची, सन्मानपूर्वक वागणुकीची ती नचिकेतकडून अपेक्षा करायची ना, ती आता तिला अगस्त्यकडून मिळू लागली. पण त्याचवेळी मेघनाच्या नजरेतील थिजलेली निशब्दता तिला आता टोचू लागली. नकळतपणे एक अपराधीपणाची भावना तिच्या मनात मूळ धरू लागली. मग तिनं हळूहळू अगस्त्याच्या घरी येणं जाणं कमी केलं. फोनवरही ती त्याच्याशी मोजकच बोलू लागली. अगस्त्यापासून पुन्हा एकदा दूर जाण्यासाठी तिने काही महिन्यांसाठी रिहानाकडे जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात नचिकेत बिझी असल्याने शंतनू तिला एअरपोर्टवर सी ऑफ करायला आला. कित्येक वर्षांनी आज ती शंतनूसोबत नचिकेत व अगस्त्यबद्दल भरभरून बोलली. वडील गेल्यानंतर शंतनूने तिला मोठ्या भावासारखा आधार दिला होता, त्यामुळे काही बाबतीत जरी ती शंतनूच्या मतांशी सहमत नसली ना, तरीही तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि मन मोकळं करण्यासाठी तिच्याकडे आता शंतनू ही एकमेव व्यक्ती उरली होती. शंतनूनं तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. तिच्या मनातल्या वेदनांच्या निखाऱ्याची धग त्याला स्पष्ट जाणवत होती आणि पुढे सरणारा काळच त्यावर फुंकर घालू शकतो हेही त्याला पक्क ठाऊक होतं. शेवटी तिचा निरोप घेताना तो तिला एवढंच म्हणाला, आफ्टर ऑल नेम मॅटर्स. दुसऱ्यांच्या आयुष्यात सुगंध भरताना स्वतःचं अस्तित्व विसरणारी कस्तुरीच ना तू.
1: स्नेहल बाकरे यांची कस्तुरी ही कथा आत्ता आपण ऐकलीत.

0: तेरी जय हो हे सौमित सेन यांनी गायलेलं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, काळजाचा ठाव घेणाऱ्या खूप खोल आणि मनापासून विचार करायला लावणाऱ्या शब्दरचना असलेल्या कविता ज्या असतात अतिशय सहज सोप्या तरीही आपल्याला अतिशय समृद्ध करतात अशा कविता आत्ता आपण ऐकणार आहोत एक अतिशय जाणकार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या.
1: नमस्कार. नुकतीच वारी होऊन गेली असली तरी वारी प्रत्येकाच्या मनात असतेच असते त्या अनुषंगाने या दोन कविता. ज्ञानेश्वर तुकोबांच्या पालख्यांबरोबर टाळ मृदंगाच्या गजरात लाखो भाविक पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीच्या ओढीने चालत असतात. उन्हा पावसात मुक्काम दर मुक्काम चालणारे वारकरी भजन अभंगात दंग असतात. अशात शेतात राबणाऱ्या आयाबायांना पंढरीला जायचं तर असतं पण संसाराचे कामाधामाचे व्याप ते कसे सुटणार. मग विठोबात शेतात येऊन आपल्या पातीत उभा राहतो कामाला हातभार लावतो. शिवाय तो एकटा येत नाही तर रखुमाईलाही सोबत आणतो असा भक्तीचा सुरेख मेळ असणारी ही कविता आहे. विठोबा. काळ्या आईच्या ओढीनं

येई धावत विठोबा. काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा, जिथ जिथ माझी पात तिथ शेजारीच उभा. खळ्यावर राखणीला करी साथ काळो खात, खळ्यावर राखणीला करी साथ काळो खात, हाती खुर प्याची मुठ धरी संगतीन पात, हाती खुर प्याची मुठ धरी संगतीने पात, गोडी वाट ते कामाला वाढे घामाची ग शोभा, गोडी वाट ते कामाला वाढे घामाची ग शोभा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा. चिखल लात लागणीला लावी वाकू न गरोप, चिखल लात लागणीला लावी वाकू न गरोप, स्पर्श सावळ्या पायांचा नट त्यात सऱ्या वाफ, पाणी पिऊन फुगतो मऊ ढेकळी वरंबा, पाणी पिऊन फुगतो मऊ ढेकळी वरंबा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा. दगडाच्या देहामधी नाही लपत विठोबा, दगडाच्या देहामधी नाही लपत विठोबा, भरसुगीच्या दिसात पिंड्या बांधते रखुमा, भरसुगीच्या दिसात पिंड्या बांधते रखुमा, भलरीच्या तालावर विठू काढतो कडबा, भलरीच्या तालावर विठू काढतो कडबा, जिथ जिथ माझी पात तिथ शेजारीच उभा, जिथ जिथ माझी पात तिथ शेजारीच उभा. लाडक्या विठुरायाकडे जावं, नामदेव पायरीवर डोकं टेकवावं, मनातले सल मोकळे करावेत आणि पुन्हा रोजच्या धबडग्यात मिसळून जावं. ही गाराणी कधी स्वतःच्या सुखदुःखाची तर कधी ठसठस त्या सामाजिक जाणीवांची. वर्तमानाची धास्ती, भविष्याची भीती अशी घुसमट सांगणारा हा सामान्य माणूस कवितेतून काय सांगतोय. पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतभर लाह्यात सापडलेल्या 4-2 बत्ताशांइतकंच भारी असतं बघ विठोबा. पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतभर लाह्यात सापडलेल्या 4-2 बत्ताशांइतकंच भारी असतं बघ विठोबा, भर गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या असं भडाभडा मनातलं बोलता येणं. तुझ्या कळसाला भिडलेल्या गोर गरिबांच्या आशाळभूत नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहोळ सोडतात तुझ्या अंगावर. तुझ्या कळसाला भिडलेल्या गोर गरिबांच्या आशाळभूत नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहोळ सोडतात तुझ्या अंगावर. तू कमरेवरचे हात काढावेत म्हणून इथं प्रश्नांनाच पडतात प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत. इथं प्रश्नांनाच पडतात प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत. आणि तसंही उत्तरं नसल्यानं प्रश्नांच्या डोक्यात कुणी दगड घातलेली पाहिलीस का तू युगांपासून. बाळाला चोळून मोळून पायावर आंघोळ घालून, बाळाला चोळून मोळून पायावर आंघोळ घालून पळू पळू काम गाठत कालवतात पोरी मातीच्या ढिगाऱ्यात पाणी. आणि विटा थापताना हातातला गोळा वळवळतो तान्या भावावाणी, विटा थापताना हातातला गोळा वळवळतो तान्या भावावाणी, तेव्हा तुझ्या पायाखालची वीट शहारते का रे जरा तरी, तेव्हा तुझ्या पायाखालची वीट शहारते का रे जरा तरी. रस्त्याकडच्या नळीत लेकरू पाजत बसलेली बाई गुन्हेगार ठरलेल्या तिच्या नवऱ्याबद्दल काय विचारते तुला. रस्त्याकडेच्या नळीत लेकरू पाजत बसलेली बाई गुन्हेगार ठरलेल्या तिच्या नवऱ्याबद्दल काय विचारते तुला. बिळातला अंधार असह्य झालेले उंदीरच समईतल्या वाती पळवतात ना विठोबा, बिळातला अंधार असह्य झालेले उंदीरच समईतल्या वाती पळवतात ना विठोबा. थोरल्याकडच्या म्हाताऱ्याला धाकट्याकडच्या म्हातारीनं पदरा आड लपवून दिलेली वाटी कालवणासहित भिरकावली जाते ओट्यावर. थोरल्याकडच्या म्हाताऱ्याला धाकट्याकडच्या म्हातारीनं पदरा आड लपवून दिलेली वाटी कालवणासहित भिरकावली जाते ओट्यावर. तेव्हा दोन्ही कोपऱ्यात मुसमुसत उपाशी निजलेल्या जीवांना कसं समजावणार आहेस तू. खरडत खरडत देवळाकडे ओढणारे पाय आणि सासुरवास सोसणाऱ्या लेकी सुनांना पायरीवर पोतं टाकून काय सांगणार आहेस. खरडत खरडत देवळाकडे ओढणारे पाय आणि सासुरवास सोसणाऱ्या लेकी सुनांना पायरीवर पोतं टाकून काय सांगणार आहेस तू. तू आम्हाला एकादशीचं वेड लावलंस, तू आम्हाला एकादशीचं वेड लावलंस, दातांचं पाणी गिळताना पुण्याची आशा आणि दीर्घायुष्य दाखवलंस, उपाशी आतड्यातनं पाझरत आलास, उपाशी आतड्यातनं पाझरत आलास, जिथं भाग्याची रेषा उमटते तिथं बुक्का अष्टगंध होऊन उमटलास. विठोबा, काठोकाठ पूर उसळत नदी गावात घुसली,
विठोबा काठोकाठ पूर उसळत नदी गावात घुसली, घरदार गुरढोर पोरांसहित शाळा वाहून गेली तेव्हा तू नुसताच

तर का झालास? घरदार गुर ढोर पोरांसहित शाळा वाहून गेली तेव्हा तू नुसताच मास्तर का झालास? भूकंपात गाडलेल्या माळवदात पडवीतल्या खिळ्याला फोटो होऊन लोंबकाळताना ढिगाऱ्याखालची माणसं दिसली नाहीत का तुला? बरं हे बघ, कोणत्याही टॉवर्स आणि सॅटेलाइट पेक्षा तुझ्या कळसांनी उभारलेलं भक्तीचं नेटवर्क लई भारी. आषाढी कार्तिकीला पालखीचे झेंडे फडफडतात, माती आणि आभाळ जोडतात, तेव्हा वारकऱ्यांच्या बुबुळावर तकाकणारं समस्त विश्वच तू झालास. विठोबा किती आणि काय काय सांगू? या गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या इतकं तरी आठवलं बाबा पटापट. सगळीकडे सारखा पडेल तो पाऊस कसला? कुठं पूर परिस्थिती तर कुठं दुष्काळ अशी दमछाक होतच असते. पावसाच्या हुलकावण्यांनी होरपळलेल्या गावशिवारात एकमेकांना आश्वासक धीर देत, सांभाळून घेत जगण्याशी चार हात करावे लागतात हे धीराचे बोल कवितेमधून असे असतात. दुष्काळाआड लपलेले छुपे दुष्काळ जबडे वासायच्या आत तांब्या तवलीसह भरून ठेव गाडगी मडकी. दुष्काळाआड लपलेले छुपे दुष्काळ जबडे वासायच्या आत तांब्या तवलीसह भरून ठेव गाडगी मडकी. होऊ देऊ नकोस तहान मोड मुक्या जित्राबांची. कुणीतरी अढळ विश्वासही ठेवतं आपल्यावर. येत्या पावसाळ्यात स्वतःच स्वतःला दिलेल्या शपथा सुटतील तोवर धीर सोडू नकोस. बुबुळांभोवती पसरलेल्या रेताळात ना पानथळ ना ओलीत. एवढ्या तेवढ्यानं उडवून जाणारा जीव एका पानाच्या सावलीआड दडव. तळ्यात नसेल मळ्यात नसेल इतकं पाणी डोळ्यात असेल म्हणत ओलेकर श्वासा मागून श्वास. तहानच भागत नाही म्हणणारी तहान अर्ध्या डेऱ्यातल्या पाझरात साठव. शिरवाळाची वाट बघणाऱ्या बिळातले चित्कार ऐक. म्हणजे दुष्काळ अंगावर येणार नाही. लाही सोसत पोचलोच आहोत इथवर. लांब नाही आता पावसाळा. आपण भुंडी केलेली धरती चटके आपल्यालाच देणार इतकं शहाणपण आहेस तुझ्या माझ्यात. नुसतं बोट फिरवून पुसून निघेल अशी राहिली नाही ही धूळ माती. तिच्यात मिसळला आहे तुझ्या माझ्या जगण्यातला कार्बन. फिरतच राहील हवेत त्याची मुदत संपेपर्यंत. तू कुणीही असशील पण निराश होऊ नकोस. आधीच शिक्के मारून काळाला बदनाम करू नकोस. त्याचाही नाईलाज असेल बिचाऱ्याचा. नाहीतर तुझी माझी इंद्रधनुषी स्वप्न अशी अपुरी राहिली नसती. निसर्ग जेवढा सुखदायी तेवढाच विनाशक. पावसाळ्यातली एखादी दुर्घटना हादरवून टाकते. डोंगरातलं एखादं गाव डोळ्यांदेखत गुडूप होतं आणि आपण निसर्गापुढे हात टेकतो, कारण निसर्ग माहीर असतो. माहीर निसर्ग अशी ही कविता आहे. एक माणूस भेटला ज्याने बघितलंय प्रत्यक्ष निसर्गरम्य डोंगरानं कुशीतलं गाव गिळताना.

ज्यानं बघितलंय प्रत्यक्ष निसर्गरम्य डोंगरानं कुशीतलं गाव गिळताना. घरातल्यांच्या टाटातला दुसरा टा ऐकण्याआधी अख्खं गावच गुडूप होताना. भेदरलेल्या काळजातून त्याचा आवाज आरपार गेला. तेव्हापासून झोपला नाही तो. जागाही नाही, नाडी चालूये म्हणून मेलेलाही नाही. भुईच्या बोटभर भेगेचीही भीती वाटते त्याला. कुठंही मुरणारं घोटभर पाणी म्हणजे बदला घेण्याच्या हत्यारांपैकीच एक समजून तो वेडा झाला. हातवारे करून एवढंच सांगतोय तो. की भक्कमपणे पाठीशी राहून विचारपूर्वक खंजीर खुपसण्यात निसर्गा इतका माहीर कोणीच नाही. माणूस म्हणून आपण अनेक गोष्टींचा विचार करतो, शोध घेतो, एकमेकांना सांगतो. हे सांगणं संवेदनशील सकारात्मक असलं की मनाचा ठाव घेतं. हा शोध असाही असतो. भूमीची हिरवी जावळं कितीही खरडून काप, ती भुरभुरतीलच चहूकडे. येवल्या फटीतूनही डोकावतील अलवार पोपडे. वाळलेल्या तनकटावरच्या दवांसहित बोलक्या कहाण्या उद्ध्वस्त झाल्याच्या मुक्या खुणा जपून ठेवल्यात भूमीनं. तू बोल, बोलत रहा बहरात तुटणाऱ्या झाडांशी. ओळख तुझ्या अश्रुतला गळणाऱ्या चिकातला ओला फरक. पराक्कन होऊन मधमाशांच्या पायांना चिकट, पाखरू होऊन इथं तिथं विष्ठा टाक, पानगवताचं बी होऊन पसर वाऱ्याबरोबर. तू उकल, उकलत रहा युग ओलांडून माणसाला बिलगलेला प्राचीन गहिवर. तान्या बाळाच्या रडण्याचे भास नाहीत. कोणत्याही वेळी कुणाची ना कुणाची बाळ जन्माला येतातच. रडण्या आपटण्याचेही भास नाहीत. कोणत्याही वेळी मरतच असतं कुणी ना कुणी कुणाच्या तरी जीवाभावाचं. तू ओळख, ओळखत रहा रस्त्यावरचं रक्त कुत्र्याचं एका माणसाचं. तू तुझ्या संस्कृतीच्या भ्रमात राहू नकोस. जन्मदात्यांना लेकरं प्रियच असतात असं ठामपणे म्हणू शकत नाहीस तू. ममतेचे पदर फाटल्याच्या उदंड खुणा जन्मतात रोज. पाणवठ्यालगतच्या टिटव्या बघ कर्कश ओरडून अंड्याजवळ जाणाऱ्यांची दिशाभूल करतात. पोटाला चिकटलेल्या माकडिनीच्या पिल्लाला धक्का लावून दाखव. मुंग्यांच्या तोंडातले कण हिसकावून थांबव. जखमी मेलेल्या मुंगळ्यांना उचलून पळणारे मुंगळे अडव. स्वतःच्या सुखदुःखाची सूक्ष्मलिपी उलगड. चाकोऱ्यांच्या मोडतोडीत झाडं जपून ठेव मुळांसकट बियांसकट. बाळ जपून ठेव जाणीवा नेणीवांसकट. हंड्या घागरीतलं तळपाणी जागतिक वनव्यांपर्यंत पोहोचतंय का बघ. पूर्वजांच्या रांगेतली तुझी रांग शोध.
पूर्वजांच्या रांगेतली तुझी

0: कधी रांग शोध, पण स्वतःच्या शोधासाठी हत्यारं शोधू नकोस. पण स्वतःच्या शोधासाठी हत्यारं शोधू नकोस. पिकांमधून झाडापानातून जागोजागी शेतकऱ्याचं भावविश्व गुंतलेलं असतं. निसर्गाने साथ दिली तर कष्टातून फुलणारी हिरवी लिपी अशी असते. ही कविता आहे रानभर मी. डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना रानभर माझेच आवाज माझ्याशी बोलताना. डोक्यावर भारा घेऊन जड पावलं टाकताना रानभर माझेच आवाज माझ्याशी बोलताना. उभारलेलं बुजगावणं चुना लावून मडक्याला. उभारलेलं बुजगावणं चुना लावून मडक्याला. त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला. त्याच्या जागी रोवलेलं मीच मला राखणीला. वादळाशी भांडून कमळण पानं फाटल्याची तक्रार करते. वादळाशी भांडून कमळण पानं फाटल्याची तक्रार करते. लेकच जशी माझ्यापाशी नव्या कपड्यांचा हट्ट धरते. लेकच जशी माझ्यापाशी नव्या कपड्यांचा हट्ट धरते. कावळीच्या वेलतारांचे बैल कुणी तोडलेले. कावळीच्या वेलतारांचे बैल कुणी तोडलेले. चीक थेंबथेंब गळताना माझेच रक्त ओघळलेले. चीक थेंबथेंब गळताना माझेच रक्त ओघळलेले. हादग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली. हादग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली. सासूरवाशीन गळ्यात पडून हुस्मरून रडत राहिली. सासूरवाशीन गळ्यात पडून हुस्मरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून. उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन. उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन. यापुढील कविता आहे ऐक. ऐक, झोळी बांधता येईल अशा फांद्या तोडू नकोस. झोळी बांधता येईल अशा फांद्या तोडू नकोस. घरटी करता येतील खोपी टांगता येतील अशी झुडपंही वाढू दे. घरटी करता येतील खोपी टांगता येतील अशी झुडपंही वाढू दे. डिंकासाठी बाबळी लिंबोळ्यांसाठी कडुलिंब राहू दे. डिंकासाठी बाबळी लिंबोळ्यांसाठी कडुलिंब राहू दे. बोट धरून चालता येईल अशी पाऊलवाट बुजवू नको. संध्याकाळच्या सावल्यात सुनसान सडकांवरून ऋतू फिरायला येतील. संध्याकाळच्या सावल्यात सुनसान सडकांवरून ऋतू फिरायला येतील. झाडं झुडं पार बदलून टाकतील. एखादी बाबा गाडी इकडे वळणार नाही कशावरून. एखादी बाबा गाडी इकडे वळणार नाही कशावरून. पाळण्यावर चिमणाळं हलणार नाही कशावरून. पाळण्यावर चिमणाळं हलणार नाही कशावरून. बालगाणी ऐकवण्याचा लढिवाळ हट्ट म्हणेल तिकडे काय आहे. डोंगर कुठून येतो मुंगूस म्हणजे काय किती पाय गोमिला. याला काय म्हणतात नि त्याचं काय करायचं म्हणत आपल्यासह हरेक वस्तूचं खेळणं होईल. खरं सांगू याहून सुखद नवलही घडेल. इटुकला पिटुकला कवितेचा तुकडा खरा होईल. हा इटुकला पिटुकला कवितेचा तुकडा खरा होईल तेव्हा कळेल तुला. मातीची पंती लावून सवसांजेला मी काय लिहित असायचे. तेव्हा कळेल तुला. मातीची पंती लावून सवसांजेला मी काय लिहित असायचे.
1: कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या लेखणीतून साकारलेल्या या सुंदर कविता आत्ता आपण ऐकल्यात. कार्यक्रमात आता ऐकूया रेखा गंधेवार यांचं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं. स्वर आहे बेला शेंडे यांचा.

0: बेला शेंडे यांनी गायलेलं रेखा गंधेवार यांचं हे गाणं आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. मैत्रिणींनो, एक हरहुन्नरी लेखिका म्हणजे डॉक्टर पूजा सामंत. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांचा हा ललितबंध, स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
1: नमस्कार, माझे नाव आहे डॉक्टर पूजा पराग सामंत. लेखाचे नाव आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. कौतुक, प्रोत्साहन, शाबासकी या गोष्टींना आपल्या आयुष्यात खूपच महत्व असतं. एखादं काम करताना कौतुक झालं, शाबासकी मिळाली की आपल्याला प्रेरणा मिळून आपण अधिक जोमाने काम करण्यास सज्ज होतो. चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढून आयुष्य आनंदी होण्यास

नक्कीच त्याचा उपयोग होतो. आपण अशा समाजात जगतो जिथे यशाचे मोजमाप अनेकदा इतरांच्या प्रतिक्रियांवर ठरते. कुणीतरी आपल्या कामाचे कौतुक केले, सोशल मीडियावर भरपूर लाईक्स मिळाले, पुरस्कार मिळाला, वर्तमानपत्रात नाव छापून आले किंवा सन्मान झाला, तर आपण काहीतरी मोठे साध्य केले असे मानले जाते. मात्र या सर्व गदारोळात एक महत्वाचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो. आपण स्वतः कधी स्वतःचे कौतुक करतो का हो? आपण शाब्बासकी, कौतुक हे इतरांकडूनच अपेक्षित करतो, पण हेच कौतुक, हीच शाब्बासकी आपणच आपल्याला स्वतःला दिली तर? बरोबर, स्वतःच स्वतःला दिलेली शाब्बासकी. कितीतरी वेळा आयुष्यात आपण एखादं अवघड काम करतो तेव्हा वाटतं इतरांनी त्याचं कौतुक करावं, इतरांपर्यंत ते काम पोचावं, त्याची पोचपावती आपल्याला मिळावी. पोचपावती मिळाली नाही की दुःख वाटायला येतं, अपेक्षांचं ओझं झालं की दुःख देखील वाढतं. अगदी दररोजचं उदाहरण घ्यायचं झालं तर घरातील स्त्री दररोज मेहनतीने वेगवेगळे पदार्थ आपल्या कुटुंबासाठी, घरातील लोकांसाठी करत असते, पण अशा वेळी घरातील लोक त्या पदार्थांचा आनंदाने फडशा पाडतात, पण तो कसा झाला आहे याबद्दल एक चकार शब्दही काढत नाहीत. जिने हा पदार्थ बनवला आहे तिचे कौतुक केले जात नाही, तिला सांगितलं जात नाही. इथे इतरांनी त्याची पारख करण्यापेक्षा आपल्या स्वतःलाच या कामातील अडचणी, त्यात घेतलेले कष्ट याची जाणीव असते. म्हणूनच ते काम पूर्ण झाल्याचा आनंद आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. मग अशा वेळी इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःला शाब्बासकी देऊन स्वतःचीच पाठ थोपटली तर, स्वतःलाच बक्षीस दिलं तर, हीच आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाब्बासकी. आता स्वतःला शाब्बासकी देणं म्हणजे तिथे गर्व, अभिमान याचा प्रश्न येतच नाही हा. आपण जे कष्ट घेतो त्यासाठी स्वतःला शाब्बासकी देणं म्हणजे आपण जसे आहोत ते स्वीकारणं. यामुळे नक्कीच जगण्याची उमेद वाढते. एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणं ही कल्पनाच मला भारी वाटते. लहानपणी एखादं काम केलं, चित्र काढलं, कविता म्हटली किंवा परीक्षेत चांगले गुण मिळवले की आई वडील आनंदाने शाब्बासकी द्यायचे. त्या एका शब्दातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळायची. जसजसे आपण मोठे होतो तसे या शाब्बासकीचे प्रमाण देखील कमी होत जाते. अपेक्षा वाढतात, जबाबदाऱ्या वाढतात. हे अजून चांगले करता आले असते हं, अशी वाक्य कानावर पडू लागतात आणि ती आयुष्याचा भाग होऊन जातात. अशा परिस्थितीत स्वतःलाच स्वतःची शाब्बासकी देणं ही केवळ एक सवय नसून मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक गोष्ट ठरते. आपली सुखाची, आनंदाची व्याख्या म्हणजे आपल्याला हवं असलेलं मिळालं पाहिजे. यासाठी आपण कोणत्या गोष्टीतून खुश होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता आला पाहिजे. आयुष्य जगताना स्वतःमधील लहान मूल जपलं गेलं पाहिजे. निरपेक्ष भावनेने इतरांना केलेली मदत, दिवसभरात मनाजोग्या पूर्णत्वास नेलेल्या कामांची यादी, लेखणीतून काहीतरी उत्तम गवसलं की झालेला आनंद, तसेच केलेला एखादा सुंदर पदार्थ जो स्वतःलाच आवडून गेला की स्वतःची पाठ थोपटणं. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात हो, पण या साध्या गोष्टींनीच आपलं आयुष्य बनत असतं. म्हणूनच ही स्वतःच स्वतःला दिलेली शाब्बासकी आयुष्यात खूपच महत्वपूर्ण ठरते. आपण ना अनेकदा स्वतःचेच कठोर परीक्षक बनतो. दिवसातील एक चूक लक्षात राहते पण केलेली 10 चांगली कामं आपण विसरतो. एखादं अपयश मनात घर करून बसतं, पण त्याआधी अनेक वेळा केलेले प्रयत्न, मिळालेले यश आठवत नाही. स्वतःशी बोलताना आपण इतके कठोर का असतो? इतरांच्या एका छोट्याशा यशाचे कौतुक करणारे आपण स्वतःच्या मोठ्या प्रयत्नांकडे मात्र सहज दुर्लक्ष करतो.

0: तर जीवन ही 100 मीटरची शर्यत नाही, ती मॅरेथॉन आहे. येथे प्रत्येक दिवस जिंकणं महत्वाचं नसतं, तर प्रत्येक दिवशी पुढे चालत राहणं महत्वाचं असतं. काही दिवस आपण वेगाने धावतो, काही दिवस सावकाश चालतो, तर काही दिवस थांबून श्वास घेतो. पण हा प्रवास सुरू ठेवतो. या प्रवासात प्रत्येक पाऊल कौतुकास पात्र असते. जीवनात पुरस्कार मिळतीलच असे नाही, प्रत्येक कामाची दखल घेतली जाईल असेही नाही. अनेकदा तुमच्या संघर्षाची साक्ष फक्त तुमचे अंतःकरणच देत असते. अशा वेळी स्वतःच्या मनातून उमटलेली शाबासकी हीच सर्वात मोठी प्रेरणा ठरते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत कायम राहणारी एकच व्यक्ती असते, बरोबर, तुम्हीही स्वतः. माणसाने स्वतःचा सर्वात जवळचा मित्र व्हायला शिकलं पाहिजे. जो स्वतःला समजून घेतो, स्वतःच्या चुका स्वीकारतो, स्वतःला माफ करतो आणि स्वतःच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करतो, तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने समाधानी राहू शकतो. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण एक छोटासा संवाद स्वतःशी साधू शकतो. आज मी कोणती चांगली गोष्ट केली? आज मी कोणती भीती जिंकली? आज मी कोणासाठी उपयोगी पडलो? आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे आलो का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला स्वतःच्या अनेक शाबासकीची ठिकाणं दिसू लागतील. अशा वेळी खरेदी आवडत असल्यास स्वतःसाठी मनसोक्त खरेदी करावी. उंच डोंगरावर भटकत राहावं, समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या संगतीने चालत राहावं, पावसांच्या सरींमध्ये भिजावं, एखादं छानसं गाणं गुणगुणावं. प्रत्येकाच्या स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी निरनिराळ्या असतील, पण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान हे प्रेरणादायकच ठरते. स्वतःला वेळ द्या, कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जा, कधीतरी सोलो ट्रिप करा, स्वतःच्या वाढदिवसादिवशी शॉपिंग करा. स्वतःला आनंदी ठेवताना अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका. त्यावेळी स्वतःला हेही समजावता आलं पाहिजे की एरवी स्वतःच्या कुटुंबासाठी जगत असताना एखादा दिवस स्वतःला देणं हे आपलं कर्तव्यच आहे. स्वतःला समजून घेताना निवांत वेळ मिळवता आला पाहिजे. जब वी मिट या चित्रपटातील करीनाचे पात्र मला याचे उत्तम उदाहरण वाटते. मैं अपनी ही फेवरेट हूं हे करीना वारंवार सांगत असते. स्वतःवर प्रेम करण्याचा विचार इथे महत्वपूर्ण ठरतो. आवडत्या गोष्टी करून प्रत्येक क्षण साजरा करणं म्हणजे स्वतःला शाबासकी देणं. मंगेश पाडगावकर म्हणतात, साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं. बघा, साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं, हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं, सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. चला तर मग स्वतः स्वतःचे लाड करूया. दुसऱ्याने आपल्यासाठी काही केले अथवा काही नाही केले तरी देखील बऱ्याच वेळेस आपण स्वतःसाठी पुरेसे असतो. स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी म्हणजे सुगंधी अत्तराच्या कुपीसारखी असते. त्याचा सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो, उत्साह निर्माण करतो, चैतन्य निर्माण करतो. धन्यवाद.
1: डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितबंध आता आपण ऐकलात, स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.

0: कार्यक्रमात हे आत्ता आपण ऐकलं वैशाली सामंत यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं हे गाणं. या गाण्याला संगीत दिलं होतं अवधूत गुप्ते यांनी. मैत्रिणींनो, वनिता मंडळचे हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आय डीवर. आणि याबरोबरच आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: हमारे फिल्मी गीतों ने सावन को सिर्फ देखा नहीं, उसे जिया है। हर धुन में कहीं रिमझिम की बूंद है, कहीं मोर के पंखों की थिरकन, कहीं विरह की भीगी सांस तो कहीं मिलन की मुस्कान। सावन दरअसल मौसम नहीं, यादों का भीगावा पन्ना है, जिसे जिंदगी हर बरस फिर से खोलकर पढ़ती है। बहुत सुंदर, बहुत गहरी इबारत आपने लिखी है। और वहीं एक श्रोता ने लिखा है कि भारत ऋतुओं की विविधता का देश है, लेकिन जो आत्मीयता, रसमयता और भावुकता
1: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार। विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा। आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल। मजबूत मागणीच्या पाठबळावर भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं। रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील। गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे। कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला। सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे। पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले। जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले। त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं। एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे। 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे। या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली आहे। ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली। त्यावर प्रश्नोत्तराच्या तासात प्रत्येक सदस्याला जनहिताचे मुद्दे मांडता येतात, त्यामुळे हा तास सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी विरोधकांना केलं, मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। याच मुद्द्यावरून आज राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली। कलम 370 रद्द केल्याला आज 7 वर्ष पूर्ण झाल्याची आठवण जम्मू काश्मीरचे भाजप खासदार सत पॉल शर्मा यांनी जागवली। हा दिवस केवळ जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले। तर हरियाणाचे खासदार संजय भाटिया यांनी हायड्रोजन रेल्वे सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। 7 वर्षांपूर्वी कलम 370 आणि 35A मागे घेतल्यापासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशातल्या लोकांच्या जीवनमानात चांगला बदल घडल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। यामुळे पायाभूत सोयीसुविधा वाढल्या आणि शिक्षण, आरोग्य, क्रीडा, उद्योग या क्षेत्रातल्या संधींमध्ये वाढ झाली असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीत म्हटलं आहे। तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की अशावेळी

सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमावरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी नोंदवलं. मात्र न्यायालयाचा हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नीट पेपर त्रुटीविरोधातल्या कठोर कारवाईसह देशातल्या परीक्षांशी संबंधित वादाविषयी जेनझीबरोबर संवाद साधणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ फेसबुकवरून 5 ते 6 तासांसाठी हटवण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचं संचालकांनी म्हटलं आहे. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. ब्रिक्स देशांदरम्यान सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती मिळवणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं होत आहे. येत्या शनिवारपर्यंत 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक चालणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढच्या 2 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच बौद्धिक मालमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशांचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद भारताकडे असताना सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि त्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं हे बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला तर तन्वीने चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीने चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनी दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार,
विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या

या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलिशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार.

समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जावर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वयाशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणावर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीश म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्याच्या विशेष सखोल पुनिरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्ट ऐवजी 17 ऑगस्ट पर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबर पर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबर ऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत समाज माध्यमांवर प्रसारित झालेले आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमावरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्यात येतील असा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर देखील कोणतेही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात IIM चे 227 डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. बाजारपेठेतल्या प्रत्येक उत्पादनाचा दर्जा, शुद्धता आणि त्याला मिळालेल्या प्रमाणनाची माहिती मिळवणं हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं जाहीर करावं या मागणीसाठी केलेल्या एका याचिकेवर अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापली बाजू मांडण्यासाठी न्यायालयानं 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. ही याचिका गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात न्यायालयासमोर आली होती, परंतु या वर्षभराच्या काळात फार कमी राज्यांनी आपली बाजू मांडली होती. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपैच्या युपो पायी हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनीथ दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. पुरुष दुहेरीत कृष्णप्रसाद गर्ग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय या जोडीनं थायलंडच्या जोडीचा 21-16, 21-18 असा पराभव करून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याचा जोर वाढला असून प्रवाहासोबत लहान मोठे दगड वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीनं वनविभागानं हा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार, विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब, समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, होमिओपॅथिक डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात पशुवैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वास्कर सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 12वी विज्ञान शाखेनंतर पुढे काय हा प्रश्न दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि पालकांसमोर असतो. वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा शेती या पारंपरिक क्षेत्रासोबतच आजकाल पशुवैद्यकीय क्षेत्र हे करिअरचा एक अत्यंत आदरणीय आणि उत्तम संधी देणारा मार्ग म्हणून पुढे येत आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाच्या कोणत्या संधी आहेत, यात प्रवेश कसा मिळवायचा आणि भविष्यात रोजगाराच्या कोणत्या वाटा उपलब्ध होतात, या सर्व प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पशुवैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉक्टर विकास वास्कर सर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा. आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत सर.
2: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि विशेषतः युवा मित्रांना माझा सप्रेम नमस्कार.
1: सर, अगदी सुरुवातीलाच विचारायचं तर बऱ्याचदा लोकांना वाटतं की पशुवैद्यकीय शिक्षण म्हणजे फक्त जनावरांवर उपचार करणे, पण या क्षेत्राची व्याप्ती नक्की किती मोठी आहे याबद्दल काय सांगताल?
2: अगदी योग्य प्रश्न विचारलात. पशुवैद्यकीय शिक्षण हे केवळ गायी म्हशी किंवा पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यापुरते मर्यादित नाही, तर हे क्षेत्र अत्यंत आधुनिक आणि बहुआयामी झालं आहे. यात पशु

0: क्षेत्रामध्ये पशुपैदास, त्यानंतर त्यांचे संगोपन, त्यांचे खाद्य, त्यांचा आहारविहार, पशुपासून मानवांना होणारे आजार, या सर्व बाबींचा आपण त्याच्यावर उहापोह केला जातो. या अभ्यासक्रमाला बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंड्री असं म्हणतात. हा 5.5 वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम असतो, ज्यामध्ये शेवटचं 1 वर्ष हे अनिवार्य आंतरवासिता म्हणजेच इंटर्नशिप असते. या अभ्यासक्रमामध्ये, पूर्ण अभ्यासक्रमामध्ये प्राण्यांची शरीर रचना, त्यांचे आजार, त्यानंतर त्यांची पैदास कशी करायची, त्यांना अव्यवस्थापन, नंतर त्यामध्ये कुक्कुटपालन, नंतर वेगवेगळे प्राणी म्हणजे गाई म्हशी यांचं संगोपन, त्यांना होणारे आजार, त्याच्यावरती उपचार, शस्त्रक्रिया, पशुसंवर्धन, प्राण्यांचे पोषण, पैदास, व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, त्याच्या अनुषंगिक काही बाबी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, सामूहिक स्वास्थ्य, प्राण्यांपासून माणसांना पसरणारे आजार, त्यावर येणारे नियंत्रण, आणि महत्वाचं म्हणजे प्राण्यांपासून जे मिळणारे अन्न पदार्थ आहेत, जसे की दूध, मांस, अंडी, त्यांची सुरक्षा, त्यांची गुणवत्ता, त्यांचे साठवण क्षमता, या सर्व बाबींचा सखोल असा अभ्यास केला जातो.
1: अच्छा.
0: हा पदवी अभ्यासक्रम जो आहे तो याच्यामध्ये जवळजवळ 18 विषयांमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाची सुद्धा संधी आहे, आणि त्याबरोबर विदेशात मध्ये सुद्धा आपण शिक्षणासाठी विद्यार्थी जाऊ शकतात. आणि आणखी उच्च शिक्षणाची जर आवड असेल तर आचार्य पदवी म्हणजे PhD पर्यंत सुद्धा शिक्षण आपल्याला घेता येतं. आणि ह्या मूलभूत अभ्यासक्रमांबरोबरच विशेष अभ्यासक्रम सुद्धा, म्हणजे याच्यामध्ये वन्यजीवांची काही अभ्यास आहे, सध्या नवीन कार्डिओलॉजी मध्ये सुद्धा म्हणजे प्राण्यांमध्ये स्कोप आहे, नंतर त्याचबरोबर काही डर्मेटॉलॉजी किंवा कॅन्सर, एकात्मिक आरोग्य, हे सुद्धा विषय आपल्याला शिकता येतात.
1: अच्छा. सर, जसं तुम्ही सांगताय की या संपूर्ण अभ्यासक्रमाचं क्षेत्र हे खूप विस्तृत आहे, तर मग महाराष्ट्रात हे शिक्षण घेण्याची सोय कुठे आहे आणि यासाठी कोणत्या केंद्रीय संस्था किंवा विद्यापीठ कार्य करत आहेत त्याबद्दल काय सांगताल?
0: भारतामध्ये हे पशुवैद्यक शिक्षण देणाऱ्या जी संस्था आहे, शिखर संस्था, भारतीय पशु चिकित्सा परिषद नवी दिल्ली म्हणजे व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया, या शिखर संस्थेमार्फत जो प्राधिकृत केला अभ्यासक्रम आहे, पूर्ण भारतभर हा शिकवला जातो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तोच होता. आणि हा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये पशुजक शिक्षणाचं नियंत्रण आणि संचालन करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर इथं कार्यरत आहे, आणि एकच विद्यापीठ असून त्या अंतर्गत काही विद्यापीठ महाराष्ट्रात महाविद्यालय कार्यरत. आता यापैकी शासकीय महाविद्यालय 6 प्रमुख ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये आशिया खंडातलं सर्वात जुनं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, नंतर शिरवळ येथे जिल्हा सातारा या ठिकाणी एक महाविद्यालय, आणि त्याचबरोबर नागपूर, परभणी, उद्गीर, जिल्हा लातूर आणि अकोला अशी एकूण 6 शासकीय महाविद्यालय सध्या हे शिक्षण देतात. त्याचबरोबर आणि ह्या सर्व महाविद्यालयामध्ये अत्यंत दर्जात्मक शिक्षण दिलं जातं. सर्व महाविद्यालयामध्ये सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, सर्व काही असून त्यामध्ये जे काही पशुचिकित्सा परिषदेने अनिवार्य केले जे 18 विभाग आहेत ते विभाग संपूर्णपणे कार्यरत असून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालय, नंतर जिम्नॅशियम, क्रीडांगणे, हे सर्व सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने काही 5 कायमस्वरूपी विनादन तत्वावरती खाजगी महाविद्यालयांना त्यांनी परवानगी दिली आहे, आणि ती अशी 5 खाजगी जी महाविद्यालय आहेत ही या मापसू म्हणजे महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्या नागपूर यांच्याशी संलग्नित आहेत. आणि महाविद्यालय आता या 5 यांचा सुद्धा यावर्षीपासून अभ्यासक्रम, त्यांचा 1 वर्षाच्यासाठी भारतीय पशुचिकित्सा परिषद त्यांना परवानगी दिली आहे आणि त्यांच्याबद्दल अभ्यासक्रम त्यांचा सुरू होईल. आणि ही महाविद्यालय आहेत काष्टी जिल्हा अहमदनगर, त्यानंतर सरळगाव जिल्हा ठाणे, गांधीली, छत्रपती संभाजीनगर, वारणानगर आणि कनेरी मठ, कोल्हापूर या ठिकाणीही आता यावर्षीपासून ती कार्यरत होतील. आणि शासकीय महाविद्यालय जी आहेत ती जुनी महाविद्यालय 6 महाविद्यालय आता सध्या हे प्रशिक्षण देतात.
1: अच्छा. साधारण या महाविद्यालयांमध्ये एकूण किती जागा आहेत आणि त्यामध्ये काही विभागांवरती कोटा आहे का, त्याबद्दल काय माहिती?
0: हो, शासकीय महाविद्यालय जी आहेत महाराष्ट्रातली त्याच्यामध्ये साधारण 464 आणि काही अधिक जागा त्याच्यामध्ये आहेत, कारण प्रत्येक महाविद्यालयाची क्षमता वेगवेगळी आहे, म्हणजे ही जे जागा आहेत ह्या 6 महाविद्यालयामध्ये विभागलेल्या आहेत. त्यापैकी काही एकूण प्रयोग क्षमतेच्या 85% जागा ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे स्टेट कॉटा ज्याला म्हणतो आपण, त्यांच्यासाठी राखीव आहे, तर 15% जागा ज्या आहेत ह्या व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्यापासून केंद्रीभूत पद्धतीने ऑल इंडिया स्तरावर, अखिल भारतीय स्तरावरती भरल्या जातात. त्याची त्यांची वेगळी परीक्षा घेतली, नीटच्या आधारे ते घेतली जातात. आता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आपण एक प्रश्न विचारला की विभागवार काही कोटा आहे का, तर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या विद्यापीठ जे नागपूर इथे स्थित आहे त्याचे साधारण 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे, की विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर त्यापैकी महाविद्यालयाच्या एकूण प्रयोगक्षमतेच्या म्हणजे ते महाविद्यालयाची जी प्रयोगक्षमता आहे त्याच्या 70% जागा त्या त्या विभागातून 12वी आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात. आता उदाहरण द्यायचं झालं तर मी शिरवळमधून आलोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरवळ हे जे महाविद्यालय आहे हे पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे 10 जिल्हे आहेत म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर हे 6 जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार असे 4 असा यांचा समावेश आहे. आणि याच्यामध्ये या विभागातील जे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी या 10 जिल्ह्यातून जे 12वी उत्तीर्ण होतील त्यांना शिरवळ येथील कांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकालयामध्ये साधारण 70% जागा एकूण क्षमतेच्या त्यांच्यासाठी राखीव आहेत आणि उरलेल्या 30% जागा ज्या आहेत हा पश्चिम महाराष्ट्र विभाग सोडून उरत महाराष्ट्रातून म्हणजे विदर्भ, कोकण आणि मराठवाडा या विद्यार्थ्यांसाठी त्या उपलब्ध आहेत. आता हे नव्याने मी आता सुरुवातीला सांगितलं की नव्याने यावर्षीपासून खाजगी विनादन तत्वावरती कायमस्वरूपी विनादन तत्वावरती 5 महाविद्यालयांना शासनाने विद्यापीठाला संलग्नित केले आहे. या महाविद्यालयांची परीक्षा क्षमता सुद्धा 400 असून प्रत्येक महाविद्यालय साधारण 80 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 50% जागा ज्या आहेत ते विद्यापीठ कोट्यातून भरल्या जातील. उरलेल्या 50% जागा ज्या आहेत ते व्यवस्थापन कोट्यातून परंतु त्या विद्यापीठाद्वारे केंद्रीभूत पद्धतीने म्हणजे सेंट्रलाइज सिस्टीमने त्या भरल्या जातील. हे सर्व जागा ज्या आहेत म्हणजे खाजगी महाविद्यालय असतील किंवा शासकीय महाविद्यालय जागा ह्या मात्र पूर्णपणे विद्यापीठामार्फतच ऑनलाईन पद्धतीने भरल्या जातात.
1: अच्छा, आपल्या श्रोत्यांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील या महाविद्यालयांमध्ये प्रवेश कसा मिळवायचा आणि त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे त्याबद्दल काय सांगता?
0: विद्यार्थ्यांचे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्रयोगशील प्रक्रियेचे प्रमुख टप्पे काही असे आहेत. सर्वात महत्वाचे शैक्षणिक अर्हता 12वी सायन्स किंवा विज्ञान शाखेत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे 4 विषय घेणं अनिवार्य आहे. खुला गट म्हणजे ओपन कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो त्यांना किमान 50% गुण असले आवश्यक आहे आणि आरक्षित गटांसाठी रिझर्व कॅटेगरीसाठी 47.5% गुण म्हणजे ही सगळी झाली शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्याला म्हणतो आपण ही पात्रता आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेश हा दिला जातो हे नीट यूजीची परीक्षा जी आपण आताच जो ज्याचा निकाल लागला त्या नीट यूजी परीक्षेच्या जे काही क्वालिफाईंग मार्क असतात ही राष्ट्रीय पातळीची परीक्षा आहे त्या राष्ट्रीय पातळीची जे क्वालिफाईंग मार्क्स आहेत त्या क्वालिफाईंग मार्क्सच्या आधारावरती प्रवेश दिला जातो. म्हणजे 12वी 50% किंवा 47.5% हा आवश्यकता आहेत पण परंतु प्रवेश देताना नीटचे जे गुण जे आहेत क्वालिफाईंग मार्क जे आहेत ते विचारात घेतले जातात. त्यानुसार मग जे काही विद्यार्थी नीट उत्तीर्ण झाले असतील आणि जे अर्ज करतील त्यांच्याकडून त्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार तो आधार झाले. सर्वात महत्वाचं म्हणजे ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठामार्फत राबवली जाते आणि ऑनलाईन प्रवेशासाठी www.mafsu.ac.in म्हणजे mafsu.ac.in हे विद्यापीठाचं अधिकृत संकेतस्थळ आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी परत एकदा मी सांगतो की ह्या संकेतस्थळाची त्यांनी नोंद करावी www.mafsu.ac.in आणि असं मी म्हटलं की ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच प्रक्रिया राबवली जाते. कोणत्याही महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेकडे हे प्रवेशाचे काम दिलेले नाही. हे आवर्जून याचा उल्लेख याच्यासाठी करतोय मी की काही मध्यंतरी आमच्याकडे काही घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे फसवणूक लिंक तयार करून त्या लिंकवरून अर्ज भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना उद्युक्त केलेलं आहे किंवा त्यांना काही अशा काही प्रकरणं आमच्याकडे आलेल्या आहेत संस्थाकडे. त्यामुळे एक या आपल्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना एक आव्हान इच्छितो की जर आपल्याला या प्रसिद्ध क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यावरती पूर्ण आमचे जे प्रॉस्पेक्टस आहे ते डाउनलोड करा आणि त्यानुसार आणि जरी काही शंका आलीच तर नजीकचे जे मी आता जे उल्लेख केले त्या महाविद्यालयाशी किंवा विद्यापीठाशी संपर्क साधा जेणेकरून आपली फसवणूक टाळता येऊ शकते.
1: सर, तुम्ही एकंदरीत सगळी ऍडमिशनची प्रोसेस सांगताय तर मला आपल्या विद्यार्थ्यांसाठीच आपला श्रोता वर्ग हा जास्त करून विद्यार्थी आहे त्यामुळेच मला हा प्रश्न विचारसा वाटतो की याबद्दल संपूर्ण सविस्तर टप्पे सांगताल का या
0: निश्चितच. आता नीट यूजीचा निकाल लागलेला आहे. आता काही दिवसांमध्येच सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आणि विद्यापीठाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्याचा परत एकदा वारंवार मी उल्लेख करतोय www.mafsu.ac.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची जाहिरात येते. त्यानुसार पूर्णपणे जे प्रॉस्पेक्ट आहे प्रवेश पत्रिकेचे माहिती पुस्तक आहे ते संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं. मी विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की ते प्रवेश पत्रक त्यांनी पूर्ण डाउनलोड करावं ते पूर्णपणे त्याचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे पूर्णपणे त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ते प्रॉस्पेक्टनुसारच केली जाते. मग एकदा ते ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मग आपल्याला पूर्णपणे सूचित केलं जातं की मग ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ते

0: पसंतीचे महाविद्यालय आपल्याला द्यावे लागतात. मी कोणत्या गटामध्ये कोणत्या आपण कोणत्या कोकणात आहोत, विदर्भात आहोत, मराठवाड्यात आहेत किंवा पश्चिम आहेत, त्यानुसार आपल्याला पसंती क्रम तो द्यावा लागतो. त्यानंतर गुणवत्तेनुसार मग ते आपली ते जे मेरिट आहे त्यानुसार ते विहित आणि जे काही आरक्षण जे आपले महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेलं आहे ते आरक्षणानुसार त्याप्रमाणे प्रवेश फेऱ्या होतात. एक साधारण 3 पात्रता फेऱ्या होतात, म्हणजे पात्रता प्रत्येक पात्रता फेरीनंतर आपल्याला सूचित केलं जातं आणि त्यानुसार पूर्णपणे प्रयोग निश्चित केला जातो. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रयोग क्षमतेच्या साधारण 85% जागा या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि 15% जागा या ऑल इंडिया कोट्यातून व्हेटनरी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या मार्फत भरल्या जातात. आणि शासनाचं जे काही आपलं आरक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे दोन्ही पद्धतीने समांतर पद आरक्षण आणि त्याच वेळे वैधानिक आरक्षण, म्हणजे समांतर आरक्षण म्हणजे मुलींसाठी काही जागा राखाव्या, अपंग विद्यार्थ्यांसाठी हे जे आहे किंवा स्वातंत्र्य सैनिक, फ्रीडम फायटर यांच्यासाठी सुद्धा काही जागा आपल्याला उपलब्ध आहेत. आणि याची पूर्ण माहिती ही जागा भरती प्रक्रिया कशी असेल, आरक्षण कुठे आहे, जागांची उपलब्धता कशी आहे याबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका म्हणजे प्रॉस्पेक्टस मध्ये दिली आहे. मी परत विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी डाउनलोड करावं आणि त्यानुसारच आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
1: खूप मनापासून धन्यवाद. खरं तर हे सगळे टप्पे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ऐकणं खूप महत्वाचं आहे. सर, मला पुढे हे विचारायला आवडेल की हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या किंवा करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतील त्याबद्दल काय सांगताल?
0: निश्चितच, जसं आपण सुरुवातीलाच म्हणालात की इंजिनिअरिंग आणि किंवा वैद्यकीय शिक्षणाबरोबर पशुवैद्यकीय क्षेत्र हे बहुआयामी क्षेत्र आहे की बऱ्याच क्षेत्रामध्ये किंवा बऱ्याचमध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहेत. मी साधारण याची विभागणी 3 स्तरावरती करेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बऱ्याच वेळा आपल्याला असं असतं की नोकरी, ओके, बऱ्याच जणांचा आपला हे येतं, हा एक महत्वाचा आहे. आणि या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत. पशु क्षेत्र हे रोजगार, स्वयंरोजगार, संशोधन, अध्यापन, सार्वजनिक आरोग्य, अन्न सुरक्षा, उद्योजकता ह्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक संधी उपलब्ध करून व्यावसायिक शिक्षण आहे. वाढतं पशुधन आहे, दुग्ध व्यवसाय, जे काही आपलं अन्न जे आहे ते दुग्ध असेल, पाळीव प्राण्यांची वाढती संख्या आहे, सुरक्षित अन्नाची वाढती गरज, ह्यामुळे पशुद्योग भविष्यामध्ये पशु तज्ञांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे पशुशिक्षण हे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल आणि स्थिर करिअरचा मार्ग ठरू शकतो. जसं मी आताच म्हणालो की मी साधारण याचे 3 टप्पे करू शकतो. काय तर रोजगाराच्या संधी, सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे सर्वांची इच्छा असते की शासकीय सेवेमध्ये नोकरी. तर शासकीय सेवेमध्ये राज्यातील जे पशुधन खातं आहे त्या पशुधन खात्याच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्याचे किंवा प्रत्येक मोठ्या गावी पशुवैद्यकीय दवाखाने असतील, ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांवरती उपचार केले जातात. अशा दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजे व्हेटनरी ऑफिसर या क्षेत्रावरती आपल्याला नेमणूक होते. त्यानंतर मग त्यांना सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बढती मिळू शकते. आता हे झालं फक्त राज्याच्या बाबतीत, त्याचबरोबर केंद्र सरकारचे विविध विभाग जे आहेत त्या विभागांमध्ये सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आपण जाऊ शकतो. सर्वात महत्वाचं सांगायचं आणि अभिमानाची बाब म्हणजे भारतीय सैन्यामध्ये सुद्धा एक रिमाउंट व्हेटनरी कॉर्प्स नावाचा एक विभाग आहे की ज्याच्यामध्ये जी काही आपण 26 जानेवारीच्या संचलनामध्ये जे दिमागदार जे प्राणी पाहतो, म्हणजे अश्वदळ असतं, काही उंटा असतात, त्यांची निगा राखण्यासाठी हा जो रिमाउंट व्हेटनरी कॉर्प्स जो हा जो एक स्वतंत्र विभाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण करिअरची उत्तम संधी आहे. त्याचबरोबर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल की जे ज्यांना आपल्या सीमा आपले संरक्षण करतात त्यांना मदत करण्यासाठी म्हणून जे काही कुत्रे पाळले जातात किंवा उंटांचा वापर होतो किंवा खेचरांचा वापर होतो अशा प्राण्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी तिथे नेमले जातात. अशा पद्धतीने सीमा सुरक्षा दल आहे, पोलीस श्वान जे आपण जे पाहतो बॉम्ब शोधक पथक, ते जे कुत्रे असतात त्यांची निगा राखण्यासाठी सुद्धा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज पडते. हे झाले शासकीय सेवेच्या बाबतीत. संशोधन क्षेत्र हे दुसरं तेवढंच व्यापक क्षेत्र आहे. आपल्याकडे एक भारतीय कृषी संशोधन परिषद आहे आणि त्याचबरोबर काही इतरही खाजगी संस्था आहेत की जे लसीकरणामध्ये लसीकरण करण्यासाठी किंवा औषध निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत, अशामध्ये सुद्धा आपल्याला शास्त्रज्ञ म्हणून आपल्याला रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला लस तयार करणे किंवा काही बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान अशा उपचारावरती आपल्या पद्धतीवरती आपल्याला वैज्ञानिक म्हणून सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रात मी आलो एक अध्यापन क्षेत्र म्हणजे विद्यापीठांमध्ये आणि त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये सुद्धा एक प्राध्यापक म्हणून म्हणजे सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक अशा पद्धतीने आपल्याला अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी सुद्धा संधी उपलब्ध आहे. आणि देशांतर्गत हे झालं आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा परदेशामध्ये सुद्धा इतर देशांमध्ये म्हणजे युरोप खंडामध्ये असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा इतर देशांत किंवा गल्फ कंट्रीजमध्ये सुद्धा आपण पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून जाऊ शकता. आणि त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा आहेत, जसे अन्न आरोग्य संघटना आहे, त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना आहे,

0: जागतिक प्राणी आरोग्य संघटना अशा काही संघटना ज्या आहेत की ज्या संघटनांमध्ये सुद्धा आपल्याला तज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं म्हणजे की जो माणसांसाठी आहे आणि प्राण्यांसाठी जो समान धागा आहे औषधं, म्हणजे जी औषधं औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला चांगली संधी आहे. महत्वाचं म्हणजे कोणतंही औषध माणसामध्ये वापरण्यापूर्वी त्याच्या चाचण्या ह्या प्राण्यावरती घेणं अनिवार्य असतं आणि त्यासाठी अशा संस्थांमध्ये सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची आवश्यकता असते.
1: खूप महत्वाची माहिती आहे सर. मला हे विचारायला आवडेल की हा व्यवसायाभिमुख शिक्षण कार्यक्रम आहे आणि त्यामुळे इथे स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगताल?
0: मी तर असं म्हणेल की नोकरीपेक्षा खरं तर या पशुवैद्यक क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी जास्त आहेत.
1: अच्छा.
0: एकच एक उदाहरण मी देतो की सर्वात महत्वाचं म्हणजे आपण खाजगी व्यवसाय करू शकतो, स्वतःचा करू शकता. म्हणजे खाजगी व्यवसाय दोन भागात मी त्याची विभागणी करेल. एक ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे आपलं पशुधन आहे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या वराह अशा ज्या प्राण्यावरती अशा प्राण्यांचे उपचार आहेत त्यांची पैदास आहे, त्यानंतर त्याच्यापासून वेगळ्या प्रकारे आपण त्याची जातीवंत जनावरांची निवड करू शकतो. आता आपलं विशेषतः आता बैलगाड्यांच्या शर्यती हा सगळ्यांचा अगदी आवडता विषय आहे. अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याच्यामध्ये पशुवैद्यकीय सेवा त्या देऊ शकतो. आणि जर शहरी भागात म्हटलं तर शहरी भागामध्ये पाळीव प्राणी विशेषतः कुत्रे मांजरे किंवा काही पक्षी पाळण्याचं सुद्धा किंवा आता जसं जसं आपली कुटुंब पद्धती थोडीशी विभक्त होत चालली आहे तसं प्रत्येक घरात प्रत्येकाला असतं की कंपॅनियन ॲनिमल हवा, कोणीचं सोबती हवा, म्हणून कुत्रे पाळण्याचं प्रचंड प्रमाणामध्ये क्रेज वाढत चालली आहे. त्यामुळे अशा पशूंची देखभाल करण्यासाठी आपलं सुद्धा आपण स्वतःचं क्लिनिक करू शकता. दुसरं आहे त्याच्यामध्ये काही दुग्धव्यवसाय क्षेत्राकडे मी वळेल, म्हणजे डेअरी इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपासून दुधाची आवड सगळ्यांना आहे, दुधाचे वेगवेगळे पदार्थ आपण प्रत्येक हे दूध दुधाची गुणवत्ता वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्यासाठी दुधोत्पादन करण्यासाठी त्यांचं ही जी अन्नसाखळी जी आहे की त्या अन्नसाखळीमध्ये दूध पुरवठा आपण करण्यासाठी सुद्धा आपण स्वतःचा व्यवसाय सुद्धा पशुवैद्य त्याच्यामध्ये करू शकतात. तिसरा एक महत्वाचा उद्योग आहे तो कुक्कुटपालन. याच्यामध्ये अगदी अंडी निर्मिती तर आहेच, त्याचबरोबर छोट्या कोंबड्यांची निर्मितीपासून त्याचं खाद्य आहे, लसीकरण आहे, किंवा मोठे फार्म पाळून किंवा महसूल कोंबड्यांचं उत्पादन असेल किंवा अंड्यांचं उत्पादन असेल, आणि अशा पद्धतीचे सुद्धा स्वतःचा फार्म सुद्धा पशुवैद्यक निर्माण करू शकतात. आणि त्याने जेणेकरून ते स्वतः उद्योजक बनून आणखी काही इतर लोकांना आणखी ते रोजगार सुद्धा देऊ शकता. हा तिसरा उद्योग झाला. त्याचबरोबर शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, वराह पालन आहे, अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा ते स्वतः उडी घेऊ शकतात. आणि सुरुवातीला जसं मी उल्लेख केला की ही एक मोठी इंडस्ट्री आता होत चालली, म्हणजे फक्त पाळीव प्राण्यांचा उपचार हा फक्त एक उपचार पद्धती तर आहेत, पण त्याच्यावर त्यांचं आजार होणाऱ्या आजारांचं काही निदान करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत, काही डायग्नॉस्टिक लॅब्स आहेत, की माझे काही सहकारी आहेत त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना लागणारं खाद्य, म्हणजे आता पेट फूड जे म्हणतो आपण की वेगवेगळ्या कंपन्यांचं बाजारपेठ मिळतं, अशा पद्धतीचं पेट फूड सुद्धा निर्मिती आपण करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी बऱ्यापैकी वाव आहे असं म्हणायला निश्चितच काही हरकत नाहीये.
1: खर तर तुम्ही करिअरच्या इतक्या वेगवेगळ्या संधी सांगितल्या आहेत, तरी मला या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पशुवैद्यक योगदान देऊ शकतात हे विचारायला आवडेल, त्याबद्दल काय सांगताल?
0: आता हे जे दोन मी सांगितले ते एक रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा मग स्वयंरोजगार, त्या व्यतिरिक्त आणखी क्षेत्र वेगळं म्हटलं तर वन्यजीव, की ज्याच्यामध्ये आपण थोडस एक करमणुकीच्या काही दृष्टीने आपण पाहू शकतो. आता त्याच्यामध्ये सध्या थोडेसे दोन भाग आपण म्हणू शकतो. एक जे आपण प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी पाहतो की जे पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असतात, आता त्यांची देखभाल करण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची आवश्यकता असते, म्हणजे तो एक वेगळा भाग झाला. आणि काही जे आपले ताडोबासारखे जे आपले अभयारण्य आहेत त्या अभयारण्यामध्ये प्राण्यांचा वावर हा जो मुक्तपणे असतो, पण तरी सुद्धा त्यांना काही आजार झाले किंवा त्यांचं संगोपन करायचं, काही ब्रीडिंग त्यांच्यामध्ये पॉलिसीज करणे साठी सुद्धा पशुद्योग, म्हणजे हा एक वेगळाच करिअरसाठी विषय म्हणायला काही हरकत नाहीये. त्याचबरोबर आता सध्या ज्या विषयाची आपण खूपच चर्चा चालू आहे, अन्न सुरक्षा, म्हणजे ते दुधापासून बनवलेले पदार्थ असो, मांसापासून असो, अंडीपासून, ही अन्नाची सुरक्षा ठेवणं किंवा अन्न कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुरक्षित अन्न ग्राहकापर्यंत पोहोचेल त्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा क्वालिटी कंट्रोल किंवा अन्न सुरक्षा सेफ्टी ह्या मध्ये सुद्धा पशुवैद्यक अधिकारी चांगल्या पद्धतीने योगदान देऊ शकतात. तिसरा एक महत्वाचा भाग आहे की आजार, म्हणजे आता वन हेल्थ हा एक कन्सेप्ट आहे आता नवीन येतो, म्हणजे एकात्मिक आरोग्य ही संकल्पना जी आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोनामध्ये आपण बरं शिकलो, कोरोना काळात आपल्याला लक्षात आलं की बरेचसे आजार हे माणसांना प्राण्यांपासून होतात. कोरोना हा सर्वांना समजलं की आता आजाराची तीव्रता अशी वाढत चालली आहे

0: की प्राण्यांपासून काही आजार ते थेट होतातच, परंतु नंतर प्राण्यांपासून आजार माणसांना संक्रमित होतात आणि नंतर माणसांपासून तर ते माणसांना संक्रमित होतात. तर अशा पद्धतीने हे जे आजार होतात, जवळजवळ 70% आजार हे प्राण्यांपासून माणसांना संक्रमित होत. हे आजार टाळण्यासाठी वन हेल्थ ही नवीन संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये मानवी क्षेत्रामध्ये काम करणारे म्हणजे मानवी आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, पशुचिकित्सा क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, हे सर्वांचं संमिलन एकत्रित करून म्हणजेतली संकल्पना आली, ज्याच्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते योगदान देऊ शकतात. तिसरा आणखी एक महत्वाचा म्हणजे काही पशुविमा किंवा बँकिंग क्षेत्र जे आहे की ज्याच्यामध्ये पशूंचा विमा उतरवला जातो, मग त्यांचा विमा उतरवल्यानंतर त्यांचा सर्वे केला जातो की पशु पक्षी विमा उतरवल्यानंतर त्यांना काही जर आजार झाला तर त्याच्यामध्ये जे भरपाई जी आपल्याला केली त्यासाठी सर्वेसाठी आपल्याला काम करू शकतो. राष्ट्रीयकृत बँकामध्ये नाबार्ड सारख्या याच्यामध्ये सुद्धा असे काही प्रकल्प जे असतात त्या प्रकल्पाचं तांत्रिक मूल्यमापन करण्यासाठी आता नवीनच आपल्या राज्य शासनाने मुख्यमंत्री पशुधन योजना जाहीर केलेली आहे की ज्याच्यामध्ये काही गरजू व्यक्तींना अशा पद्धतीनं कर्ज दिलं जातं, पशुधन खरेदीसाठी प्रोत्साहित केलं जातं. मग अशा पशुधनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा ते पशुधन केलेलं आहे त्यांचा विमा उतरवण्यासाठी सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी त्यांना मदत करू शकतो. उद्योजकतेच्या बाबतीत मी आताच सांगितलं की वेगवेगळे प्रकारे आपण त्याच्यामध्ये करू शकतो की पशु आहाराचं उत्पादन असू शकेल किंवा पशु संगोपन असेल, दुग्ध व्यवसाय आहे, त्यानंतर लागणारं मिनरल मिक्सरचा आहे, त्यानंतर परत काही फीड सप्लिमेंट म्हणजे पूरक द्रव्यांचं उत्पादन आहे, औषधांचं उत्पादन आहे. काल एम्ब्रियो ट्रान्सफर सारख्या काही नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात, अशामध्ये सुद्धा आपलं त्यांचं करिअर ते करू शकतात. आणि आणखी एक महत्वाचा बाब की जी अधोरेखित करता येईल की तज्ज्ञ जे आहेत ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार कार्यक्रम हा एक महत्वाचा असतो की जेणेकरून आपल्याला त्यांना माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असते. आणि ही ती माहिती आपण पोहोचवण्याचं जे कार्य पशुवैद्यकीय अधिकारी त्यांचं तांत्रिक ज्ञानाच्या बळावर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात, म्हणजे वेगवेगळ्या ग्रामीण बँका असतील किंवा काही स्वयंसेवी संस्था एनजीओ मध्ये सुद्धा ते काम करू शकतात. आणि ह्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पशुद्योग कार्यरत राहू शकतात.
1: खरं तर हा विषय खूपच रंजक आणि अथांग संधी देणारा आहे. हे क्षेत्र खरं तर फार मोठं आणि त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. शेवटी प्रवेश घेणाऱ्या किंवा या क्षेत्राचा विचार करणाऱ्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश देताल?
0: मी एवढं निश्चितच म्हणजे माझ्या जवळजवळ 33 वर्षांच्या पशुद्योग क्षेत्राच्या कार्यकर्त्यांना असं म्हणेल, हे फक्त एक करिअर नाही तर हा एक सेवाभाव आहे की ज्या प्राण्यांना त्यांच्या वेदना सांगता येत नाहीत, जे मुख्य प्राणी आहेत, त्यांची सेवा करण्याची संधी या क्षेत्रातून मिळते. हे सर्वात महत्वाचं योगदान आपण म्हणू शकतो किंवा इथे प्राण्यांचं आपल्याला कळत नाही, आपण ते निश्चित सांगू शकतो माझं पोट दुखतंय बरं झालं आता, परंतु प्राणी त्यांच्या संवेदनातून ते व्यक्त करतात. त्यांच्या संवेदना जाणून घेणं खरंच तो एक भाग्याचा आहे असं मी म्हणेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, विज्ञान विषयाची आवड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काम करण्याची तयारी, त्यांनी या क्षेत्राकडे नक्कीच वळावं. अभ्यासाचं योग्य नियोजन करा, नीटपणे केंद्रित करा आणि त्यानंतर आपण त्याचं यशस्वी करिअर निश्चितच आपण ते घडवू शकतो. फक्त महाराष्ट्रातली ज्या सेवा संधी आहेत पशुवैद्यक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश घेताना मी परत एकदा सांगेल की म्हापसू हे एक विद्यापीठ आहे, महाराष्ट्र पशुपंच विज्ञान विद्यापीठ, ज्याच्या अंतर्गत ज्या काही संस्था आहेत त्याबद्दल आपल्याला दर्जेदार शिक्षण हे पशुवैद्यकीय शिक्षण मिळू शकतं.
1: खूप खूप मनापासून धन्यवाद डॉक्टर. अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण शब्दात आपण महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधींविषयी आपल्या श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. आकाशवाणी पुणेच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद आणि सर्व मित्रांना पशुवैद्यक क्षेत्रामध्ये त्यांचं स्वागतच आहे.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात पशुवैद्यकीय शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतीसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. ठीक 6:20 आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृत समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत. मनस

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, आपल्या भारताला खूप मोठा समुद्र किनारा लाभला आहे आणि या समुद्राविषयी आपल्याला संपूर्ण माहिती नसते. समुद्रावर संशोधन होतं, समुद्राखाली संशोधन होतं हे आपल्याला माहिती असतं, पण याच्यात अनेक घटक सामावलेले आहेत आणि इतरही अनेक गोष्टी आहेत. म्हणून म्हणतात की समुद्राची खोली आपण मोजू शकत नाही. म्हणजे समुद्रात किती काय काय गोष्टी आहेत याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती नसते. आणि आज अशाच एका वेगळ्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. समुद्रात असणाऱ्या शेवाळांवरही संशोधन होतं आणि हे संशोधन का होतं, कोण करतं हे संशोधन आणि त्याचा उपयोग काय, याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रोफेसर डॉक्टर वैभव अजित मंत्री, डिव्हिजनल चेअर हेड ऑफ अप्लाइड फायकॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी डिव्हिजन ॲट CSIR अर्थात सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट, भावनगर, गुजरात. डॉक्टर मंत्री यांना 25 वर्षाचा या कार्याचा अनुभव आहे. शेवाळावर त्यांचं खूप मोठं संशोधन आहे. याशिवाय शेवाळांची शेती आणि ही शेती कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते यावरही त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्याचबरोबर याविषयीचे वेगवेगळे संशोधन ते करत असतात, माहिती देत असतात. शेती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळांचं देखील आयोजन करत असतात. अनेक राज्यांबरोबर आणि अनेक देशांबरोबर ते सध्या कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मी आत्ताच म्हटलं तसं समुद्राविषयी संपूर्ण माहिती करणं खरं तर अशक्यच आहे, पण आपण एका वेगळ्या क्षेत्रात कार्य करता आणि त्याविषयी आज आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आपण ज्या संस्थेत कार्यरत आहात याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे, त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्याल का?
1: हो जरूर. आमची संस्था ही वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद किंवा CSIR न्यू दिल्ली यांच्या ज्या एकूण

0: सतीश लॅबोरेटरीज किंवा संशोधन केंद्र भारतात आहे त्यापैकी एक महत्वाची संस्था मानली जाते. आत्ताच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे याचं नाव केंद्रीय नमक व समुद्री रसायन अनुसंधान संस्थान किंवा CSMCR आहे. ही भावनगर गुजरात इथे आहे आणि तिथे मी गेली 25 वर्ष काम करतो. आमच्या संस्थेची स्थापना ही 10 एप्रिल 1954 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली. तुम्ही आत्ताच ऐकलं असेल सेंट्रल सॉल्ट किंवा मरीन केमिकल्स यांच्यावरती आम्ही काम करतो आणि ज्यावेळी आपल्या भारताची फाळणी झाली त्यावेळी बरेचसे सॉल्ट प्रोड्युसिंग एरिया जे आहेत ते पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे आपल्याकडे खाण्याचं जे सॉल्ट आहे किंवा मीठ आहे त्याची खूप कमतरता भासत होती आणि त्यावरती संशोधन करण्याची खूप गरज आहे हे जाणवल्यामुळे ही संस्था स्थापन झाली. त्यानंतर 1963 मध्ये आम्ही समुद्रातल्या शेवाळांवरती काम करायला सुरुवात केली. तुम्हाला पुढे कळेलच हे का महत्वाचं आहे आणि यातून कुठली केमिकल्स मिळतात. त्याचप्रमाणे आम्ही 1 जानेवारी 1967 साली मराईन अल्गल रिसर्च स्टेशन मंडपम तामिळनाडू इथे एक आमचं फील्ड युनिट स्थापन केलं आणि आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये समुद्रातल्या शेवाळांवरती खूप सारं काम चालतं. मोस्टली त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेसेस आणि प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी आम्ही काम करतो. आमची जवळजवळ 15 ते 20 डिफरंट पेटंट्स आहेत ज्याच्यापासून प्रोसेस आणि प्रोडक्ट कसे डेव्हलप करायचे याबद्दल ती आहेत. तसंच आम्ही पॉलिसी क्षेत्रात म्हणजे संशोधन तर करतोच ते जे मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन आणि पॉलिसी क्षेत्रात किंवा शासकीय धोरणं कारण ती खूप महत्वाची असतात त्यात सुद्धा आम्ही भरघोस काम करतो. आत्ताच नीती आयोगाने एक समुद्री शेवाळांवरती रिपोर्ट आणलाय आम्ही तो खूप त्यामध्ये भरघोस मदत केली काम केलं. तसंच मिनिस्ट्री ऑफ फिशरीज यांनी सुद्धा समुद्रातल्या शेवाळांची शेती कशी करायची किंवा आपण परदेशातून रिसर्च साठी किंवा शेतीसाठी कसं आपण इम्पोर्ट करू शकतो मटेरियल लाईव्ह मटेरियल यामध्ये सुद्धा 2 गॅझेट प्रसिद्ध केली आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतो. आणि जसं नावाप्रमाणे आम्ही शेवाळांबरोबर समुद्राचं पाणी म्हणजे समुद्रातल्या पाण्यापासून पिण्याचं पाणी आपण कसं बनवू शकतो. तुम्हाला माहिती की पाणी हे आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एक अशी घटक बनणार आहे की ज्यासाठी खूप कमतरता भासते त्यामुळे समुद्रातल्या पाण्यापासून पिण्याचं पाणी कसं करू. किंवा तुम्हाला माहिती आहे की खूप ठिकाणी सॉल्ट अफेक्टेड लँड आहे म्हणजे याची सॅलिन खाराश वाढते जमिनीमध्ये आणि ती नापीक होतात. पण आम्ही असे काही संशोधन केली आहेत की सॉल्ट लव्हिंग प्लांट्स किंवा ज्याला हॅलोफाइट्स म्हणतात त्याची आपण शेती करू शकतो. आणि सॉल्ट वरची तर तुम्हाला सांगितलंच की सॉल्टची गुणवत्ता कशी आपण वाढवू यावरती आम्ही काम करतो.
1: खूप छान आणि खूप महत्वाचं काम आहे आणि अगदी सर्वसामान्यांना माहीत नसलेलं असं काम आहे असं मला वाटतं.
0: बरोबर आहे बरोबर.
1: पण मग समुद्रातल्या शेवाळांवर संशोधन करावं हे कसं लक्षात येतं आणि त्यावर कसं संशोधन केलं जातं.
0: बरोबर आहे कारण समुद्रातली शेवाळ याबद्दल फार कमी माहिती आहे लोकांना आणि तुम्हाला जसं आता मी सांगितलं की त्यापासून काही असे घटक मिळतात जे मी थोड्या वेळात सांगेनच आणि ते घटक जर आपल्याला काढायचे असतील किंवा त्यापासून काहीतरी प्रोडक्ट बनवायचे असतील तर संशोधन हा एक खूप महत्वाचा आणि पहिला प्राथमिकता असली पाहिजे. आणि समुद्रातली शेवाळ आहेत ही लिमिटेड आहेत म्हणजे आपण त्यापासून एकदम इंडस्ट्री डेव्हलप करू शकत नाही त्यामुळे आम्ही काय करतो त्याचं संवर्धन कसं करता येईल त्याची मूल्यवृद्धी कशी करता येईल किंवा त्याचा वाणिज्यिक उपयोग कसा करता येईल यावरती आमचं संशोधन चालतं. खूप लिमिटेड रिसोर्स आहे आणि मग त्यापासून जर आपल्याला एखादी इंडस्ट्री निर्माण करायची असेल तर त्याची शेती केली पाहिजे. जशी आपण गहू तांदूळ किंवा डाळी याची शेती करतो आपण जे रोज खातो पदार्थ ज्याचा आपण उपयोग करतो त्या शेती पद्धतीनेच आपल्याला ते मिळतात तशाच प्रमाणे आम्ही समुद्रातल्या शेवाळांच्या शेतीच्या विविध पद्धती कारण त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात आणि आताच तुम्ही सांगितलं की भारताला एवढा मोठा किनारा लागलाय प्रत्येक ठिकाणी त्याचं एक वेगळ्या परिस्थिती असतात त्यामध्ये वेगळ्या पद्धती आपल्याला डेव्हलप कराव्या लागतात. तसंच तुम्हाला माहिती आहे की शेती करायला बीज पाहिजे किंवा सीड पाहिजे मग याला सुद्धा आम्हाला बीज लागतं मग त्याचं उत्पादन कसं करता येईल तसंच आत्ताच मी जर सांगितलं की काही केमिकल्स मिळतात तर जर ते केमिकल एक्स्ट्रॅक्ट करावे लागतील तर त्यासाठी आपल्याला बाकीचे जशा इंडस्ट्रीज आहेत तसंच ह्याची पण इंडस्ट्री आहे. पण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरण हा खूप महत्वाचा घटक आहे, पोल्युशन झालं नाही पाहिजे, त्यामुळे आम्ही याच्या ग्रीन टेक

0: टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतो की ज्यापासून मिनिमम पोल्युशन किंवा पोल्युशन होणारच नाही. ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणजे पोल्युशन होणारच नाही असं पर्यावरण पूरक पद्धतीने त्याचं उत्पादन कसं करता येईल. तसंच नवीन प्रक्रिया आपण, कारण काही प्रक्रिया ह्या माहिती आहेत, जुन्या आहेत, अनेक वर्षापासून चालत आल्यात, पण आपण यापासून नवीन कमीत कमी रिसोर्सेस वापरून कसे करू शकतो यावरती पण संशोधन चालतं. तुम्ही हल्ली ऐकलं असेल की तामिळनाडू येथे केंद्र सरकारने सीव्हीड पार्क म्हणून एक मोठा प्रकल्प योजला आहे आणि यामध्ये आमचा खूप मोठा सहभाग आहे. त्या प्रकल्पामध्ये आपण कसं शेतकऱ्यांना, म्हणजे समुद्रात जे शेती करतात ते आपले फिशरमन बांधव आहेत, त्यांना कसा उपयोग होईल यामध्ये आमचं संशोधन चालू आहे. तसंच जिनुक जेनेटिक्सचा आम्ही अभ्यास करतो. हा जेनेटिक्सचा जो अभ्यास आहे तो आपल्या भारतात आढळणाऱ्या विविध प्रजातींची ओळख पहिली, तर त्यानंतर आपण त्याला कसं अजून इम्प्रूव्ह करू शकू. अजून एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही सध्या ज्या एका सीव्हीडवरती काम करतोय त्याचं नाव आहे ग्रासिलारिया ड्युरा, ते लाल रंगाचं शेवाळ आहे आणि भारतात ते सोमनाथ वेरावळ सोमनाथ गुजरात इथेच मिळतं आणि त्यापासून आपल्याला जागतिक दर्जाचं एक अगारोस नावाचं केमिकल मिळतं आणि म्हणून आम्ही त्याला जीआय टॅग कसा देऊ शकतो यावरती संशोधन करतो. आणि जसं मी सांगितलं की संकरित जाती तयार करतो किंवा उटी संवर्धन, टिश्यू कल्चर, रोगप्रतिकारक जाती कशा करता येईल. आणि तुम्हाला माहिती आहे की आता आपल्या समोर सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो जलवायू परिवर्तनाचा, कारण क्लायमेट चेंज सगळीकडे होत आहे, अवेळी पाऊस येतो, खूप टेम्परेचरमध्ये वाढ होते, मग या सगळ्याचा सुद्धा याच्या शेतीवरती परिणाम होतो. मग आम्ही अशा जाती आता सध्या निर्माण करतोय की ह्या जाती या सगळ्याला पण मात देतील, म्हणजे टेम्परेचर थोडं वाढलं तर त्यांची उत्पादन क्षमता कमी होणार नाही किंवा ते मरणार नाहीत. जोरात जर पाऊस आला अचानक आणि सॅलिनिटी ड्रॉप झाली तरी सुद्धा त्या तग धरून ठेवू शकतील. हे खूप छोटे छोटे मुद्दे आहेत पण यामुळे फिशरमन बांधवांना उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्वाचं जसं सीएसआयआरचा मेन घटक काय आहे की इंडस्ट्री बरोबर काम करायचं. मग इंडस्ट्रीजचा खूप सारे प्रॉब्लेम्स असतात शेतीमध्ये आणि प्रोसेसिंगमध्ये सुद्धा, त्यामुळे आम्ही भारतातल्या ज्या लिडिंग समुद्री शेवाळाच्या उत्पादनामध्ये किंवा प्रोसेसिंगमध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याबरोबर काम करतो. जसं की अॅक्वा अॅग्री प्रोसेसिंग लिमिटेड आहे, स्नॅप नॅचरल्स अँड अल्जिनेट इंडस्ट्री आहे आणि महत्वाचं म्हणजे सध्या आम्ही पिडीलाईट इंडस्ट्रीज बरोबर त्यांच्या सीएसआयआर प्रोजेक्टमध्ये आम्ही काम करतोय. सो थोडक्यात म्हणजे आम्ही जे आपल्याला गरजेचं आहे आपल्या देशासाठी यावरती संशोधन करतो.
1: वा, खूप चांगलं आणि खूप मोठं असं क्षेत्र आहे, पण जसं मी म्हटलं तसं सगळ्यांना माहीत नसलेलं असं क्षेत्र आहे. मग हे जे शेवाळ आहे ज्याच्यावर तुम्ही इतका मोठा अभ्यास करता याचा नेमका उपयोग कुठे आणि कसा होत असतो?
0: बरोबर, आताच मी जसं सांगितलं की ही समुद्रातली शेवाळ आहेत, काही केमिकल्स यामधून जे मिळतात, घटक मिळतात, त्यांचा ती ओनली सोर्स आहेत, म्हणजे तो घटक आणि दुसऱ्या कुठल्याही वनस्पती प्राणी किंवा जीव मायक्रोब्स यापासून आपल्याला मिळत नाही. आता मेनली चार असे घटक आहेत आणि आत्ताच अजून एक त्याच्यात ऍड झाला तर आपण चार म्हणू, जे आहेत पॉलिसॅकेराइड्स किंवा बहुशर्करा कार्बोदक. हे पॉलिसॅकेराइड्स जे आहेत अगार, अल्जिनेट, कॅरॅजिनन आणि चौथा म्हणजे अलवन, हे पॉलिसॅकेराइड्स फक्त शेवाळापासूनच मिळतात जगामध्ये. तुम्ही त्याला इंडस्ट्रीमध्ये तयार करू शकत नाही केमिकली. केमिकली तुम्ही सिंथेसिस करू शकता पण ते खूप महाग आणि खूप क्लिष्ट आहे, त्यामुळे या घटकांसाठी समुद्री शेवाळ उपयोगात आणली जातात. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की आपल्याला बऱ्याच लोकांना माहित नसतं की समुद्री शेवाळांचे हे घटक वापरलेल्या ऍटलिस्ट 30 ते 40 गोष्टी आपण रोज वापरतो रोज. हो, आणि हे द्रव पदार्थाला दाटसरपणा किंवा चिकटपणा आणण्यासाठी स्टॅबिलायझर म्हणून याचा वापर होतो. आता छोटी छोटी जर उदाहरणं द्यायची झाली, आपण जो जॅम वापरतो ब्रेडला लावून खाण्यासाठी त्यामध्ये असतं, बूट पॉलिश मध्ये असतं, टूथपेस्ट मध्ये आहे, सौंदर्य प्रसाधनांमध्ये आहे. जसं मी सांगितलं की जिथे स्टॅबिलायझिंग किंवा चिकट असं तुम्हाला जे दिसतं यामध्ये बहुतांशी समुद्री शेवाळातल्या एकातना दुसऱ्या या पॉलिसॅकराइडचा वापर झालेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याचा जो लार्जेस्ट उपयोग होतो जगामध्ये तो डेअरी आणि मीट इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आता एक छोटं उदाहरण मी नेहमी देतो की आपण जर घरी दही लावलं तर त्यामध्ये खूप सारं पाणी असतं दुसऱ्या दिवशी. पण तुम्ही जर बाहेरून दही आणलं कुठल्याही कंपनीचं आमचं तर ते खूप घट्ट असतं बघा, त्याच्यामध्ये थोडंही पाणी नसतं. कारण यामध्ये हे पॉलिसॅकराइड वापर

0: लागलेले असतात आणि ते आपल्या वजनाच्या 100-200 पट पाणी शोषून घेतात अशी त्यांची कॅपॅसिटी असते. सो डेअरी आणि मीट इंडस्ट्रीमध्ये याचा खूप वापर होतो आणि जगभरात जे शेवाळ तयार होतं त्याच्या 77% वापर हा खाण्यासाठी होतो. तुम्हाला ऐकून नवल वाटेल की 35 दशलक्ष टन एवढं प्रोडक्शन दरवर्षी होतं ज्याचं चलनी मूल्य 16 ते 18 अब्ज डॉलर US डॉलर आहे. 10,000 प्रकारच्या जाती शेवाळ्याच्या सापडतात, त्यापैकी 5 ते 6 जातींची शेती होते आणि जवळजवळ 6 ते 7 साऊथ ईस्ट एशियन देश हे प्रोड्यूस करतात. भारतामध्ये पण याची सध्या मी जशी सांगितली आमच्या इन्स्टिट्यूट मार्फत सुरुवात झाली. भारतात जवळजवळ 1,000 प्रकारची शेवाळ सापडतात आणि 300 टन उत्पादन सध्या तामिळनाडू हा अग्रण्य राज्य आहे इथे होतं. सध्या महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये पण या शेतीची सुरुवात झाली. जवळजवळ 300 ते 500 टन आपण दरवर्षी याचं उत्पादन घेतो. त्यानंतर अजून एक महत्वाचं उपयोग म्हणजे बायोस्टिम्युलंट. तुम्ही ऐकलं असेल जैव उत्प्रेरक किंवा उत्तेजक शेतीमध्ये आणि पशुपालनामध्ये सुद्धा शेवाळापासून मिळतात कारण यामध्ये जवळजवळ 95 ते 98% पाणीच असतं आणि ह्या पाण्यामध्ये भरपूर सारी व्हिटॅमिन्स, ग्रोथ हार्मोन्स, मिनरल्स असल्यामुळे शेतीमध्ये उत्पादनामध्ये वाढ होते. आमच्या संस्थेने जवळजवळ 43 वेगवेगळ्या कृषी विद्यापीठ आणि कृषी केंद्रांबरोबर संपर्क करून 20 राज्यांमध्ये याचा अभ्यास केला तर आम्हाला असं कळलं की 11 ते 40% उत्पादनामध्ये वेगवेगळ्या पिकांच्या वाढ झाली जेव्हा आम्ही हे बायोस्टिम्युलंट वापरलं. तुम्हाला माहित असेल की ग्रीन हाऊस गॅस हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो ग्लोबल वॉर्मिंग करतो आणि यामधला एक मिथेन हा वायू आहे जो आपली जी गाई किंवा म्हशी ह्याच्या दूध उत्पादन देणारे प्राणी आहेत त्यापासून येतो आणि जर तुम्ही सीव्हीड बायोस्टिम्युलंट 1 ते 1.5% त्यांच्या खाद्यामध्ये वापरलं तर 20 ते 50% मिथेन कमी येतो या प्राण्यांपासून. तसंच आम्ही बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बनवलेलं आहे शेवाळापासून, त्याचाही वापर होतो. आणि महत्वाचं म्हणजे मी आत्ताच सांगितलं की खूप बाहेरच्या सगळ्या देशांमध्ये हा खाण्यासाठी वापरलं जातं तर आम्ही सुद्धा आता आमची एक संस्था आहे म्हैसूरमध्ये सेंट्रल फूड रिसर्च इन्स्टिट्यूट CFTRI त्यांच्या बरोबर काम करतोय आणि आम्ही ह्याचं उत्पादन कसं खाण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकू. तुम्ही ऐकलंच असेल मुंबई, पुणे किंवा दिल्ली मोठ्या मेट्रोज मध्ये सुशी रेस्टॉरंट आता येत आहेत, ती सगळी शेवाळ्यांमध्येच आहे खाण्यासाठी वापरले जाते.
1: म्हणजे अगदी खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात याचा उपयोग होऊ शकतो.
0: हो हो खरं.
1: मग अनेकांना जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यासाठी कोणत्या संधी आहेत?
0: अगदी बरोबर प्रश्न आहे. अनेक संधी आहेत. सगळ्यात पहिलं क्षेत्र म्हणजे मी स्वतःच संशोधक आहे त्यामुळे मी सांगू शकतो की संशोधन खूप मोठं क्षेत्र आहे. अगदी BSc पासून तुम्ही यामध्ये येऊ शकता पण जनरली MSc करून आलेलं जास्त चांगलं. याच्या काही परीक्षा आहेत भारतामध्ये, त्या पास झाल्यानंतर तुम्ही MSc करून PhD साठी येऊ शकता. भारतात खूप सारी संशोधनासाठी संधी आहे, आमच्या इन्स्टिट्यूटमध्येच आहे. तुम्ही PhD करू शकता, तसंच तुम्ही परदेशातही जाऊन PhD करू शकता. अनेक इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटीज आहेत परदेशात की ज्या यावरती काम करतात. त्यानंतर पोस्ट PhD म्हणजे PhD झाल्यानंतरही तुम्ही रिसर्च क्षेत्रामध्ये राहू शकता, पोस्ट डॉक्टरल रिसर्च करू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे CSIR किंवा भारत सरकारचा किंबहुना स्किल इंडिया प्रोग्राम किंवा जे आपण कौशल्य विकास आता करतो यामध्ये सुद्धा आम्ही ट्रेनिंग देतो. आम्ही जवळजवळ 5,000 लोकांना ट्रेनिंग ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्यातून बरेच उद्योजक तयार झाले आहेत. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये आम्ही ज्या लोकांना ट्रेनिंग दिलं म्हणजे आमच्या ट्रेनिंगचे बरेच लोक असू शकतात म्हणजे उद्योजक म्हणून, शेतकरी किंवा इंडस्ट्री ज्यांची आहे त्यांचं स्किल अपग्रेड करण्यासाठी आणि जवळजवळ 10 ते 12 नवीन स्टार्टअप आमच्या ट्रेनिंग घेऊन काही उद्योजकांनी सुरू केलंय. हे खूप बरं वाटतं सांगायला. त्यामुळे कोणीही आपण हे ट्रेनिंग घेऊन यापासून आपली स्वतःची कंपनी सुरू करू शकतो. तसंच संधी आहे शेतकऱ्यांना की आपण हे नवीन प्रकारचं उत्पादन वाढचा वापर करून आपण आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवू शकतो. तसंच
1: खूप मोठा विषय आहे, न स्पर्शलेला किंवा न माहिती असलेला असा विषय, त्यामुळे माहिती आणि ऐकण्यासारखंही खूप आहे तुमच्याकडे,

0: माहिती सुद्धा देण्यासारखी खूप आहे, पण आपल्याकडे वेळेचं बंधन नाहीये, त्यामुळे जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: की हा खूप मोठा विषय आहे, पण अगदी शेवटचं सांगायचं झालं तर शेवाळ हा शब्द आपण ऐकला की आपल्या मनात नेहमी पावसाळ्यामध्ये जे हिरव्या रंगाचं बुळबुळीत आपल्या पायऱ्यांवरती वाढ होणारं, म्हणजे थोडक्यात नको असणारं, किंवा आपण जर समुद्रात पोहायला गेलो तर आपल्या अंगाला जे चिकटतं ते नको असणारं, असा एक विचार येतो. खूप महत्वाचं किंवा बहुउपयोगी आहे. मी तर याला समुद्रातील कल्पवृक्षच म्हणेन, कारण याच्या प्रत्येक भागापासून काही ना काही उपयोगी गोष्ट मिळते. आणि समुद्रात जी शेती होते, मी जे सांगितलं, आता जवळजवळ 4-5 राज्यामध्ये अनेक एंटरप्रिनर आले आहेत आणि गव्हर्नमेंट सुद्धा खूप प्रोत्साहन देत आहे. आपल्या महाराष्ट्रालाही खूप मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. मला वाटतं तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच यापासून समुद्रातल्या शेवाळांची शेती करण्यासाठी विचार करायला हरकत नाही. आणि आजकालचे जे जेनझी आहेत त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचं फूड किंवा वेगवेगळ्या प्रकारचं खाणं एक्सप्लोर करायला आवडतं. मला वाटतं नक्कीच हे प्रथिन व्हिटॅमिन रिच असलेलं शेवाळ, जसं स्पेशालिटी कोरियन अँड जापनीज फूड आता येत आहे, यामध्ये सुद्धा मला वाटतं काही वर्षांनी आपल्या भारतात खूप पॉप्युलर होईल. धन्यवाद.
0: धन्यवाद सर, खूप छान आणि वेगळी माहिती तुमच्याकडून आज आम्हाला ऐकायला मिळाली. तुमचा बहुमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
1: धन्यवाद
0: मंडळी. आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते अतुल पहाडी.

0: श्रोते बलसागर भारत हो हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.
3: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
4: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in. सूर्य घर
5: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RPLI इससे बेहतर कुछ नहीं.
6: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
7: अब काली पाउस वादल वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
3: PM फसल विमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.

0: काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
1: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
2: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
3: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
4: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
5: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
6: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते, आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
7: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबो वरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ऍप तुमच्या हाताशी आहेच.
8: श्रोते हो, ठीक 7 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादण्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज

आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेमध्ये बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचा आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिक्षण महर्षी डॉ DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात

0: आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. एमआयडीसी अंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत औद्योगिक भूखंड वाटप, अविकसित भूखंडांचं पुनर्विकसन, भूखंड वाटपातल्या धोरणात्मक सुधारणा, भूखंडांचे तर्कसंगतीकरण तसंच औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादनाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्यातल्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटींद्वारे जमीन देणाऱ्या जमीन मालकांना आणि त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या जमीन मालकांना विविध सवलती आणि लाभ मिळत होते. मात्र खासगी वाटाघाटींद्वारे सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यासंदर्भात गेल्या 20 जुलैला प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांची बैठक मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात झाली. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या इशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिक दृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या 4थ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्म.

0: तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: मंडळी स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
3: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
4: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107°

0: एक एफ एम रेनबो वरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ऍप तुमच्या हाताशी आहेच.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे

0: दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.
1: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाचं ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडे आहे. आपल्या अध्यक्षपदाचा हा कार्यकाळ ब्रिक्स सदस्य देशांच्या ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांच्या शाश्वत विकासाला पाठबळ देऊ शकेल अशा धोरणांची मांडणी करणारा असावा हेच आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठीच यंदाच्या ब्रिक्ससाठी लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेअंतर्गत देशभरात विविध विषयांवर मंत्रीस्तरीय बैठकांचं सत्र सुरू आहे. याच बैठकांमधल्या चर्चांचं महत्व उलगडून सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक रोहिदास मुंढे सर आज आपल्या सोबत आहेत. रोहिदास सर नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. ब्रिक्सचं यंदाचं अध्यक्षपद भारताकडे आहे आणि आता सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात या अध्यक्षतेचं राजकीय आणि धोरणात्मक महत्व आपण या मुलाखतीच्या सुरुवातीलाच कसं मांडाल?
1: आपण जर मागच्या काही वर्षाचा विचार केला, विशेषतः कोविड काळापासून, तर आपण असे लक्षात येईल की जागतिक अर्थव्यवस्था ह्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था, विशेष करून विकसनशील देश आणि अविकसित देश यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आणि हे संकटे काही प्रमाणात नैसर्गिक आहेत तर काही प्रमाणात मानवनिर्मित सुद्धा आहेत. त्यामध्ये आपण कोविड-19 असेल किंवा रशिया युक्रेन संघर्ष असेल किंवा अमेरिका इराण संघर्ष किंवा इस्रायल इराण पॅलेस्टाईन संघर्ष किंवा नुकताच भारत पाकिस्तान संघर्ष असेल. यामुळे काय झालंय की जागतिक पुरवठा साखळी आहे यावर खूप मोठ्या प्रमाणावर या संघर्षाचा परिणाम झालेला आहे. त्यामध्ये व्यापार असेल, ऊर्जा असेल, शेती असेल, आरोग्य असेल यावर सुद्धा या संघर्षाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून जागतिक पुरवठा साखळी पूर्वपदावर आणण्यासाठी संस्थात्मक ताकद निर्माण करणे, तसेच नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, राजकीय संवाद वाढवणे व सुरक्षिततेची हमी देणे, तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर सहकार्य करणे व पर्यावरणपूरक विकास करणे यावर या मीटिंगमध्ये भर दिल्याचे आपणास दिसून येते.
0: सर, तुम्ही आत्ताच पुरवठा साखळीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रांचा उल्लेख केला आणि भारताच्या या अध्यक्षपदाअंतर्गत विविध बैठकाही सुरू आहेत. त्यातल्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत स्थानिक चलनांमधला व्यापार आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टम जोडण्यावर भर दिला गेलाय. या घडामोडींबद्दल काय सांगाल?
1: आपण जर सध्याची जागतिक व्यापार पाहिला तर हा मुख्यत्वे करून अमेरिकन डॉलर मध्ये होत असल्याचे आपणास दिसून येते. काही प्रमाणात तो युरो मध्ये किंवा पौंड मध्येही होत असेल, परंतु मुख्यत्वे करून हा डॉलर मध्ये होत असल्या कारणाने जागतिक संघर्षाच्या काळात अनेक अर्थव्यवस्थांना, विशेष करून ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थांना सुद्धा परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागलेला आहे. बरेच ब्रिक्स कंट्रीजना सुद्धा डॉलरचा तुटवडा झाल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला.

0: म्हणून काही देशांनी या स्थानिक चलनामध्ये व्यापार करण्याचे ठरवले आणि तसे केले सुद्धा. म्हणजे आपण जर भारत आणि रशियाचं उदाहरण घेतलं तर मागच्या काही काळामध्ये आपण रुपया आणि रशियाच्या रुबेलमध्ये व्यापार केला. याचा परिणाम असा झाला की आपला डॉलरवरचं अवलंबित्व आहे किंवा डॉलरवरची डिपेंडन्सी आहे ही कमी झाल्याची दिसून येते. परंतु यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की याचं पेमेंट कसं करायचं. आपण सध्याची जर क्रॉस बॉर्डर पेमेंटची व्यवस्था पाहिली तर ती स्विफ्ट या तंत्रज्ञानाद्वारे केली जाते आणि हे स्विफ्ट तंत्रज्ञान जे आहे ते डॉलरमध्येच क्रॉस बॉर्डर पेमेंट करतं. भारताने आपण जर पाहिलं की युपीआय ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे आणि बऱ्याच देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा आज वापर सुद्धा केला जातो. नुकतंच फ्रान्सने सुद्धा हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग हा फक्त देशांतर्गत पेमेंटसाठी केला जातो. क्रॉस बॉर्डर किंवा इतर देशांमध्ये त्याचा पेमेंट किंवा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी केला जात नाही. त्याचं कारण असं आहे की दोन चलनामध्ये हे व्यापार होत असल्यामुळं तो कसं करायचं हे अजून तंत्रज्ञान ठरवलेलं नसल्यामुळे आपल्याला त्याचा अडचण येत आहे. म्हणून या मीटिंगमध्ये असंही चर्चा झाली की आपण जर या तंत्रज्ञानाचा उपयोग जर स्थानिक चलनाशी जोडला गेला तर आपल्याला स्विफ्ट तंत्रज्ञानावर डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही. तसंच आपल्याला स्थानिक चलनामध्ये व्यापार करणे हे सोपे जाईल.
1: सर, खरंच असं घडल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराची एक नवी व्यवस्था नक्कीच निर्माण होईल. आता या मुद्द्यासोबतच सुरक्षेचाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे आणि त्यादृष्टीनंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या ज्या बैठका झाल्या त्यात सायबर सुरक्षा, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि आर्थिक गुन्हेगारांचं प्रत्यार्पण यावर चर्चा झाली. ही चर्चा तुम्हाला किती महत्वाची वाटते?
0: आपण जर मागच्या काही वर्षाचा आढावा घेतला तर सायबर अटॅक किंवा सायबर गुन्हे किंवा सायबर फ्रॉड तसेच बँकिंग फ्रॉड यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं आपणास दिसून येत आहे. आज जगामध्ये जवळपास 4.4 ट्रिलियन डॉलर एवढे आर्थिक गैरव्यवहार झालेचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जवळपास आपण जर अॅन्युअली बँकिंग फ्रॉड आणि बँकिंग लॉसेस जर पाहिले तर जवळपास $400 बिलियन एवढे आर्थिक फ्रॉड झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आणि यामध्ये ज्या व्यक्ती सामील आहेत त्यानंतर आर्थिक गुन्हे करून किंवा बँकिंग फ्रॉड करून हे इतर देशांमध्ये आश्रय घेतात. त्याच्यामुळे या देशांना त्यांच्यावर कारवाई करणे सुद्धा कठीण झाले आहे. आपण जर भारताचाच विचार केला तर जवळपास 54 व्यक्ती ह्या बँकिंग फ्रॉड किंवा आर्थिक गैरव्यवहार करून इतर देशांमध्ये आश्रय घेतल्याचं आपल्यास आज दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर या व्यक्तींनी त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असल्यामुळे त्यांना तिथले स्थानिक कायदे लागू होतात आणि म्हणून अशा व्यक्तींवर कारवाई करणे अशक्य झालं आहे. म्हणून या ब्रिक्स देशाच्या समितीमध्ये सुद्धा जे काही ब्रिक्स कंट्रीज मधले आर्थिक गुन्हे केलेले व्यक्ती असतील किंवा त्याबरोबरच दहशतवादाला खतपाणी घालणारे व्यक्ती असतील किंवा दहशतवादामध्ये सामील झालेले व्यक्ती असतील यांना एकत्रित येऊन जर यांच्यावर कारवाई करायची असेल तर ब्रिक्स कंट्रीजना एकत्र येणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं तर जागतिक लेवलला सुद्धा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार करून सुद्धा या व्यक्ती दुसऱ्या देशात आश्रय घेत असल्या कारणाने ब्रिक्स कंट्रीनं एकत्र येऊन अशा आर्थिक गुन्हे करणाऱ्यावर किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यावर किंवा दहशतवाद करून सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं चर्चा केल्याचं या मीटिंगमध्ये दिसून येते.
1: सर, आपण जर बघितलं की या बैठकांमध्ये ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातलं सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण यावरही भर दिला जातोय आणि या सगळ्यातून शाश्वत विकासाच्या दृष्टीनं काय नवी दिशा मिळणार आहे असं आपल्याला वाटतंय.
0: आपण जर पाहिलं की ऊर्जेच्या संदर्भात या बैठकामध्ये एनर्जी फॉर ऑल या दृष्टिकोनाने विचार केल्याचा आपल्याला दिसून येतं. आपण पाहिलं की जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याबरोबरच त्यांची ऊर्जेची भूक सुद्धा वाढत आहे आणि म्हणून या मानवनिर्मित संघर्षामुळे ऊर्जा साखळी बाधित झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि आपण जर ब्रिक्स कंट्रीजचा विचार केला तर या ब्रिक्स कंट्रीजमध्ये आज 11 सदस्य देश आहेत. या 11 सदस्य देशांमध्ये काही कंट्रीज हे ऊर्जा उत्पादक देश सुद्धा आहेत आणि ऊर्जाचे कंझ्युम करणारे सुद्धा देश आहेत. परंतु या संघर्षामुळे हे दोन्ही देश बाधित झाल्याचे आपल्यास दिसून येते. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सौदी अरेबिया सारखा देश असेल किंवा इराण सारखा देश असेल किंवा ब्राझील सारखे देश असतील हे ऊर्जा उत्पादक करणारे देश आहेत. आणि आपण जर या देशांनी स्वतःमधले जर राजकीय वैमनस्य जर दूर केलं तर ऊर्जेची साखळी पूर्वपद होईल. त्यामुळेच जे ऊर्जा कंझ्युम करणारे देश आहेत यांना ऊर्जा

0: का अक्सेस सहजपणे मिळू शकेल. तसंच बरेच देशांमध्ये तंत्रज्ञान देवाणघेवाण म्हणजे जे काही नवीन तंत्रज्ञान उदयासला आलेलं आहे आणि जे ब्रीफ कंट्रीज कडे आहे, आपण जर चायनाचा विचार केला तर चायना हा एआय तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे, रोबोटिक तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे. आणि मग या तंत्रज्ञानाचा देवाणघेवाण झाली, परस्पर सहकार्य झालं तर त्याचा उपयोग ब्रिक्स कंट्रीजच्या इतर सदस्य देशांना सुद्धा होईल यावर सुद्धा आपल्याला याची चर्चा झाल्याची दिसून येते.
1: सर, या सगळ्याला जोडूनच हवामान बदलासारख्या जागतिक समस्येचा मुद्दाही पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत चर्चेत होता. या समस्येचा सामना करताना ब्रिक्स देशांमधलं सहकार्य किती परिणामकारक ठरणार आहे असं आपल्याला वाटतंय?
0: आपण जर आज ब्रिक्स देशाची लोकसंख्या पाहिली तर ही लोकसंख्या जगाच्या एकूण 50% एवढी आहे आणि याच्यामध्ये आणखी दरवर्षी भर पडतच आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भूक सुद्धा तेवढीच मोठी आहे. परंतु याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याचे आपणास अनेक रिपोर्ट मधून दिसून आलेले आहे. म्हणून या बैठकीमध्ये वैयक्तिक पातळीवर पर्यावरण पूरक सवयी लावणे, तसेच प्रत्येक देशांनी जे काही वापरातून कचरा निर्माण होत आहे तो कचरा फेकून न देता त्या कचऱ्याचा परत पुनर्यूज कसा करता येईल किंवा पुनर्वापर कसा करता येईल, ज्यालाच आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो, ज्यामुळे कमीत कमी पर्यावरणाला बाधा पोहोचेल, तसेच पर्यावरण पूरक तंत्रज्ञान किंवा रियूज जे आपण डेब्रीज असेल किंवा कचऱ्याचं परत यूज करण्यासाठी जे काही तंत्रज्ञान असेल, हे तंत्रज्ञान या ब्रिक्स कंट्रीज कडल्या ज्या देशाकडे असेल त्या देशांनी इतर देशांना ते देण्यात यावं, ज्याच्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण होईल व पर्यावरण पूरक किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो या दिशेने आपण वाटचाल करू व येणारी जी पिढी आहे त्या पिढींना संसाधने शिल्लक राहतील या दृष्टीने पावले उचलली जावीत, अशा प्रकारची चर्चा सुद्धा या झालेल्या मीटिंगमध्ये करण्यात आलेली आहे.
1: सर, या बैठकांच्या माध्यमातून अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य करायची असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी नक्कीच महत्वाची ठरणार आहे आणि त्यादृष्टीनंच परराष्ट्र मंत्र्यांची झालेली बैठक महत्वाची म्हणावी लागेल. या बैठकीतल्या चर्चेचं महत्व तुम्ही कसं मांडाल?
0: सध्या जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये विशेष करून ग्लोबल साऊथ याच्यावर सहकार्यावर सुद्धा भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. सध्याची जी जागतिक आर्थिक व्यवस्था आहे यामध्ये युनायटेड नेशन असेल किंवा WTO असेल किंवा तुमचं IMF असेल, ही जागतिक व्यवस्था ही विकसनशील देशांना किंवा ग्लोबल साऊथच्या देशांना त्यांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित होतील अशा प्रकारची पूरक व्यवस्था नाही. त्याच्यामुळे या परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक झाली याच्यामध्ये अशी चर्चा करण्यात आली की आता काळाची गरज आहे की युनायटेड नेशनमध्ये बदल होणे किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं रिफॉर्म होणे गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये इतर देशांना प्रतिनिधित्व दिलं जावं, ज्याच्यामध्ये भारत हा प्रमुख दावेदार आहे, तसेच भारतासोबत जे इतर कंट्रीज आहेत मग ते ब्राझील असेल किंवा ब्रिक सोडता इतर देश असतील, तर ती खऱ्या अर्थाने एक जागतिक व्यवस्था निर्माण होईल. त्याबरोबरच भारताची जी सध्याची वाटचाल आहे किंवा भारताने जी विश्वासार्हता जगामध्ये निर्माण केली आहे त्यामध्ये भारत हा ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ याच्यामधले दुवा ठरू शकतो, ज्यामुळे सध्या जो संघर्ष उभा राहिला आहे ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका भारत निभावू शकतो. त्या दृष्टीने सुद्धा जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्यामध्ये याच चर्चा झाल्याचे आपणास दिसून येते.
1: सर, आता या बैठकांनंतर येत्या सप्टेंबरमध्ये 18वी ब्रिक्स शिखर परिषद होईल आणि आतापर्यंत पार पडलेल्या मंत्रीस्तरीय बैठकांचा जर आपण रोख पाहिला तर या मुख्य शिखर परिषदेत आपण कोणत्या महत्वाच्या घोषणांची अपेक्षा करू शकतोय?
0: जी येणारी ब्रिक्स शिखर परिषद आहे, जी 18वी ब्रिक्स शिखर परिषद असेल जी सप्टेंबर महिन्यामध्ये येऊ घातली आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अन्न सुरक्षा, ऊर्जा, आरोग्य, पर्यावरण, तसेच निरंतर पुरवठा साखळी, नवीन तंत्रज्ञान याची देवाणघेवाण यावर निश्चितच चर्चा होईल. परंतु या व्यतिरिक्त आपण जी अगोदर चर्चा केली की जे डॉलरमध्ये व्यापार होतोय त्या डॉलरचं या अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे, तर अशी एक शक्यता आहे की ब्रिक्स करन्सी ही लॉन्च करायची का, यावर सुद्धा अशी मला शक्यता वाटते चर्चा होईल, ज्याच्यामुळे डॉलरचं जे महत्व वाढलेलं आहे किंवा डॉलरमुळे इतर अर्थव्यवस्थेला इन्क्लुडिंग ब्रिक्सच्या अर्थव्यवस्थेवर जो ताण येत आहे

0: ब्रिक्स करन्सी ही जर नवीन लॉन्च झाली तर या देशांना आपल्या स्वतःच्या करन्सी मधून जागतिक व्यापार करणं सोपे जाईल. तसंच जो काही डॉलरमुळे या अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं.
1: सर, एका अर्थानं जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून भारताचं स्थान अधिक भक्कम करणारी यंदाची ब्रिक्स शिखर परिषद ठरणार आहे. या महत्वाच्या विषयाबद्दल तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवली, त्यासाठी आपला मौल्यवान वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार. भारतीय सौरदिनांक 14 श्रावण शके 1948 अर्थात 5 ऑगस्ट 2026. मंडळी, निरोगी जीवनासाठी सुरक्षित पौष्टिक अन्नाबरोबरच संतुलित आहार घेणं महत्वाचं आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रसारामुळे रसायनमुक्त आहार आपल्याला मिळू शकेल आणि यावर उपाय म्हणून रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा अतिवापर टाळून विषमुक्त अन्न उत्पादनावर भर देणं गरजेचं आहे.

0: कवी नादो महानोर यांचं हे गीत गायलं होतं वैशाली सामंत यांनी आणि संगीतकार होते हर्षित अभिराज. मंडळी, नैसर्गिक शेती ही केवळ एक शेती पद्धती नसून शाश्वत शेतीकडे नेणारा हा मार्ग आहे. सध्या आपण हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जातोय, त्याचबरोबर वाढता उत्पादन खर्च, जमिनीची घटती सुपीकता आणि शेतीत रसायनांचा अतिवापर यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीची गरज निर्माण झाली आहे. या नैसर्गिक शेतीत ज्या जैविक निविष्ठांचा वापर केला जातो त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी कृषी महाविद्यालय दापोली येथील मृदशास्त्र आणि कृषी रसायन विभागाच्या डॉ प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे या विद्यापीठातील मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल अहिरे सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय?
2: नैसर्गिक शेती ही एक शाश्वत शेती पद्धती आहे. या पद्धतीत शेती निविष्ठा नैसर्गिक पदार्थांपासून बनवल्या जातात. शेतीच्या आसपास असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती केली जाते. नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक, अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणाली सुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्ती

0: जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते. ही शेती सहजीवन पद्धतीची असते, त्यामध्ये विशेषतः आंतरपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर नफा प्राप्त होतो. आंतरपिकांमुळे मुख्य पिकांची उत्पादन क्षमता वाढते आणि एकंदरीतच या शेतीमध्ये जैवविविधता संवर्धन केली जाते. जमिनी सुदृढ केल्या जातात, त्यामुळे पोषक अन्न निर्माण होते व आरोग्यही सुधारण्यास मदत होते. एकंदरीत रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, तणनाशके न वापरता ही शेती केली जाते.
1: म्हणजे ही शेती पर्यावरण पूरक शेती आहे असं आपण म्हणू शकतो.
0: निश्चितच.
1: सर, आता या शेतीचं नेमकं महत्व आम्हाला सांगा.
0: आपल्याला माहितीच आहे की भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे. देशातील 70% जनता शेतीवर व शेतीपूरक जोडधंद्यावर अवलंबून आहे. सध्या आपल्या देशामध्ये रासायनिक शेती, सेंद्रिय शेती आणि एकात्मिक शेती या शेती पद्धती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. परंतु सद्यस्थिती पाहता दिवसेंदिवस रासायनिक शेतीचे प्रमाण खूपच वाढत आहे. या शेती पद्धती जास्त खर्चिक आहेत, तसेच त्या पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या आहेत. या उलट नैसर्गिक शेती ही पर्यावरणपूरक शेती पद्धती आहे. आपल्याला माहितीच आहे की हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाने शेती उत्पादनात प्रचंड वाढ झाली, मात्र त्याचे विपरीत परिणाम मानवाचे आरोग्य व पर्यावरणावर जाणवत आहेत. सध्या रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके व बुरशीनाशके यांचा असंतुलित वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करताना आढळून येतात. त्यामुळे मातीचे आरोग्य आणि सुपीकता दिवसेंदिवस धोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. रासायनिक पद्धतीने पर्यावरण, पाणी आणि निर्माण होणारे अन्न दूषित होत आहे आणि सध्या जगभर रासायनिक अवशेष मुक्त अन्नाची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि म्हणूनच नैसर्गिक शेतीकडे वळणे फार महत्वाचे आहे.
1: नक्कीच. आता या शेतीची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: बरोबर. एक म्हणजे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांचे जतन करणे. जमीन, पाणी, प्रकाश, हवा या नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्रम वापर करणे. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारणे. मातीतील पाणी व सूक्ष्म जंतूंना प्रोत्साहन देणे. मातीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढवणे. मातीचे जैविक जीवन पुनर्संचयित करणे. पिकाच्या उत्पादनावरील खर्च कमी करणे. पशुधनाच्या स्थानिक जातींचे संवर्धन करणे. स्थानिक व नैसर्गिक निविष्ठांचा वापर करणे. देशी गाई, स्थानिक पद्धती व बी बियाण्यांचे संवर्धन करणे. सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत करणे आणि बदलत्या हवामानाला तग धरून राहणारी शेती करणे.
1: खरोखरच याचे खूप सारे फायदे आहेत.
0: नक्कीच.
1: आणि ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे.
0: फार महत्वाचे. अगदी फार महत्वाचे.
1: सर, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे?
0: अगदी बरोबर. कारण आता जनरली काय झालंय, सर्वसाधारणपणे बऱ्याचशा पद्धती आपल्या इथे निघालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी बंधूंना हे माहिती नाही की नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती काय. कारण रासायनिक शेतीकडे आज बरेचसे शेतकरी वळलेले आहेत.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना तो महत्व आणि ती उद्दिष्ट कळली गेली पाहिजेत. आणि सेंद्रिय शेती काय आणि नैसर्गिक शेती काय, तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या दोन्ही पद्धती खूप प्रचलित होत आहेत. या दोन्ही पद्धती रसायन मुक्त प्रणाली आहेत, म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता शेती केली जाते. सेंद्रिय शेतीमध्ये काही सेंद्रिय निविष्ठा बाहेरून आणून वापरण्यास मान्यता आहे. बाजारामध्ये सेंद्रिय खते, संजीवक, सेंद्रिय कीटकनाशके उपलब्ध असतात, ती शेतकरी खरेदी करून शेती करतात. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाची मानांकने देखील निश्चित केलेली आहेत. शेतीचे प्रमाणीकरण करणे शक्य व्हावे यासाठी PGS म्हणजे सहभाग हमी प्रणाली आणि NPOP म्हणजे सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम या दोन्ही पद्धती मान्य करण्यात आलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: नैसर्गिक शेतीमध्ये विचार केला तर शेताबाहेरील निविष्ठा वापरणे अपेक्षित नाही. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायींचे शेण, गोमूत्र यांच्यापासून बनवलेले जीवामृत, बीजामृत, घनजीवामृत, जैविक आच्छादन, बहुपीक प्रणाली आणि शेतावरच बनवलेले वनस्पतीजन्य अर्क हे शेतीसाठी मुख्य घटक मानले जातात आणि त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये बाहेरच्या निविष्ठांचा वापर केला जात नाही.
1: हा फरक दोन
0: सेंद्रिय शेतीमध्ये आणि नैसर्गिक शेतीमध्ये
1: आहे. नैसर्गिक शेतीमध्ये खरोखरच जे निसर्गातनं उपलब्ध होतं त्याचा वापर केलेला आहे.
0: जे शेतामध्ये आपल्या उपलब्ध आहे
1: त्याचा
0: वापर आपण

0: करून शेती करायची.
1: या नैसर्गिक शेतीमध्ये कोणत्या निविष्ठा वापरल्या जातात? आता आपण गोमूत्र शेण सांगितलं, या व्यतिरिक्त अजून काय काय वापरलं जातं?
0: बरोबर, नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाईचे शेण, गोमूत्र, बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, सप्तधान्यांकुर अर्क, ताक अशा विविध प्रकारच्या निविष्ठा वापरल्या जातात. या सर्व निविष्ठा शेतकरी आपल्या घरच्या घरी किंवा शेतावर सहजरित्या बनवून वापरू शकतात.
1: बरोबर,
0: या निविष्ठा बनवण्याच्या पद्धती फार सोप्या आहेत. शेतकऱ्यांनी स्वतः निविष्ठा बनवल्यामुळे उत्पादन खर्चात फार मोठी बचत होते. देशी गाईचे शेण व गोमूत्रापासून बनवलेले जीवामृत फारच उपयुक्त आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच असेलच.
1: हो सर, तुम्ही बोलताना सारखा तुमचा उल्लेख येतोय की देशी गाईचं नैसर्गिक शेतीमध्ये सगळ्यात वापर केला जातो, तर तिचं नेमकं महत्व काय आहे?
0: अगदी, फार महत्वाचं आहे. आता बघा, पूर्वी पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे शेती व्हायच्या आणि त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये गाई गुरं असायची आणि ती गाई गुरांचे उपलब्ध शेण,
1: गोमूत्र
0: इत्यादीचा वापर करून शेती केली जायची. आजकाल जर बघितलं तर सगळी युवा पिढी ही सगळी शिक्षण, उच्च शिक्षण प्राप्त झाल्यामुळे नोकरी निमित्त
1: बाहेरगावी
0: परगावी जातात. आता मला सांगा की पूर्वीचे जे शेतकरी किंवा त्यांचे जे आई वडील आहेत, हे आता वयाच्या कितपत वर्षापर्यंत शेती करत बसणार आहे? त्यामुळे इकडच्या शेती आता ओसाड पडलेल्या आहेत. तर त्यामुळे या शेतीमध्ये जर केलं गेलं आणि आधुनिक पद्धतीने केलं गेलं आणि विशेषतः मी असं म्हणेन की सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती पद्धती जर आपण वापरल्या गेल्या तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये चांगला फायदा घेऊ शकतो. आता नैसर्गिक शेतीमध्ये गायीचं महत्व फार मोठे आहे. तसं पाहाल तर शेतकऱ्यांकडे कमीत कमी एक तरी देशी गाय असणे आवश्यक आहे, त्याशिवाय नैसर्गिक शेती शक्य होणार नाही. किमान 5 एकर क्षेत्रामागे एक देशी गाय असावी. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायीचे शेण व गोमूत्र वापरले जाते. देशी गायीच्या शेणामध्ये असंख्य उपयुक्त सूक्ष्म जीवाणू असतात. कोकण कपिला, गीर, सहिवाल, रेड सिंधी, कॉन्क्रेच, डांगी हे आपल्या देशातील प्रसिद्ध गोवंश आहेत. यांचे संवर्धन करणे ही फार मोठी गरज आहे. या गायीच्या संवर्धनामुळे जमिनीचे व मानवाचे आरोग्य तंदुरुस्त राहील व पिके सुद्धा जोमाने वाढतील.
1: बरोबर, नैसर्गिक शेतीमध्ये गाईला खूप महत्व आहे, देशी गाईला.
0: देशी गाईला
1: तसंच नैसर्गिक शेतीमध्ये देशी गांडुळांचं पण काही महत्व आहे का?
0: बरोबर, सध्या आजकाल सेंद्रिय शेती म्हटलं की गांडूळ खत, ज्याला आपण व्हर्मी कंपोस्ट म्हणतो, याचा वापर सुद्धा आजकाल जास्त प्रमाणात केला जातो. पण निसर्गाने किंवा निसर्गाच्या उपलब्धतेनुसार प्रत्येकाच्या जमिनीमध्ये, शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये देशी गांडूळ हे तयारच आहेत, असतातच. आता काय, खरं तर गांडूळ हा शेतकऱ्याचा आपण म्हणतो की मित्र आहे. देशी गांडूळ जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत करतो हे पण आपल्याला माहिती आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी देशी गांडूळाचे काम फार मोठे असते. देशी गांडूळ जमिनीत खोलवर छिद्रे निर्माण करतात, त्यामुळे जमिनीत प्राणवायू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो व तो पिकांच्या मुळांना मिळतो. जमीन सुदृढ बनल्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि साहजिकच उत्पादनात वाढ देखील होते. देशी गांडूळ जमीन भुसभुशीत करतात, त्यामुळे मुळांची वाढ जी आहे ती फार चांगल्या प्रमाणे किंवा जोमाने वाढते. जमिनीत ओलावा टिकून राहतो. ह्युमस निर्मितीचे महान कार्य देशी गांडूळ शेतात करतात. नैसर्गिक शेती तंत्रामुळे देशी गांडूळांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन होते. देशी गाईप्रमाणेच देशी गांडूळांचे संवर्धन करण्याची खूप मोठी आता गरज
1: आहे. बरोबर आहे,
0: असं आहे.
1: म्हणजे शेतीमध्ये गांडुळांचं महत्व आहे
0: पण
1: त्याही पेक्षा देशी गांडुळांमुळे आपली जी शेती आहे ती खूपच
0: जमिनीला पोषक असं वातावरण मिळतं.
1: बरोबर सर, नैसर्गिक शेतीमध्ये आच्छादन आणि आंतरपिकांचं महत्व नेमकं काय आहे?
0: नक्कीच, आच्छादनाचे आपल्याला माहिती आहेत मुख्य 3 प्रकार आहेत. त्यामध्ये एक मृदाच्छादन म्हणजेच मातीचे आच्छादन, दुसरे कास्ट आच्छादन म्हणजेच स्ट्रॉ आच्छादन किंवा पिकांचे अवशेष, आणि तिसरे सजीव आच्छादन म्हणजेच लाईव्ह आच्छादन. त्यामध्ये आंतरपिके किंवा मिश्रपिके असतात. आच्छादनामुळे जमिनीचे सूक्ष्म पर्यावरण निर्माण होते, वाफसा स्थिती निर्माण होते. तसेच कुजलेल्या आच्छादनापासून मोकळी झालेली अन्नद्रव्ये पिकांच्या मुळांना उपलब्ध होतात. आच्छादनामुळे जमिनीत ह्युमस तयार होतो जो हवेतील ओलावा खेचून मुळांना उपलब्ध करून देत असतो. आच्छादनामुळे जमिनीची सुपीकता तर वाढतेच,

0: देशी गांडुळांना संरक्षण मिळते व त्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. सिंचनाच्या पाण्याची बचत होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन दोन पाण्यातील अंतर वाढवता येते. हे महत्वाचे.
1: बरोबर. म्हणजे आच्छादन हे महत्वाचं आहे. त्यामुळे गांडुळांची निर्मिती वाढेल, सिंचनात बचत होईल
0: आणि पाणीची बचत सुद्धा जास्त प्रमाणात होऊन वेळोवेळी ज्या ज्या गरजा आहेत त्या टायमाला आपल्याला पाणी देण्याचा उपयोग पडतो.
1: बरोबर. म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा बचत होऊन ती योग्य पद्धतीने वापरता येऊ शकेल. जमिनीतील जी वापसा स्थिती आपण म्हणतो ती नेमकी काय आहे?
0: आता वापसा स्थिती म्हणजे काय? तर आच्छादनामुळे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा वापसा निर्माण होतो. जमिनीच्या आतमध्ये दोन माती कणांच्या दरम्यान जी पोकळी तयार असते त्या पोकळीत 50% पाण्याची वाफ व 50% हवा यांचे समिश्रण असणे म्हणजेच वापसा. कारण कोणत्याही पिकांच्या मुळांना प्राणवायू व पाण्याच्या वाफेची गरज असते आणि ती गरज फक्त वापसा स्थितीत पूर्ण होते. योग्य वापसा स्थितीमुळे जमिनीत सूक्ष्म पर्यावरण निर्माण होते व ते पिकांना पोषक असते आणि साहजिकच पिकांची उत्पादन क्षमता त्याच्यामुळे वाढते.
1: सर, आता जमिनीतील जे सेंद्रिय कर्ब आहे ते सध्या आपण बघतोय की घट्ट आहे, तर ते घटण्याची जी मुख्य कारणं आहेत ती कोणती आहेत?
0: हा एक फार महत्वाचा प्रश्न आपण तुम्ही विचारला. कारण सेंद्रिय कर्ब जो आहे, ऑर्गॅनिक कार्बन जो म्हणतो, आज सगळीकडे ओव्हरऑल जरी आपण बघितलं तर फार कमी प्रमाणात आपल्याकडे हो. आणि त्याला हा सेंद्रिय कर्ब का कमी झाला? जो पूर्वी होता.
1: बरोबर.
0: आणि आज इतका कमी झालेला आहे की त्याच्यामुळे जमिनीचा जो समतोलता आहे तो फार सगळा कमी झालेला आहे. आणि त्याची कारणं बरीचशी आहेत. म्हणजे आता इथे मी ठराविक सांगतो आपल्याला. आता महत्वाचं आपल्याला माहिती आहे की रासायनिक खतांचा अतिव असंतुलित वापर आहे, पिकांचे अवशेष जाळणे, पिकांची योग्य फेरपालट न करणे, मशागतींच्या अयोग्य पद्धती, गाई म्हशींचे घटते प्रमाण, शेण खताचा कमी वापर. आणि त्याच्या पलीकडे सुद्धा मी आज जाऊन सांगेन की आजकाल जर बघितलं की आज शहर एवढी झपाट्याने वाढत आहेत जिथे तिथे काँक्रीटची घरं ही तयार होत आहेत. आणि ही सगळी घरं बांधणी किंवा हे नवीन घरं जी तयार होत आहेत याच्यासाठी ही जमीन खोदली जाते, खोदकाम केलं जातं जिथे तिथे. आणि ते खोदकाम केल्यामुळे त्याच्यामध्ये जो साठलेला कर्ब आहे हा सगळा निघून जातो. साधं वीट भट्टीचं उदाहरण घ्या. आता जर तुम्ही खेड बीड साईडला गेलात तर वीट भट्ट्या नदीच्या किनारे आहेत. एवढ्या वीट भट्ट्या झाल्यात की त्याच्यामुळे जमीन हे सगळ्या नांगरल्या जातात, खणल्या जातात आणि दिवसेंदिवस हे खणकाम जे वाढत आहे त्याच्यामुळे हा कर्बाचं प्रमाण सुद्धा कमी होत आहे. मात्र सद्यस्थितीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण साधारणपणे जर आपण ठरवलं तर 0.4% पेक्षा कमी आहे आपल्या इकडच्या जमिनीमध्ये. साधारणपणे 1% जास्त सेंद्रिय कर्बाचे प्रमाण फार आवश्यक आहे आपल्या जमिनीत असलंच पाहिजे.
1: बरोबर.
0: जो आता सध्या 4% आहे.
1: सर, मगाशी तुम्ही बोलताना जीवामृत आणि घनामृत याचा वापर नैसर्गिक शेतीमध्ये केला जातो असं म्हणाला, तर हे जे जीवामृत आणि घन जीवामृत आहे ते कसं तयार केलं जातं? कारण तुम्ही म्हणालात ते घरच्या घरी तयार,
0: घरच्या घरी आपण शेतावरतीच शेतकरी आपल्या सहजतेने उपलब्ध करू शकतो किंवा तयार करू शकतो. तर काय त्याच्यासाठी? आता बघा, जीवामृत बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. घरच्या घरी कसं बनवू शकतात? तर बाबा, देशी गायचे ताजे शेण 10 किलो, देशी गायचे गोमूत्र 5 लिटर, गुळ 1 किलो, कडधान्य पीठ 1 किलो, बांधावरील किंवा जंगलातील 1/2 किलो जी जागा असते म्हणजे कचरा असतो तो 1/2 किलो आणि 200 लिटर पाणी, हे आपल्याला महत्वाचे घटक आहेत. जीवामृत हे असंख्य सूक्ष्म जीवांचे विरजण आहे. कोणत्याही पिकाला प्रति एकरी 200 लिटर या प्रमाणात महिन्यातून एकदा किंवा दोनदा सिंचनाच्या पाण्याद्वारे किंवा जमिनीवर सरळ पद्धतीने देऊ शकतो आपण. जीवामृताची फवारणी करायची असल्यास 20 लिटर पाण्यात 2 लिटर वस्त्रगाळ केलेले जीवामृत मिसळावे आणि मग त्याची फवारणी करावी. आता हे झालं जीवामृतच्या बाबतीत. घन जीवामृत काय? तर चांगले कुजलेले शेण खत उन्हात वाळवून घ्यायचे पहिल्यांदा, नंतर त्यातील ढेकळे फोडून घ्यावीत आणि चाळणीने चांगले चाळून घ्यावे. नंतर शेणाने सारवलेल्या जमिनीवर किंवा सिमेंटच्या फरशीवर किंवा ताडपत्रीवर 200 किलो चाळलेले शेणखत पसरावे. त्यावर 20 लिटर जीवामृत आपण शिंपडावे. नंतर फावड्याच्या साह्याने चांगले ते मिसळून घ्यायचे. सावलीत त्याचा उभा ढीग लावावा आणि गोंडपाटाने 48 तास झाकून घ्यावे. 48 तासामध्ये त्याची किण्वन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होते. नंतर ते चांगले वाळून पोत्यात भरून ठेवावे आणि गरजेनुसार

0: तरी 200 किलोच्या प्रमाणात आपण ते शेतामध्ये वापरू शकतो.
1: बरोबर, म्हणजे जीवामृत आणि घनजीवामृत हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. आता नैसर्गिक शेतीच्या धर्तीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या काही योजना आहेत का?
0: हो, बऱ्याचशा योजना आहेत. म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा बऱ्याचशा योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित केलेल्या आहेत. आणि त्यातली आता एक बघा, आता केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना, ज्याला आपण PKVY म्हणतो. दुसरी आहे केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत मोठ्या क्षेत्रातील प्रमाणीकरण, म्हणजे PKVY किंवा LAC. तिसरी आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन, म्हणजे NMNF. आणि चौथी आहे 100% राज्य पुरस्कृत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन. या योजनेच्या माध्यमातून गाव पातळीवर शेतकरी गट, शेतकरी समूह आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून नैसर्गिक शेतींची अंमलबजावणी चालू केलेली आहे. आता त्यांची उद्दिष्ट काय मिशनची? तर बाबा, रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जे मी मगाशी सांगत होतो की सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढवायचं असेल तर काय पाहिजे, तर तेच त्यांनी मिशन ठेवलेले आहेत की रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे, जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारणे, रसायनमुक्त सकस व पोषणयुक्त शेतमाल उत्पादित करणे, नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मूल्य साखळी विकसित करणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने नैसर्गिक सेंद्रिय शेती क्षेत्रात वाढ करणे, शेतकरी गटांची स्थापना करणे, त्यांचे समूह तयार करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करणे, स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे, ह्या सगळे त्यांचे मिशन्स आहेत. आता याच्यामध्ये थोडं अजून एक असं आहे की आता काय आहे की साधारणतः 50 हेक्टर क्षेत्र, तर या 50 हेक्टर क्षेत्रामध्ये जवळजवळ 125 शेतकरी यांचा एक गट केला जातो 50 हेक्टर क्षेत्रामध्ये. म्हणजेच काय की साधारण 1 एकर जमिनीमागे किंवा 1 एकर क्षेत्रामागे 1 शेतकरी त्यांनी ते सांभाळायचं आहे. आणि त्याला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडनं जी काही मदत लागते ती सगळी त्यांना मदत पुरवली जाते. अर्थसहाय्य म्हणा किंवा बी बियाणं ज्यांना काय त्या काय पाहिजे असेल ना ती त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला एकरी असे त्या योजना आहेत.
1: सरकारकडनं नैसर्गिक शेतीसाठी प्रयत्न सुरू आहे,
0: निश्चितच
1: शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याची
0: घेणं फार गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे आता.
1: बरोबर सर, आता जाता जाता एकंदरीतच या नैसर्गिक शेतीबद्दल आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: शेतकरी बंधूंना मी एक सांगेन की नैसर्गिक शेतीला केंद्राने जर राज्य सरकारची मान्यता आहे त्यामुळे त्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी निश्चितच नैसर्गिक शेतीची कास धरावी. त्यांनी दर्जेदार अन्न निर्मित होईल व स्वतःचे आरोग्य व इतरांचे आरोग्य, जमिनीचे आरोग्य आणि महत्वाचं म्हणजे पर्यावरण सुधारण्यास देखील मदत होईल. त्यामुळे शेतकरी बंधू आणि भगिनींनी निश्चितच सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं व आपलं शेतीतील उत्पादन वाढवावं.
1: खरं तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी नैसर्गिक शेतीविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ती कशी आपल्या दृष्टीने फायदेशीर आहे त्यासाठी शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत हे देखील सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणं ही आता मला वाटतं काळाची गरज झालेली आहे आणि त्याचा विचार तुम्ही नक्की करा. सर, तुम्ही इथे आलात आणि या नैसर्गिक शेतीविषयी खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार,
0: धन्यवाद मॅडम.
2: नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर ही डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथंच संपतोय. तेव्हा मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिक दृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत LED टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या IIG ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
1: ब्रिटिश कालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिश कालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
2: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबो वरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ऍप तुमच्या हाताशी आहेच.
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर. या मालिकेअंतर्गत कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांची मुलाखत. यानंतर आपण ऐकू शकाल इंद्रधनू या मालिकेअंतर्गत घर ते करिअर याविषयी डॉ राजसी राजूरकर यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 6 ऑगस्ट 2000

0: श्रोतेहो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना.
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई.
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
0: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
1: नौसेना स्वरवंदना.
2: श्रोत्याओ, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, भारताचं स्थान कायम राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदा देखील बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशारा देखील रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं.

0: राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर झालं. या विधेयकाबाबत बोलताना विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं,
1: न्यायपालिका के बढ़ते कार्यभार, न्यायिक विषयों के बदलते प्रकृति व उभरते कॉन्स्टिट्यूशनल लीगल इंटरप्रिटेशन के नए सवालों को ध्यान में रखकर माननीय सुप्रीम कोर्ट में न्यायाधीशों की संख्या बढ़ाना एक समय की मांग और समयानुकूल सुधार भी है, जिसमें संवैधानिक पीठों के अधिक गठन की आवश्यकता भी एक प्रमुख पहलू है.
0: अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांची प्रतिक्रिया म्हणून चीननं ड्रोन्स निर्यातीवर नियंत्रण तसंच 6 अमेरिकन आस्थापनांवर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेनं घातलेले निर्बंध लवकरात लवकर मागे घ्यावेत असं आवाहन चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं केलं आहे. तसंच नवीन निर्बंध लादल्यास चीन सरकार अमेरिकेवर पुढची कारवाई करेल असा इशारा देखील दिला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्वाच्या मानल्या जात आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आनची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रेयांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी 2 गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. शिक्षण महर्षी डॉ DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं. हे आंदोलन हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी

सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हवामान. उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात उद्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अंदमान निकोबार बेटं, बिहार, छत्तीसगड, कर्नाटकची किनारपट्टी, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे.

0: आणि दिल्लीतही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात विठ्ठल थोरात आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे भजन.

भजन ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 8:30 मिनिटांनी आपण ऐकणार आहात संसद समीक्षा.